219 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, आज भारतीय सौरतिथी 14 आश्विन शके 1948, वार मंगळवार, दिनांक 6 ऑक्टोबर 2026. प्रथम सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

श्रोते हो नमस्कार. श्रमेव जयते म्हटलं की जगदीश खेबुडकर यांचे आकाशी झेप घेरे पाखरा या गीतातील कष्टाविन फळ ना मिळते या ओळी आठवतात. आपल्या देशात श्रमाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संविधानातील श्रम प्रतिष्ठा हे मूल्य प्रत्येक मानवात रुजले पाहिजे तरच देशाची प्रगती होईल. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर बुद्धिमत्ता साधने संधी तर असणे अनिवार्यच आहे. परंतु या सर्वांना सोबत घेऊन चालणारी श्रम ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व काही उपलब्ध आहे परंतु श्रम करण्याची इच्छा नसेल तर परिणाम शून्य होणार. यश ही एका रात्रीत मिळणारी बाब नाही. वर्षानुवर्ष संघर्ष श्रम करावे लागतात तेव्हा कुठे त्या श्रमाची दखल घेऊन समाज तुम्हालासुद्धा मोठे करीत असतो. अचानक कोणतेच झाड मोठे होत नाही. त्याला माती पाणी सूर्यप्रकाश आणि बराच काळ या सर्वांची ठरलेली वेळ पूर्ण करावी लागते. म्हणून कोणताही मनुष्य कष्टाशिवाय मोठा होऊ शकत नाही. मिळणाऱ्या यशामध्ये सातत्य शिस्त संयम परिश्रम यांचा अंतर्भाव असतो. बी

पेरल्याशिवाय पीक येत नाही. सातत्यपूर्ण अभ्यास, चिंतन, मनन केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. कष्टकऱ्यांचे कष्ट आणि बुद्धिजीवी माणसांनी काम करताना वापरलेली बुद्धी या दोघांच्या श्रमामुळेच समाजरूपी वृक्ष महान होत असतो. श्रम माणसाला स्वाभिमान देतात. स्वतःच्या कष्टातून मिळालेले यश आपल्याला समाधान देते. परिश्रमाने मिळविलेल्या भाकरीला आत्मसन्मानाची चव असते. आजचे थोडेसे कष्ट उद्याच्या यशाची पायाभरणी असतात. भाग्यात असेल तर मिळेलच, अन्यथा नाही असे समजून चालणार नाही. त्या भाग्याला परिश्रमाची जोड द्यावीच लागते. आपल्या भाग्याचा दरवाजा हा आपण केलेल्या परिश्रमाच्या ताकदीवरच उघडू शकतो. संघर्षातूनच योग्य व्यक्तिमत्व घडू शकते, परंतु सोबत इच्छाशक्ती व श्रमाची साथ असावी लागते. आजच्या नवीन युगामध्ये तंत्रज्ञान विकसित झाले, कामे सोपी झाली, परंतु मूलभूत यशासाठी श्रमाचे महत्त्व कमी झालेले नाही. तंत्रज्ञान सहकार्य करू शकते, परंतु दिशा, शिस्त, सर्जनशीलता, सातत्य या बाबी मनुष्याला स्वतःमधूनच निर्माण कराव्या लागतात. ज्या हातांना श्रमाची सवय आहे ते हात पडतात, परंतु पुन्हा प्रयत्नानंतर उभे राहतात. सृष्टीनिर्मात्याने आपल्या सर्वांना सुंदर आयुष्य जगण्याची संधी दिली, पण त्या आयुष्यात सुंदर सातत्य ठेवण्यासाठी कष्ट नावाची, श्रम नावाची गोष्ट मात्र आपल्या मनावर सोडून दिलेली आहे. जो जेवढे कष्ट करेल तेवढे त्याच्या आयुष्यात आनंदी क्षण येतील. फुलपाखरू, खारुताई, मधमाशी या छोट्यातल्या छोट्या जीवांनासुद्धा सृष्टीनिर्मात्याने कष्ट करायला बांधील केले आहे. जंगलाचा राजा सिंह आहे, परंतु कष्ट केले तरच शिकार हाती लागेल. हरिण धावले तरच सुंदर आयुष्य जगू शकेल, अन्यथा शिकार बनून जाईल. पाणी प्रवाही राहिले तर जग सुंदर बनेल, थोडक्यात काय तर थांबला तो संपला. म्हणून कष्टाला पर्याय नाही. श्रमेव जयते. धन्यवाद.

श्रोतो, आताच आपण विचारशलाका या कार्यक्रमामध्ये श्रमविजयते अजय महाजन यांचे विचार ऐकलेत. नमस्कार परभणी अंतर्गत. श्रोतो, आता ऐकूयात भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. यामध्ये सुरुवातीचं भक्तिगीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील. संगीत दिलंय कमलाकर भागवत यांनी, गीतकार वसंत निनावे.

श्रोतो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. आता ऐकूयात विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना.

श्रोतो, आताच आपण विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना ऐकली आहेत. आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील साधी माणसं या चित्रपटातील भक्तिरचना.

श्रोतो, आत्ताच आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. आता ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भक्तिरचना.

श्रोतो, आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. आता ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिरचना.

0: श्रोतो, आताच आपण देशभक्तीपर गीत रचना ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील आनंदाचा आणि जबाबदारीचा सुंदर टप्पा. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसंच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला पहिल्या अपत्यासाठी 2 टप्प्यात एकूण 5,000 रुपये तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6,000 रुपयांचा लाभ देण्यात येतो. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडीला एकदा जरूर भेट द्या. पात्र महिला PMMVY पोर्टल वरूनही अर्ज करू शकतात. ही माहिती आपल्या परिचित गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत नक्की पोहोचवा. बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, परभणी यांच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.
2: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा, नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
3: वाव,
2: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
4: नेहमी विचारा WHY Y. सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
1: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
0: शोधो, आता एक वेळात शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे जनावरातील सांधेदुखी. माहिती दिली आहे डॉक्टर सचिन राऊत यांनी. ऐकूयात.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, भगिनींनो, मी डॉक्टर सचिन उत्तमराव राऊत, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे कार्यरत आहे. आज आपण एका समस्येवर माहिती घेणार आहोत. ती समस्या म्हणजे जनावरांमध्ये आढळून येणारी सांधेदुखी किंवा सांधेसुजी, याला आपण आर्थरायटिस असं सुद्धा म्हणतो. सांधा हा साधारणतः दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडांनी बनलेला असतो. सांध्याची हालचाली होण्यासाठी स्नायू, शिरा, अस्थिबंध ही मदत करत असतात. परंतु बऱ्याच वेळेस सांधेसुजी झाल्यामुळं त्या जनावरांच्या हालचाली मंदावतात आणि जनावर आपलं काम करू शकत नाही. शिवाय दूध उत्पादन देणारी जर जनावर असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन देखील कमी होतो आणि यामुळं पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. ही सांधेसुजीची जी प्रकार आहेत ती म्हणजे जुनाट सांधेसुजी, नुकतीच झालेली सांधेसुजी किंवा रोग प्रादुर्भावामुळे झालेली सांधेसुजी, त्यानंतर मार लागल्यामुळे होणारी समस्या आणि वासरामध्ये दिसून येणारी सांध्यांची सूज. याला कारण म्हणजे सांध्याला मार लागणे, त्यानंतर हाडांची झीज होणे, रोगजंतूचा प्रादुर्भाव किंवा काही चयापचयाचे रोग यामुळे ही समस्या दिसून येते. त्याशिवाय

सांध्याचा कर्करोग किंवा मोठ्या वयस्कर झालेली जे जनावरं असतात या जनावरांमध्ये हाडाचे जे क्षार आहेत हे क्षार कमी झाल्यामुळे ही समस्या दिसून येते. लक्षणे म्हणजे या रोगात दिसून येणारी सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे सांधा सुजून तो भाग मोठा होणे, त्यानंतर हात लावून जर पाहिलं आपण तर तो भाग गरम लागतो. परंतु जर ही समस्या जुनाट झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा गरमपणा दिसून येत नाही. त्यानंतर सांधा जो आहे तो सांधा दुखतो, त्यामुळे जनावर लंगडतं आणि आपलं जे वजन आहे ते वजन या पायावर नीटपणे पेलू शकत नाही, अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. बऱ्याच वेळेस जर रोग प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा वेळेस जनावरांना तापसुद्धा येतो. त्याशिवाय वेदनेमुळे जनावर चारा खाणे कमी करते किंवा बंद करते आणि त्यामुळे उत्पादनात देखील घट दिसून येते. आता या आजाराचं निदान कसं करायचं? तर वर सांगितलेली जी लक्षणं आहेत त्या लक्षणावरून आपल्याला या आजाराचं निदान करता येते. शिवाय क्षकिरण तपासणीसुद्धा करू शकतो. याच्यावर उपचार म्हणजे सांध्यावर आलेल्या सुजीवर थंड पाण्याने किंवा बर्फाने 5 ते 10 मिनिट असे शेकावे. त्यानंतर पशुवैद्यकाकडे घेऊन जाऊन त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या हाताने योग्य ते उपचार करून घ्यावे. आजारी जनावर असतात त्यांना पूर्णपणे आराम देणं गरजेचं असते आणि त्यांना संतुलित आहार देणं देखील महत्त्वाचं असते. धन्यवाद.

0: श्रोतो, आताच आपण जनावरातील सांधेदुखी याविषयी डॉक्टर सचिन राऊत यांनी दिलेली माहिती ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये.
1: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
0: श्रोतो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून, 6:55 संस्कृत वार्ता दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 2. सादर करते धीरज केदारी.
3: श्रोते हो, नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती ऐकली. या भागात मी तुमच्याशी शरद ऋतूतील योग्य आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी संवाद साधणार आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असल्याने या ऋतूत प्रामुख्याने थंड मधुर रसात्मक पित्तशामक आहाराचा समावेश असायला हवा. खरं तर सर्वच रस हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण मधुर रस हा पित्तशामक असतो. याचा अर्थ सतत गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत असा होत नाही, तर तिखट अतिचमचमीत पदार्थ या ऋतूत टाळायला हवेत असं शास्त्र सांगतं. कडू रस हा सुद्धा पित्तशामक असतो, त्यामुळे कारल्याची भाजी सुद्धा या दिवसात जरूर सेवन करावी, ज्यामुळे पित्ताचं शमन तर होतं आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. सिमला मिरची, मसालेदार भाज्या, पंजाबी भाज्या, जंक फूड यांचं प्रमाण कमीत कमी असायला हवं. संत्री, मोसंबी, चिक्कू, सफरचंद याबरोबरच आवळा सुद्धा पित्तशामक मानला जातो, त्यामुळे आवळ्यापासून

पासून तयार केलेला मोरावळा या दिवसात जरूर सेवन करावा. किंवा नुसती आवळा पावडर जरी रोज घेतलीत तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. खारट पदार्थ हे पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असं लोणचं, पापड, खारातली मिरची, तळणीची मिरची हे पदार्थ कमीत कमी सेवन करावेत. परंतु लिंबाचं लोणचं, आलेपाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता

0: होण्यास मदत करणारे असतात. पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी दूध, तूप, लोणी यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं. ज्यांना उष्णतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी गरम दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून रात्री किंवा पहाटे जरूर सेवन करावं. त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्ताचं शमन होतं. म्हणूनच तर या दिवसात येणाऱ्या कोजागिरीला गरम दुधामध्ये बदाम, खारीक अशी पौष्टिक पदार्थ घालून ते गरम स्वरूपात रात्री सेवन करावेत अशी रीत आहे, जेणेकरून पित्ताचं शमन होईल. या दिवसात उष्णता खूप वाढत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण पुरेसं असायला हवं. शहाळ्याचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी जरूर प्यावं, जेणेकरून मूत्रसंसर्ग, लघवीला जळजळ अशा लक्षणांना प्रतिबंध होतो. ऋतुचर्याच्या बाबतीत विचार करताना लवकर उठून पायी चालण्याबरोबरच व्यायाम, हलकी योगासनं जरूर करावीत, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. सकाळी स्नान करण्याच्या आधी चंदनाचं तेल किंवा खोबरेल तेल लावून मसाज करावा, ज्यामुळे त्वचेला स्निग्धपणा व्यवस्थित राहतो. या दिवसात घामामुळे त्वचाविकार होण्याचाही संभव असतो, त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरले जावेत. पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्राचं वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे, ज्यामुळे दोषांचा समूळ नाश होतो. त्यातीलच विरेचन कर्म हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या ऋतूत जरूर करून घ्यावं. योगासनं, पायी फिरणं यांचा दिनचर्येत समावेश जरूर करावा, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता उत्तम राहून नैसर्गिकरित्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते. हे सगळे प्रकार आपण केले तर बदलत्या वातावरणात सुद्धा आपल्या आरोग्य व्यवस्थित राहील असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05, सकाळचे 6:50 आणि 18 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर
4: श्रोतेहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये सर्पपूजेचे संदर्भ आढळतात. कांस्य आणि लोहयुगातील सर्पचित्रांचे आकृतीबंध सापडलेले आहेत. साधारणतः सर्प हे ज्ञान, पुनर्जीवन, प्रजनन आणि संपदेचं प्रतीक मानले गेलेले आहेत. ग्रीक संस्कृतीत एस्कलेपियस हा वैद्यकाचा देव मानला जातो. साप कात टाकतो म्हणून पुनर्जीवनाचं प्रतीक आहे. या अर्थाने एस्कलेपियसच्या मूर्तीमध्ये सर्प दिसतो. त्यावरून प्रेरणा घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशननी जे चिन्ह घेतलंय त्यात आपल्याला दंडाभोवती वेटोळं घातलेला सर्प दिसतो. सर्प अथवा नाग स्वतंत्र देवता मानले जातात किंवा काही देवतांशी त्यांचं नातं जोडलेलं दिसतं. महादेवांसह नागाचं नातं घट्ट असतं. गणपती स्वतःच्या शरीरावर नागबंध डौलांनी धारण करतो. नाग ही एकंदर शैव देवता समूहातील एक देवता आहे. भारतातल्या अनेक भागात नागदेवतेची मंदिरं आहेत, तसंच कुलदेवता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. पश्चिम बंगालमध्ये मनसा नावाच्या नागदेवतेच्या पूजेचा मोठा प्रघात आहे. काही कथांनुसार ती शिवकन्याही मानली जाते. बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये मनसा नावाच्या देवीला खूप मानाचं स्थान आहे. ती सर्पवेष्टिता असते आणि हंसावर आरूढ असते. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक मानलं जाऊन त्याच्यावर अंकुश राहावा म्हणून मनसा देवी त्यांना आपल्या जवळ बाळगते अशी श्रद्धा आहे. मात्र सर्पांबद्दल शब्दशहा असा समज करून घेणं चुकीचं आहे. त्यातला मुख्य अर्थ असा आहे की मनसा देवी ही मनाची अधिष्ठात्री देवता असून मन हे माणसाचा शत्रू किंवा मित्र असतं. मनातले दुष्ट विचाररूपी विष ही देवी दूर करते म्हणून ती विषारी असते. तिचं वाहन हंस आहे. पाण्यातून जलदगती जाणारा हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान वाहत राहिलं म्हणजे त्यात साचलेपणा.

0: येत नाही. नाग हे शक्तीचं प्रतीक देखील आहे. रणवीरा आणि पद्मावती नावाच्या योगिनी सर्पावर आरूढ असल्याचं वर्णन आढळतं. बंगालमध्ये नागमंडल नावाचा नृत्याचा प्रकार आहे. सर्प हे सौंदर्याचं आणि वैद्यकशास्त्राचं प्रतीक मानलं जातं. राठोड राजपूत आणि सोधा राजपुरोहित समाजात नागनेची या देवतेला महत्वाचं स्थान आहे. ती सर्पदेवता आहे. महाराष्ट्रात आपणा सर्वांना नागपंचमी हा नागपूजेचा दिवस माहिती असतो. या दिवशी बहुतांश ठिकाणी सर्पशिल्प पूजण्याची पद्धती आहे आणि तीच प्रथा योग्य आहे. नागपूजा प्रतीक रूपाने असावी हेच हिंदू धर्मानी सांगितलेलं आहे. जिवंत सर्पांना पकडणं, दारोदार फिरवणं, त्यांना दूध पाजणं, लाया वाहणं इत्यादी गोष्टी धर्माची भ्रष्ट रूप आहेत आणि अशास्त्रीय आहेत. सर्प हा निसर्गातला एक जीव आहे. त्याचं अन्न उंदीर घुशी आदी आहे. पर्यावरणाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान असून तो शेतकऱ्यांचाही मित्र आहे. ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. जिवंत सर्प वा नागपूजेच्या हट्टापाई कित्येक सर्पांचा मृत्यू होतो, छळ होतो, त्यांचं निसर्गातलं स्थान धोक्यात येतं. उत्सव प्रियता असावी पण ती समाजघातक आणि निसर्गनाशक नसावी. सर्प पकडण्यासाठी असलेल्या पारंपरिक कौशल्यांचं रुपांतर सर्पांच्या संरक्षणाच्या कामात व्हायला हवं. त्यासाठी निसर्ग जतनाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायला हवं. वस्तुत निसर्गातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वर नावाचा दीप प्रकाशत असतो. त्याचा आदर राखायला शिका हे प्रत्येक पिढीतल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्याचा भाव समाजाने समजून घेऊन कृतीत आणणं आवश्यक आहे. मात्र धर्म किंवा पूजा अर्चा जर आर्थिक फायद्याच्या दृष्टीने तोलल्या जाऊ लागल्या तर निसर्ग, पर्यावरण यांना निश्चितपणे हानी पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी समाजाची वैचारिक साक्षरता वाढवण्याबरोबर वन्यजीव कायदा अत्यंत महत्वाचा आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला दुसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: यंदा ठीक 6:55 संस्कृत बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. अथ वार्ताः. नवदेहल्यां प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः स्विस राष्ट्रपतिना गाय पार्मिलेन इत्यमुना सह मन्त्रणानन्तरं पञ्चसहमतिपत्राणि हस्ताक्षरितानि. अत्रावधेयं यत् सन्धयः तावत् जनप्रवासाय, युवव्यावसायिकविनिमयाय, परिवहनप्रौद्योगिकीविकासाय च भविष्यन्ति. प्रधानमन्त्री अवोचत् यत् उभौ देशौ रक्षासहयोगे नूतनक्षेत्राणां अन्वेषणं विधास्यतः. परमाणु ऊर्जा क्षेत्रे च परस्पर सम्बन्धम् अत्यन्तं सुदृढं करिष्यतः.
3: आज हमने मिलिट्री एक्सचेंज और डिफेंस प्रोडक्शन में सहयोग की नई संभावनाओं की पहचान की. न्यूक्लियर एनर्जी में सहयोग को और प्रगाढ़ करने पर भी सहमति बनी. वाराणसी का रोपवे, नोएडा का जेवर एयरपोर्ट और पहाड़ी क्षेत्रों में रेलवे तथा टनलिंग प्रोजेक्ट हमारे इंफ्रास्ट्रक्चर सहयोग के उज्जवल उदाहरण है. इस सहयोग को सुदृढ़ करने के लिए आज हमने ट्रांसपोर्ट, मोबिलिटी और इंफ्रास्ट्रक्चर पर एग्रीमेंट किया है.
2: नवदेहल्यां श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य द्वितीय दीक्षांत समारोहे उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन अद्य मंगलमयं दीक्षांत भाषणं समाचरिष्यति. आकाशवाण्याः वार्ताहरैः सह संभाषणे विश्वविद्यालयस्य कुलपतिः प्रोफेसर मुरली मनोहर पाठकः सहर्षं विज्ञापितवान् यत् अस्मिन् मंगलमये दीक्षांत महोत्सवे 13,500+ छात्र साधकाः सहभागिनः भविष्यन्ति. कुलपतिना संसूचितं यत् शैक्षणिक विद्या साधनायां सर्वाग्रणीभ्यः त्रिभ्यः मेधावी छात्रेभ्यः उपराष्ट्रपति करेभ्यः प्रतिष्ठितं शंकर दयाल शर्मा पदकं अर्पयिष्यते. अस्मिन् भव्य विद्या समारोहे 40+200 छात्राः विद्यावारिधि उपाधिभिः विभूषयिष्यन्ते. संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते.
4: अनुक्षणम् अद्यतन सूचनाभिः।

0: पूर्णाः तिष्ठन्तु। एक्स अथ पब्लिक पटलयोः @AIRNewsAlerts इत्यनुगच्छन्तु।
1: तमिलनाडु पुदुचेरी पश्चिम बंगाल राज्येषु पंच विधानसभासनेषु तथा असमस्य नागाउं लोकसभासने च अद्य शांतिपूर्णं मतदानं प्रचलति। निर्वाचनायोगानुसारं मतगणना आगामी शुक्रवासरे संपादयिष्यते, यस्य फलं तावत् तस्मिन्नेव दिने उद्घोषितं भविष्यति। राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः अद्य प्रभृति हिमाचल प्रदेशस्य त्रिदिवसीय प्रवासे भविष्यति। यात्रावधौ राष्ट्रपतिः एम्स बिलासपुर संस्थायाः दीक्षांत समारोहे मुख्य अतिथित्वेन प्रशिक्षित चिकित्सकेभ्यः उपाधीन् प्रदास्यति। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य केरल माहे दक्षिण कर्नाटक तमिलनाडु पुदुचेरी करैकल क्षेत्रेषु अतिवृष्टि परा संचेतना प्रकटिता। विभागेनानेन संसूचितं यत् आगामी दिनद्वये त्रये वा जम्मू कश्मीर लद्दाख हिमाचल पंजाब चंडीगढ़ हरियाणा दिल्ली उत्तराखंड लक्षद्वीप प्रांतेषु विद्युत्पात पुरस्सरं मेघ गर्जनं च संभाव्यते। यमन देशस्य मान्यता प्राप्तेन शासनेन हूती विद्रोहिणां विरुद्धं यमन अरुणोदयः ऑपरेशन डाउन ऑफ यमन इति बृहत् सैन्याभियानं प्रारब्धम्। शासकीय बलैः रक्ताब्धि तटस्य मुख्य स्थानेषु अग्रगतिः प्राप्ता। अभियानस्यास्य मुख्यमुद्देश्यं हूती नियन्त्रितानां भूभागानां पुनरधिग्रहणम् अस्ति। पञ्चस्पर्धानाम् अस्याः T20 श्रृङ्खलायाः प्रथमं सम्मुखीकरणम् अद्य लखनऊ नगरस्य एकाना क्रीडाङ्गणे सायं 7 वादनात् प्रारप्स्यते। अग्रिमः स्पर्धा तावत् रांची इन्दौर हैदराबाद बेंगलुरु नगरेषु समायोजयिष्यन्ते। इति वार्ताः।
2: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोतो, सकाळचे 7 वाजलेत। आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा। असे आहेत आमचे आजचे कार्यक्रम। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करूत। 7:40 प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताह, विषय आहे मंत्राचल। मुलाखत मानसोपचारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। 7:50 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 8:40 मेहराब अंतर्गत गझल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम। 9:30 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त आपण ऐकू शकाल। 10:00 मिश्र संगीत हा कार्यक्रम। 10:15 एके प्रेमके गीत यामध्ये आपण ऐकू शकाल दयावान या चित्रपटातील गीतं, गीतकार इंदिवर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल। सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। 11:05 पुराणी यादे पुराणे गीत संकलन निवेदन सिमंदिनी कुंडीकर यांचं। 11:30 साहित्य संस्कृती यामध्ये साहित्य सखा समूह पर्वणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। शीर्षक काव्यरंग काव्य मैफल, सहभागी कवी पांडुरंग वागतकर, उद्धव समेंद्रे परभणीकर, मंगला सोनटक्के, रमेश कुलकर्णी, अनुराधा वायकोस आणि बासूर्य वागतकर, सहनिवेदन सुषमा कुलकर्णी यांचं। 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करोत। सायंकालीन प्रसारण सभेमध्ये शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी 7:30 आपण ऐकू शकाल। श्रोते, आत्ताच आपण आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐकलीत।
3: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी। सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं।

0: उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
1: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
0: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून आकाशवाणी परभणी केंद्र. यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.

मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगा हर्ट्झ वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।

0: श्रोतेहो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा.
1: श्रोते, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: काय ग रत्मा?
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: आओ पाण्याची वाट पाहत बसली होती, 2 दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रत्मा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: हेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अग, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं हाय तुमचं, आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरी,
0: कळलं ना?
1: होय बाई।
2: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
3: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय, नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
2: अरे वा,
3: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा।
2: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
3: आजच कॉल करा
2: 9637349585। 9637359485।

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाची स्थापना, लवकरच पाहणी दौरा. एमपीएससी अध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे शिफारस. औरंगाबाद पदवीधर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे सतीश चव्हाण तर महाविकास आघाडीचे दिलीप घुगे यांचे अर्ज दाखल. आणि हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला आग, दोघांचा मृत्यू, 10 जखमी. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारनं 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना या संदर्भात निर्देश दिले. अपुरा पाऊस आणि सध्याची पाणी टंचाई या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याची नासाडी आणि गळती रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फलोत्पादन, बांधकाम आणि साफसफाईसाठी वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर केला जाणार असून उद्योगांना त्यांच्या पाण्यापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्यास सांगितलं आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून प्रत्येक धरणातलं 10% पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवलं जाईल. पेयजल, जनावरांसाठी आणि त्यांच्या चाऱ्यासाठी पाण्याची गरज भागवल्यानंतर रब्बी पिकांसाठी पाणी पुरवलं जाईल असं स्पष्ट करून धरणे, नद्या किंवा कालव्यांमधून विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. येत्या 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी वापरावर हे निर्बंध लागू राहणार असल्याचं याबाबतच्या शासन निर्णयात नमूद आहे. राज्यातल्या दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनानं पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्याचा पाहणी दौरा करणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालच्या या पथकात महत्त्वाच्या 10 विभागांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2020 नुसार दुष्काळाच्या तीव्रतेचं मूल्यांकन करणार आहे. दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीवर सुमारे तासभर चर्चा झाली. दुष्काळाचं संकट मोठं असून केंद्र सरकारकडून राज्याला भरीव मदत मिळेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

0: सांस्कृतिक कार्य विभागाकडून दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती आणि जलसंवर्धन करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. काल मुंबईत विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम करावे, विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पांचा उपयोग जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि रोजगार निर्मितीसाठी करावा, त्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पुरातत्व खात्याला निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुरू ठेवत वडवणी, धारूर, माजलगाव आणि गेवराई तालुक्यातल्या विविध गावांमध्ये काल पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या आणि पिकांच्या नुकसानीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. राज्यातल्या उपलब्ध जलसाठ्यांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असून बाष्पीभवन प्रतिबंधक रासायनिक एकस्तरीय आवरण तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करण्याची मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महसूल तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केली आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म आवरण तयार होऊन पाण्याच्या वातावरणात होणारं उत्सर्जन कमी करण्यास आणि परिणामी बाष्पीभवनाचा वेग घटवण्यास मदत होते. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबत व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागांमध्ये व्यवहार्य असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा, दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत, शक्य असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी, विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर द्यावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य लोकसेवा आयोगाचे माजी तसंच विद्यमान अध्यक्ष आणि सदस्यांविरोधात कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी. या समितीच्या माध्यमातून 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करणारी शिफारस त्यांनी केली आहे. दरम्यान काल मुंबईत पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण करताना शहरात प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. नळजोडणी देताना पुन्हा खोदकाम करावं लागणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करण्यास सांगून त्यांनी निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशाराही दिला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. कलम 370 हटवणं हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज या संदर्भात जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 मधल्या विशेष तरतुदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर जम्मू काश्मीरचं पुनर्गठन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयानंतरच्या आपल्या भाषणात एक देश एक राज्यघटना ही संकल्पना अधोरेखित केली.
2: एक राष्ट्र के तौर पर एक परिवार के तौर पर आपने हमने पूरे देश ने एक ऐतिहासिक फैसला लिया है. एक ऐसी व्यवस्था जिसकी वजह से जम्मू कश्मीर और लद्दाख के हमारे भाई बहन
3: अनेक अधिकारों से वंचित थे, जो उनके विकास में बड़ी बाधा थी, वो हम सबके प्रयासों से अब दूर हो गई है.
1: कलम 370 हटवण्याचा निर्णय म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात आहे. हा फक्त घटनात्मक बदल नाही तर राष्ट्रीय एकात्मता आणि समान घटनात्मक अधिकार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
0: विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे.

0: औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. दरम्यान औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात मतदानासाठी 76 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात धाराशिव तालुक्यात 16, तुळजापूरमध्ये 11, उमरगा 12, लोहारा 6, कळंब 10, भूममध्ये 8, वाशीमध्ये 5 तर परंडा तालुक्यातल्या 8 मतदान केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमांतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 69,000 महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली. यासाठी कृषी विभागानं 17 सप्टेंबरपासून ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिलं असून यासंबंधी अडचणींसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं काल प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. काल सकाळी विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढून महोत्सवाला सुरुवात केली. या महोत्सवात 107 महाविद्यालयातले 650 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हिंगोली शहरात मारवाडी गल्ली भागात फटाक्याच्या गोदामाला आग लागून 2 जणांचा मृत्यू झाला तर 8 ते 10 जण जखमी झाले. या भागात गोपाल बासटवार यांचं दुमजली घर असून त्यांनी खालच्या मजल्यावर फटाक्याचा साठा करून ठेवला होता. काल रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक ही आग लागली. अग्निशमन बंबाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणण्यात आली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि शेलगाव परिसरात छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गाच्या हद्दीतली अतिक्रमणं प्रशासनानं काल हटवली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाची स्थापना, लवकरच पाहणी दौरा आणि एमपीएससी अध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे शिफारस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे.
2: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
3: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर. आपल्या शुभेच्छांना मिळते आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा.

0: वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत, किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.
1: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: श्रोतहो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा.
2: श्रोते, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 10 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपले मनपूर्वक स्वागत करते. खादी ही केवळ वस्त्रनिर्मितीची परंपरा नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देणारे एक महत्वाचे माध्यम आहे. आजच्या भागात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती, कारीगरांसमोरील आव्हाने आणि भविष्यातील संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना नेमकी कशी झाली, कधी झाली आणि कुठच्या उद्देशाने झाली?
1: आज इथे मुलाखत होतीय आणि खादी विषयाबद्दल अतिशय आनंद होतोय. एक तर तुम्ही मगाशी म्हणालात की खादी केवळ वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात खादीला खूप एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण स्वदेशी, आत्मनिर्भरता, स्वावलंबन या सगळ्याचं ते प्रतीक होतं. त्यामुळे महात्मा गांधींनी या सगळ्या चळवळीला एक, ज्याला आपण म्हणू की त्याला एक ऊर्जितावस्था आणली. खादी जसा हा विषय हा रामायण महाभारत काळापासून जोडलेला आहे, त्यामुळे पुरातन काळापासून खादी आहे. त्या खादीला फक्त ऊर्जितावस्था आणली ती महात्मा गांधींनी, आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मिळवताना हे एक शस्त्र म्हणून, अस्त्र म्हणून या सगळ्या खादी चळवळीकडे त्यांनी बघितलं आणि तो एक सगळ्या

0: स्वातंत्र्य चळवळीचा तो एक आत्मा होता, त्यामुळे अनेक जण त्या सर्व चळवळीत सहभागी झाले होते स्वदेशीच्या आत्मभावनेतून. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळवणं हा एक त्याचा एक उद्देश होताच, पण जे स्वदेशीचं ज्याला इंग्रजीत आपण स्पिरिट म्हणतो हे ते कायम होतं स्वदेशी कपड्याबद्दलचं. त्यामुळे 1956-1957 साली केंद्रात ह्या सगळ्या विषयाला पुढे नेण्यासाठी, कारण ग्रामीण रोजगार निर्माण करणं हेच त्याचं मुख्य काम आहे, त्यामुळे केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग हा 56-57 दरम्यान झाला. आणि मग पुढे सर्व राज्यांमध्ये राज्यस्तरावर खादीची मंडळं झाली, जसं महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे 1960 कायद्यान्वये सुरू झालं, आणि प्रत्यक्ष त्याचं काम हे 1962 साली सुरू झालं. त्यामुळे हा खादीचा मंडळाचा इतिहास आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण खादी मंडळाकडे जर बघितलं तर त्याला खूप चांगला इतिहास आहे. एक तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशात वर्धा हे स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलं होतं, कारण तिथून खादीची अनेक कामं सुरू होती, अनेक केंद्र चालू होती, अनेक त्याच्या क्रिया चालू होत्या, त्यामुळे महाराष्ट्राला एक आगळं वेगळं स्थान आहे. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर आपलं मंडळ हे इथे सुरू झालं महाराष्ट्रात. आणि 20 पागे, आज आपण रोजगार हमी योजना, कारागीर रोजगार हमी योजना ह्या सगळ्या तिथे जनक आहेत. आणि याच योजनेचं मनरेगा आज केंद्रात आपण बघतोय, ती योजना ह्याच एक विस्तारित स्वरूप आहे. त्यामुळे 20 पागे आहेत, बाळासाहेब भारदे आहेत, प्रभाकर कुंटे आहेत, डॉक्टर शांताराम बापू करमळकर आहेत, अशी सगळी थोर मंडळी या मंडळाची सभापती म्हणून राहिलेले आहेत. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर या मंडळाचं काम गेली अनेक वर्ष सुरू होतं. आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या ग्रामीण भागात मुख्यत्वे ग्रामीण कारागीर आहेत, या कारागीर आहेत, बलुतेदार आहेत, या सगळ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध आपलं मंडळ अनेक वर्षांपासून करून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक पूरक असं काम हे मंडळ करते अनेक योजनांच्या माध्यमातून, त्यामुळे मंडळाचं हे महाराष्ट्रातलं एक स्थान आहे असं मला वाटतं.
1: सर, मंडळ आणि चळवळीबद्दलच आपण बोलतोय तर खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करतात?
0: बरोबर, आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीत त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आणि स्वतः ते खादी या विषयाचे एका अर्थाने ब्रँड अम्बॅसेडर असे बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली की सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली. आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे, हा सगळा कालावधी, हा जो काळ आहे, हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा आहे असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी ह्या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली, तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे खादीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली. आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी ही प्रत्येकाचा कर्तव्य. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे, किंवा राजकीय नेतेच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होतं. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, या तुम्ही कराच, पण सुरुवात खादीच्या रुमालाने करा. दुसरं असं की आत्ता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे, आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा. आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार, हा दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं असं की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो. आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापन आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात, अशा जगतात सुद्धा आम्ही

0: आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालयात अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली आहे ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत जे वस्त्र निर्माण करणार आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतं, तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं की त्यातला 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
1: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू, तर आता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
0: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 संस्था चालू होत्या. पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे. किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू ते आहे ते अर्थाचं, कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षम केलं पाहिजे, यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. ते अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20-25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात, पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 संस्था होत्या इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एक एकात्मिक धोरण खादी विषयक आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळालं पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांसुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असं खादी आणि आयोगाच्या माध्यमातून ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एका अर्थात, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील सक्षम होतील त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की आता काही खासगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे, तर खरंच जे कारीगर आहेत कामगार आहेत त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
0: एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात ह्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायचे, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाहीये, त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे की हा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा, हे कापूस उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेळू लागतो, हा पेळूचं उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाहीये, पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेळूची निर्मिती झाली तर या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी आहे की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत यांना विपणन म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्रसामुग्री किंवा आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं आणि तिसरं असं आहे की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत

0: ह्या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं, त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल, त्यामुळे हा आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामध्ये खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल याचाही आम्ही विचार करतोय, आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे. अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती आणि कारीगरांसमोरील विविध प्रश्नांविषयी माहिती घेतली. याच विषयी पुढील भागात अधिक सविस्तर वेध घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत रहा. आजच्या भागासाठी इथेच थांबूया. मी अवंती विनोद तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 7:40 झालेत.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस,
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
6: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
7: बस हेच विचारा, वाय?
8: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
5: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
9: तुमचा सायबर रक्षक.
0: श्रोतो, आता एक वेळात प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विषय मंत्राचल मुलाखत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सिमंतिनी कुंडेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
10: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी. आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी. मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. नमस्कार श्रोते हो, मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, आजचा भाग आपला तसा थोडासा वेगळा आणि वेगळ्या आजाराविषयीचा आहे. या आगळ्या वेगळ्या आजाराविषयी अधिक माहिती करून देण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना, जे आज आपल्याला मंत्रचळ या आजाराविषयी माहिती देणार आहेत. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
11: नमस्कार श्रोते हो.
10: डॉक्टर, मंत्रचळ अर्थातच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर या आजाराविषयी आज आपण आपल्या अनेक श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवणार आहोत. सुरुवातीलाच काय सांगाल की मंत्रचळ म्हणजे नेमकं काय?
11: मंत्रचळ म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असे म्हणतात. तर ऑब्सेशन म्हणजे काय हे प्रथम आपण पाहून घेऊत. तर याच्यामध्ये रुग्णास नेहमी नेहमी काही कल्पना येतात.

0: काही विचार येतात, काही चित्र दिसतात. हे कल्पना, विचार आणि चित्र हे अयोगी अनियंत्रित आहेत, पण वारंवार मनात येतात, प्रचंड ताण निर्माण होतो. आणि तसं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की माझे हात घाण आहेत किंवा माझ्या हाताला जंतू आहेत, म्हणून तो परत हात धुतो. आणि कंपल्शन म्हणजे माझे हात घाण आहेत हे वाटणं म्हणजे ऑब्सेशन आहे, आणि हात धुणं म्हणजे कंपल्शन आहे. हा, त्याच्यामध्ये कसं आहे की आपण नेहमी जेवण करण्याच्या अगोदर हात धुतो, किंवा एखाद्या वेळेस आपल्याला धुळीमध्ये काही हात थोडा हे झाला तर आपण धुतो, पण आपण वारंवार धुत नाहीत. पण हे ऑब्सेसिव कंपल्शन डिसऑर्डर मध्ये रुग्णास नेहमीच असं वाटत राहतं की माझे हात घाण आहेत, माझ्या हाताला काहीतरी लागलेलं आहे किंवा जंतू आहेत, तो वारंवार धुत राहतो. तर तशा पद्धतीचे अनेक असे लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये, जसं आता समजा गृहिणी आहे, गृहिणी गॅस बंद केला, आता गॅस चालू ठेवायला न पाहिजे, बंद, काम संपलं की बंद करायचा, पण एकदा ती चेक केल्यानंतर परत फ्रिक्वेंटली चेक करते, तिला वाटते व्यवस्थित बंद केलाच नाही, तर कधी कधी तिला असं वाटते की मला लक्षात राहत नाही म्हणून मी करते की काय, पण तिचं माहीत असतं आपण केलेलं आहे, पण एखादी घटना घडू नये वाईट म्हणून ती परत चेक करते, पण ती फ्रिक्वेंटली करते, म्हणजे थकून जाऊन परत बेडवर गेली तर परत तिला वाटते परत एकदा चेक करावं, मग परत चेक करते. तर याच्यामध्ये कधी कधी गृहिणी अशी पण असते की स्वच्छता, टापटीपणा, नीटनीटकेपणा तर हे आती ठेवते, म्हणजे किचन ओटा हे ते सगळे साफ ठेवतात, पण तिचं जर आती असते म्हणजे चमकलाच पाहिजेत आणि भांडे घासले की एकदा नाही दोनदा तीनदा असे घासून घ्यायचे, हे ते त्याच्यामध्ये वेळ पण भरपूर जातो आणि एनर्जी पण जाते, आणि ते कंपल्शन केल्यामुळे ते करावंच लागतं. तर काही काही जणांचे कंपल्शन तर असे स्पेसिफिक आहेत की ते लोकांना पण दिसतात. जसं एखाद्या वेळेस समजा देवाला नमस्कार केला तर ते परत पुन्हा त्यांना वाटते की मी व्यवस्थित केलाच नाही, मग देव माझ्यावर नाराज होईल, मग तो डबल जाऊन नमस्कार करतात. तर कधी कधी तर त्यांचं असं असतं की रस्त्यानं चालताना एका दगडावर जर पाय ठेवला आणि पुढे गेलं तर त्यांना वाटते की नाही, त्या दगडावर परत एकदा येऊन मला पाय ठेवून जावं, आणि नाही ठेवला तर मग माझ्या जीवनात काही वाईट घडेल, मग तो परत मागे येतो आणि दगडावर पाय ठेवतो. तर कधी कधी असं होतंय की कुठे टच केला तर परत एकदा टच करायचा. आता मी जेव्हा मुंबईला होतो तेव्हा एक पेशंट होता, तो म्हणे मी मला ऑफिसमध्ये खूप लवकर निघावं लागतं, कारण म्हणे मी सिटी बसमध्ये बसतो आणि बसल्यानंतर मग सिटी बसमधून चालताना मला वाटतं की प्रत्येक दुकानाची बोर्ड मी वाचायला पाहिजेत, आणि मग गाडी जरी फास्ट गेली आणि दुकानाचे बोर्ड काही नाही वाचले तर तो तिथे उतरणार आणि मागे येऊन पुन्हा वाचणार, नाही तर दुसऱ्या गाडीमध्ये बसून पुन्हा वाचणार, असे त्याचे चालू राहील. त्यामुळे त्याला लवकर निघून, मग आता अगोदरच मुंबईमध्ये खूप लांब लांब राहतात हे होतात, त्याला तशा पद्धतीचा आजार होता. म्हणजे ऑब्सेसिव कंपल्शन डिसऑर्डर मध्ये कोणता व्यक्ती म्हणजे कशी लक्षणे घेऊन येईल ही सांगता येत नाही, फक्त त्याचं प्रिन्सिपल एकच असतं की ते वारंवार येतात आणि ते अननेसेसरी असतात. रुग्णाला पण माहीत असतं की हे विचार नेसेसरी नाहीत, त्या विचाराची काही गरज नाही, हे फालतू विचार आहेत, आणि मग ते परत परत येतात, म्हणून त्याला आपण म्हणजे ते विचार त्याला त्रासदायक असतात होते. याच्यामध्ये दुसरं एक आहे, आता समजा ऑब्सेसिव कंपल्शन डिसऑर्डर वाला एखादा क्लर्क आहे आणि तो ऑफिसमध्ये नवीन ठिकाणी नोकरीला गेला,
1: अच्छा,
0: तर त्या ठिकाणी तो काय करतो, आपली कामं करतो आणि मग उरलेले कामं घरी घेऊन येऊन घरी करतो, कारण त्याचं कंपल्शन असतं की माझं काम आजचं पूर्ण झालंच पाहिजे. तर मग त्याची बायको कधी कधी म्हणते, अहो त्याच टेबलवर काम करणारे दुसरे होते, ते तर कधी घरी आणत नव्हते आणि तुम्ही आजकाल घरी येऊन एक एक तास घरी पण करता बसल्या, काय नेमका प्रकार आहे. तर असं असतं, तर अशा वेळेस असे माणसं ऑफिसमध्ये लोकांना फार आवडतात, कारण ते काम प्रॉम्प्टली करतात, वेळेवर करतात, सगळे कस्टमर सुद्धा खुश असतात की साहेब सगळं वेळेवर करतात, वेळेवर हे करतात. पण कसं आहे की त्याच्या घरचे लोक मग परेशान असतात किंवा तो स्वतः परेशान असतो, कारण सगळ्या गोष्टीची पूर्तता करू शकत नाही. असं तसं गृहिणी बाबत असं आहे, कधी कधी नवीन सून आली, तिला थोडं ऑब्सेसिव कंपल्सिव ट्रेट्स असले, कधी कधी घरचे लोक खूप कौतुक करतात, आमची सून अशी आहे सगळं चकाचक ठेवते, सगळं स्वच्छ करते, तिला बिलकुल म्हणजे काही आवडत नाही, काही नाही काही नाही, आणि नेमकं घरी मग कधी पाहुणे येतात आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, आणि अशा वेळेला मग तिला सकाळी 10 वाजता स्वयंपाक करायला सांगितला आणि तिला स्वयंपाक करता करता उशीर लागला, 2 वाजले, तेव्हा मग सुरू होते की नेमकं का उशीर झाला का नाही, मग ती एक काम तिचं पूर्ण होतच नाही लवकर. असं
1: अच्छा, वा डॉक्टर, अनेक वर्षांपासून आपण प्रॅक्टिस करत आहात, तर असे अनेक रुग्ण, अनेक समस्या आणि अनेक डिसऑर्डर्स तुमच्या समोर येत असणार आहेत, बरेचसे उदाहरणं आपण आजच्या मुलाखतीमधून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत, आणि मला वाटतं एकच घटना वारंवार करत राहणं म्हणजेच, आणि ते कंपल्सरी म्हणजे त्यावेळेत केलीच पाहिजे असं होणं म्हणजेच आजचा हा मंत्रचा हा प्रकार आहे आणि अनेक रुग्णांसोबत

0: बट हा होतो बरं, हा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी बरं? म्हणजे तो आजार आपल्याला झाला हे स्वतःला लक्षात येतं का की इतरांच्या लक्षात आधी येतं?
1: बऱ्याच वेळेस असं होतं की त्या व्यक्तीच्या तेवढं लक्षात येत नाही, पण बऱ्याच वेळेस ते जसे काही अबनॉर्मल जर काही सिमटम असतील, जसे रस्त्यानं जाताना बरोबर दगडावर पाय ठेवणं, तेव्हा मग मित्र किंवा घरचे लोक सांगतात की अरे तू कसं चालता चालताच मागे येतो, पुन्हा चालतो असं होतं, किंवा टच करणं पुन्हा हे करणं डबल डबल, तर असे काही जरा थोडे वेगळे सिमटम लक्षणं असतील तर लवकर लक्षात येतं लोकांच्या आणि त्यांच्या

0: कसं चालता चालताच मागे येतो, पुन्हा चालतो असं होतं, किंवा टच करणं, पुन्हा हे करणं डबल डबल, तर असे काही जरा थोडे वेगळी सिम्पटम लक्षणं असतील तर लवकर लक्षात येतं लोकांच्या आणि त्यांच्या पण. पण काही असे साधे सिम्पटम असतील, खूप स्वच्छता ठेवणं, टापटीप ठेवणं सगळं, तर कधी कधी ते लक्षात यायला वेळ लागतो, कारण
1: हो.
0: सगळ्यांना वाटतं की कौतुकाची गोष्ट आहे, चांगलं करतो चांगलं करतो. कधी कधी एखादा विद्यार्थी असतो, वेळेवर अभ्यास करतो, सगळं प्रॉम्प्ट करतो, शाळेत वेळेवर जातो, लवकरच उठतो, सगळं करतो, तर मग ते काही ऑब्सेशनचे ट्रेट्स असतात पण ते लक्षात येत नाहीत. पण जसं मग मोठं मोठं होतं तसं तसं मग लक्षात येतात असे.
1: अच्छा.
0: पण कसं आहे, याच्यामध्ये ट्रीटमेंटला सुरुवात कधी येते की जेव्हा काही प्रॉब्लेम येतो, जसं की ऑब्सेशन कंपल्शनमुळं म्हणजे कोणतं काम वेळेवर होत नाही, उशिरा करावं लागतं, तेव्हा त्याला ताण येतो, टेन्शन येतं, तेव्हा मग आपल्याला ट्रीटमेंटची गरज लागते.
1: बर.
0: किंवा कामामध्ये दीर्घ वेळ लागतो आणि काम वेळेवर होत नाही, त्याच्यातून उदासीनता येते, त्याच्यातून ताण येतो, अँझायटी येते, हे तेव्हा आपल्याला ट्रीटमेंटची आवश्यकता असते. तर तेव्हा
1: बरं.
0: याचा औषधोपचार पण आहे, गोळ्यांचे औषधं आपण देऊन ते कमी करू शकतो. याचं काउन्सिलिंग पण असतं, काउन्सिलिंगमध्ये पण आम्ही पेशंटला सांगतो की जेव्हा असा ताण येतो तर तेव्हा तुम्ही स्वीकार करा की बाबा ठीक आहे की मला हात धुवायचे आहेत, पण मी काही आता जेवणार नाही, तर मग माझ्या हाताला काही जंतू नाहीत, काही नाहीत, मग आता हात धुवायची गरज नाही, तर तुम्ही श्वास घ्या, शांत राहा, तुमचा ताण तुम्ही घालवा, तर मग तुम्हाला कंपल्शन म्हणजे हात धुण्याची गरज पडणार नाही.
1: बरोबर आहे.
0: अशा पद्धतीचे वेगवेगळ्या एक्सपोजर थेरपी आहे, अशा पद्धतीच्या थेरपीज आहेत, ज्याच्यामधून बिहेवियर थेरपी, एक्सपोजर थेरपी, याच्यामधून गोळ्यांच्या औषधोपचाराने आपण ऑब्सेसिव कंपल्सिव्ह डिसऑर्डर ही आपण क्युअर करू शकतो.
1: बर. वा, उपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर. आणि मानसिक आजाराविषयी संबंधित असणाऱ्या विविध प्रकारांविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती सांगत आहात. जसं की आपण आत्तापर्यंतच्या काही मुलाखतींमधून हे जाणून घेतलं की मानसिक आजार जे आहेत हे स्वतःला लक्षात येण्यापेक्षा आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना आधी लक्षात येतात आणि ते आपल्याला डॉक्टरांकडे जाण्यासाठी सुचवतात. तेव्हा योग्य वेळी जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर नक्कीच या आजारांवर वेळीच उपचार होतील आणि वेळीच आटोक्यात येणारे हे आजार आहेत, तेव्हा लवकरात लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं खूप आवश्यक आहे. डॉक्टर, आज आपण वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोत्यांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद श्रोते हो.
1: आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी. मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी.
2: श्रोतो, आताच आपण मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. विषय होता मंत्राचल. मानस उपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
3: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
4: नेहमी विचारा WHY Y, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
2: श्रोतो, आता ऐकूयात भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीचं भावगीत आहे अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील.

0: श्रोतो, आताच आपण अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील भावगीत ऐकलं. याबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा,

0: बोला.
1: हे केवायसी अपडेटसाठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
0: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
0: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोतू, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने काल 5 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या करारांमध्ये दोनही देशांदरम्यान युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण तसंच परिवहन तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि विशिष्ट क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष आणि कृत्रिम तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन आणि अणुऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. हे युद्धाचं युग नसून शांततेचं युग आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं स्विस राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केलं. भारताने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या देशांशी ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराची अंमलबजावणी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. या कराराद्वारे पुढील 15 वर्षात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणं आणि 10 लाख थेट रोजगार निर्माण करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ओडिशामधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज उपस्थित राहणार आहेत. कोरापूट विभागाद्वारे तयार करण्यात आलेलं नवीन तंत्रज्ञानानं सज्ज विमान इंजिन देशाला ते समर्पित करणार आहेत. भारताची एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षमता तसंच सशस्त्र दलांची कार्यान्वित सज्जता यामध्ये एचएएल कोरापूटचं गेल्या 6 दशकातील योगदान या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केलं जाईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात 200 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह शक्ती इंजिनसाठीच्या दुसऱ्या उत्पादन वाहिनीच्या स्थापनेबाबत माहिती दिली जाईल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज विशाखापट्टणम इथं हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये फ्लीट सपोर्ट शिप 1 जलावतरण करतील आणि फ्लीट सपोर्ट शिप 5 बांधणीच्या कामाचा प्रारंभ करतील. यामुळे या गोदीला 45,000 डेटवेट टनेजपर्यंतची जहाज बांधणी शक्य होईल. परिणामी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जहाजांची निर्मिती करण्याची शिपयार्डची क्षमता वाढणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून हिमाचल प्रदेशच्या 3 दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज बिलासपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. उद्या त्या मनालीतील हिडिंबा मंदिर आणि रोहतांग इथल्या अटल बोगद्याला भेट देतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 5 विधानसभा जागांमध्ये तमिळनाडूतील मधुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या मतदारसंघांचा समावेश आहे. मतमोजणी शुक्रवारी होणार आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या नावांना भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 आणि उत्तराखंड तसंच पश्चिम बंगालमधील 1 जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश असेल. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीदरम्यान काही जागांवर भाजपा आणि महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहेत. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं म्हटलं आहे. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल डायसेरुथ आणि जर्मन शास्त्रज्ञ पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना मेंदूच्या अंतर्गत कार्याचा उलगडा करणारं एक महत्वपूर्ण तंत्र विकसित केल्याबद्दल 2026 शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स म्हणून ओळखली जाणारी ही पद्धत एका प्रकाश संवेदनशील स्विचप्रमाणे कार्य करते ज्यामुळे शास्त्रज्ञांना मेंदूतील कोणत्या पेशी कोणत्या कार्यासाठी जबाबदार आहेत याचा नकाशा तयार करणं शक्य होतं. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या व्यावसायिकांची भेट घेतली. अमेरिकेतील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष जोनाथन ग्रे, न्यूबर्गर बर्मनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वॉकर आणि एसटी लॉडर कंपन्यांचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन डी ला फावेरी यांची त्यांनी भेट घेतली. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 3 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याचं कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अपारेश कुमार सिंग यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी

0: दिली. राज्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार पाणी कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण उपाययोजना केवळ अधिकृतपणे घोषित केलेल्या 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांपुरत्या मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व 358 तालुक्यांमध्ये त्या राबवण्याचे नियोजन करावं अशा सूचना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल जिल्हा आणि तालुका प्रशासनाला दिल्या. या उपाययोजनांमध्ये अंगणवाडी केंद्रांवर अन्न आणि पाणी पुरवठा सुनिश्चित करणं, स्थलांतरित कुटुंबांमधील मुलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करणं आणि बालविवाह रोखणं यांचा समावेश असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष आणि सदस्य यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. या शिफारशीनुसार समितीचं नेतृत्व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करतील आणि समिती आपला अहवाल 3 महिन्यांच्या आत सादर करेल. समितीच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज खेळला जाणार आहे. लखनौ इथल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Dhoon 29° सरतात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 8:40 झालेत. आता ऐकूयात मेहराब अंतर्गत गझल हा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीची गझल आहे हरिहरन यांच्या स्वरातील. ऐकूयात.

श्रोतो, आत्ताच आपण हरिहरन यांच्या स्वरातील गझल ऐकलीत. आता ऐकूया तलत अजीज यांच्या स्वरातील गझल.

श्रोतो, आताच आपण तलत अजिज यांच्या स्वरातील गझल ऐकलीत. आता ऐकूयात रूप कुमार राठोड आणि सोनाली राठोड यांच्या स्वरातील गझल.

0: श्रोते, आत्ताच आपण रूपकुमार राठोड, सोनाली राठोड यांच्या स्वरातील गझल ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला मेहराब अंतर्गत गझल हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परफेक्ट

0: केंद्रावर।
1: श्रोतू, यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू खबरे छत्रपती संभाजीनगर केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोतो, आत्ताच आपण कुर्बानी या चित्रपटातील गीत ऐकलं. आता ऐकूयात चांदनी या चित्रपटातील सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत. संगीत दिलंय शिवहरी यांनी. गीतकार आहेत आनंद बक्षी.

शेवटी आताच आपण चांदणी या चित्रपटातील सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत ऐकलं. शेवटी आता ऐकूयात लहू के दो रंग या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या स्वरातील गीत. संगीत दिले बप्पी लहरी यांनी आणि गीतकार आहेत फारुख कैसर.

0: श्रोतो, आताच आपण लहू के दो रंग या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या स्वरातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं बप्पी लहरी यांनी. याबरोबरच आजचा आपला लखलख चंदेरी हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
3: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत, आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.
0: श्रोतो, यानंतर ठीक 9:30 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह.
1: श्रोते हो, अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: नमस्कार. आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे. आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशी किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक, कवी, संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: खरं तर डॉक्टर किरण कुलकर्णी सरांचा परिचय वेगळ्याने देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण मराठी जनांना ते सुपरिचित आहेत. तरीही प्रसिद्ध परांगमुख असणारे आणि आपल्या कामाला महत्व देणारे, अक्षरशः कामामध्ये वाहून घेणारे असे व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेले नसतील, त्यामुळे त्याबाबत मांडणं या आजच्या संवादाच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. मुळात कॉमर्सचे विद्यार्थी असणारे कुलकर्णी सर कायदा, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करत असतानाही, अगदी पीएचडी पर्यंतचा उत्तुंग प्रवास केलेला असतानाही, त्यांनी आपला मराठीशी आणि मराठी साहित्याशी असणारा धागा कधीही तुटू दिलेला नाही. मग ते पुरुषोत्तम करंडक असो, फिरोदिया करंडक असो, वेगवेगळ्या ध्वनीचित्र फिटींच्या माध्यमातून आपला संवाद लोकांपर्यंत पोहोचवणं असो, 250 अधिक लेखांच्या माध्यमातून आपलं म्हणणं, आपला विचार, त्यामागचं चिंतन वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टीनं पोहोचवणं असो किंवा पुस्तकांच्या माध्यमातून लोकांशी सातत्याने संवादत राहणं असो, अशा सर्व माध्यमातून सरांनी आपला ठसा नेहमी साहित्य क्षेत्रावर तसंच प्रशासकीय क्षेत्रामध्येही उमटवलेला आहे. आता खरं तर आपण असं म्हणतो की प्रशासकीय अधिकारी म्हटलं एखादी विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते, पण सरांच्या बाबतीत मी स्वतःही अनुभवलेला आहे ती ही बाब म्हणजे कोणत्याही ठिकाणी सर जेव्हा काम करतात त्या पदाची महत्वाची भूमिका काय आहे, त्या पदाकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी सर्वात मूलभूत आणि पायाभूत गोष्ट करणं कोणती गरजेची आहे याचं चिंतन सर पहिल्यांदा करतात आणि त्या दृष्टीनं आपल्या कामकाजाची आखणी करतात. आणि त्यामुळेच असेल की ज्या ज्या ठिकाणी गेले, मग

0: ते आदिवासी विकास आयुक्त असतील किंवा नगर विकास खात्यामध्ये कामकाज असेल, ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि खूप काळ पुढे चालण्यासाठीची वाट तयार केलेली आहे. तर सरांना मी बोली भाषांबद्दल संवादासाठी विनंती करते. सर, प्रमाण भाषा आणि बोली भाषा यामध्ये परस्पर संबंध काय आहे? कारण बरेच लोकांना असं वाटतं की बोली भाषा हा वेगळा भाग आहे आणि प्रमाण भाषा ही वेगळी आहे, तर याचा नेमकं काय फरक आहे आणि बोली भाषांची उगम कसा झालेला असू शकतो याबाबत आपण आपल्या संशोधकीय दृष्टिकोनातून आम्हाला सांगा.
1: फारच सुंदर प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी थोडस एक बाब मी स्पष्ट करतो. आपण म्हटल्याप्रमाणे मी ही मुलाखत एक मराठी भाषेचा उपासक या नात्याने देतो आहे, मराठी भाषेचा अभ्यासक या नात्याने मी बोलणार आहे आणि त्या दृष्टीने काही माझी निरीक्षणं आणि विचार मांडणार आहे. त्यामुळे अर्थातच मराठी भाषा सचिव म्हणून शासनाची ही अधिकृत भूमिका आहे असं कोणी समजायचं कारण नाही. अभ्यासकाने विचारार्थ समोर मांडलेले मुद्दे आहेत, अशा दृष्टीने या मुलाखतीत मांडलेल्या मुद्द्यांकडे बघावं अशी माझी विनंती राहील. तुमच्या प्रश्नाकडे यायचं झालं तर आपण बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांच्या संबंधांबद्दल विचारणा केलेली आहे. फारच महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या अभ्यासातून मला असं लक्षात आलेलं आहे की भाषा ही माणसाची सर्वात मोठी कृत्रिम शोध असलेली गोष्ट आहे. भाषेमध्ये काहीही नैसर्गिक नसतं, भाषा नैसर्गिक नसते, ती माणसाने शोधलेली असते आणि ती परस्पर संवादासाठी शोधलेली असते. आणि असं जरी असलं तरी ह्या पहिल्या क्रमांकाचा कृत्रिम शोध असल्यामुळे यामध्ये नैसर्गिकता खूप जास्त असते. म्हणजे जरा कदाचित परस्पर विसंगत मुद्दे वाटतील पण हे खरोखरच बरोबर आहे की माणसाने जेव्हा भाषेचा शोध लावला तेव्हा सगळ्याच भाषा म्हणजे वेगळ्या वेगळ्या खंडांमध्ये जी काही मानवी वस्ती अस्तित्वात आली आणि आदी मानवांना किंवा त्यानंतर सेटल झालेल्या स्थित झालेल्या अशा मानव समूहांना एकमेकांशी संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली तेव्हा जे पहिल्यांदा अस्तित्वात आलं ती बोली भाषाच होती. आता अशा सगळ्या बोली भाषा जगभर वेगवेगळ्या कालखंडामध्ये अस्तित्वात आल्या, प्रगत होत गेल्या. प्रगत झाल्या म्हणजे काय? तर त्यांच्या शब्द संचयामध्ये भर पडत गेली, त्याचे काही नियम तयार झाले, जास्तीत जास्त लोक ती बोली भाषा वापरायला लागले व्यवहारासाठी, याला आपण प्रगत होणे असं म्हणायला लागलो. आणि जगाच्या इतिहासात जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा अनेक बोली भाषा या प्रगत होत गेल्या असं दिसून येत. मुद्दा असा आला की जसे नवीन नवीन शोध लागत गेले आणि समाजामधला काही एक वर्ग हा ज्ञानी म्हणून पुढे यायला लागला. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा शेती अवस्थेमध्ये मानव होता तेव्हा सगळ्यांनाच शेतीचं ज्ञान होतं, पण जशी जशी प्रगती होत गेली आणि पुढचे टप्पे विकासाचे गाठले गेले तसे ज्ञान ही एक वेगळी संकल्पनाच अस्तित्वात आली. आणि मग त्यामुळे समाजातले काही लोक हे ज्ञानी ते त्यातले तज्ञ असे म्हणून गणले जायला लागले. मग अशा तज्ञ किंवा ज्ञानी लोकांचा परस्परांशी जो संवाद होता तो संवाद त्यांनी आपापल्या बोली भाषेमध्ये केला तर अर्थ समजायला अवघड जाईल असं मानवाच्या लक्षात आलं. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या बोली भाषेतल्या विद्वान आणि तज्ञांना जे एकाच विषयामध्ये पारंगत आहेत त्यांना ज्ञानाची देवाणघेवाण करता यावी म्हणून या सगळ्या तज्ञांनी मिळून प्रमाण भाषा ही संकल्पना अस्तित्वात आणली. आणि त्यामुळे एक मुख्य भाषा किंवा भाषेचं कुल आणि त्या कुलामध्ये असलेल्या वेगवेगळ्या बोली भाषा त्या बोली भाषेतले तज्ञ ते एकमेकांशी एका प्रमाण भाषेमध्ये बोलायला लागले. काही शब्द त्यांनी प्रमाण मानले, अशा प्रमाण शब्दांचा शब्द समुच्चय म्हणजे प्रमाण भाषेचा शब्द समुच्चय. आता हे माणसाच्या इतिहासात घडत गेलं आणि भारताच्या संदर्भात थोडीशी वेगळी गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रिटिश राजसत्ता आल्यानंतर त्यांनी जे वाघिणीचं दूध पाजलं विशेषतः महाराष्ट्रातल्या विद्वानांना मुलांना आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची जाणीव जागृती झाली आणि भाषा आणि ज्ञान याकडे बघण्याचं काही एक वेगळंच रूप समोर यायला लागलं.

0: तर तो मराठीच्या संदर्भातलं रूप आहे, त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच आहात. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बोली भाषांमधल्या ज्ञानीजनांनी परस्पर संवादासाठी निश्चित केलेली एक भाषा म्हणजे प्रमाण भाषा, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांचा संबंध कसा, याचं माझ्या पुरतं उत्तर असं आहे की सगळ्या बोली भाषा या आया आहेत, आई आहे, आणि प्रमाण भाषा हे तिचं लेखरू आहे.
1: किती सुंदर पद्धतीने सर आपण हा परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. त्यातून असं जाणवतं की आपण कवी फक्त शब्दांमध्ये नाही आहात तर हृदयाने सुद्धा. तर या बोली भाषा सगळीकडे वेगवेगळ्या आहेत, त्यामध्ये संस्कृती प्रत्ययाला येते आपल्याला. तर वेगवेगळ्या स्थानिक संस्कृतीच्या जतनामध्ये बोली भाषेची काही भूमिका आहे का, आपले याबाबत काय महत्व आहे, आणि लोकसाहित्य याला आपण म्हणजे जात्यावरच्या गाण्यापासून सुरू होतं ते अगदी लोकनृत्यामध्ये वापरली जाणारी वेगवेगळी गाणी, तर या लोकसाहित्याच्या निर्मितीमध्ये बोली भाषेचं महत्व काय आहे, आणि सामाजिक एकात्मतेमध्ये त्याचा काही आत्ताच्या घडीला काही संदर्भ आहे का, योगदान आहे का, याबाबत सर आपल्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल.
0: भाषा आणि संस्कृती यांचा खूपच जवळचा संबंध आहे. संस्कृती ही भाषेमुळे फुलते असं आपण म्हणतो, आणि भाषा ही सांस्कृतिक विकासामुळे बोलते असं आपण म्हणूया. म्हणजे भाषा सुद्धा संपन्न होते संस्कृतीच्या सहवासामुळे, आणि संस्कृती संपन्न होते भाषेच्या योगदानामुळे. तर हे थोडस द्वैत नसून हे अद्वैतच आहे, भाषा आणि संस्कृती. म्हणजे वेगळं करणं फार अवघड असतं, पण तरी देखील अभ्यासाच्या सोयीसाठी, समजुतीच्या सोयीसाठी आपल्याला भाषेचा एक स्वतंत्र अभ्यास करता येतो, ज्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो, आणि संस्कृतीचा अभ्यास हा स्वतंत्रपणे करता येतो, ज्याला आपण कल्चरचा अभ्यास असं म्हणतो. आता संस्कृतीचा विकास होताना भाषेचं जे योगदान आहे, हे योगदान फक्त प्रमाण भाषेचं असू शकत नाही. प्रमाण भाषेचं योगदान असतच, असणारच, ते प्रामुख्याने ज्ञान निर्मितीसाठी आहे. आणि ज्ञान निर्मिती, ज्ञानाचा प्रसार, ज्ञान साठवून ठेवणं, ज्ञानाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एक प्रकारचं ट्रान्सफरन्स ज्याला आपण म्हणतो ते करणं, हा सगळा संस्कृतीचा एक भाग आहे. संस्कृती ही ज्ञानाच्या पलीकडे आहे. त्याचं कारण असं की संस्कृतीमध्ये केवळ ज्ञान किंवा माहिती एवढ्याचा समावेश नसून मुळात भावना आणि मूल्य याचा संस्कृतीमध्ये समावेश होतो. आणि त्याच्यामुळे मगामी जे म्हटलं की प्रमाण भाषा हिने ज्ञानाच्या निर्मितीला आणि ज्ञानाच्या साठवणुकीला मदत जरी केलेली असली, तरी संस्कृती विकसित होताना प्रमाण भाषांपेक्षाही बोली भाषांचं जे योगदान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि म्हणून आपण जर पाहिलं की लोकसाहित्य, ज्याला आपण मराठीचे वेगळ्या वेगळ्या भाषांमधली लोकसाहित्याचे जे काही प्रकार उपलब्ध आहेत, या सगळ्यांचं संस्कृतीमध्ये खूप मोठं योगदान आहे. किंबहुना त्यातून संस्कृती बनलेली आहे. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ प्रयोगात्मक कला म्हणजे सुद्धा संस्कृती नाही, मग प्रयोगात्मक लोककला म्हणजे संस्कृती असं समजण्याचा एक प्रवाह अलीकडे समाजात दिसायला लागलाय, तो खरं म्हणजे मला चिंताजनक वाटतो. बोली भाषा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लोकसाहित्य, वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकसंस्कृती आणि लोककला, विविध ठिकाणच्या परंपरा, विविध ठिकाणच्या चालीरीती, विविध ठिकाणच्या लोकसमूहांच्या भावना आणि विविध ठिकाणच्या लोकसमूहांची मूल्यव्यवस्था, या सगळ्यातून संस्कृती उभी राहते. पण मगामी म्हटलं तसं संस्कृती या सगळ्याचा एक एकत्रित असा परिपाक आहे, आणि दुसरीकडे संस्कृतीमुळे भाषा सुद्धा संपन्न होत जाते, साहित्य सुद्धा संपन्न होत जात.
1: सर आपलं चिंतन ऐकताना म्हणजे आम्ही ध्यानावस्थेत जातो असं मला वाटलं की ऐकत राहावं असं वाटतं. आणि आत्ताच्या घटने जेव्हा विचार करतो ना आपण, तेव्हा वाटतं की ह्या सगळ्या चिंतनाचा आत्ता काय आहे. म्हणजे आता सगळे लोक एकाच रंगात पुढे पुढे चाललेले आहेत, प्रत्येकाला रोजगार करायचा, प्रत्येकाला ते शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर बदलत्या काळामध्ये या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा आणि भाषेच्या वेगवेगळ्या छटा, हे वैविध्य, ही समृद्ध

0: या सगळ्यावर काय काय परिणाम होतो आहे आत्ताच्या लोकांच्या जगण्याचा, आणि बोली भाषांमध्ये त्याचा काही परिणाम होतो आहे का बोली भाषा मागे सुटत चाललेल्या आहेत आणि आपण पुढे धावतो आहोत, कुठं धावतो आहोत माहित नाही पण धावतो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. तर याबाबत सर आपण म्हणजे आपल्याला चिंता वाटते का वाटतं की नाही अजून पण खूप काही वेगळे त्याच्यामध्ये पैलू आहेत?
1: प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आपण जो उल्लेख केला ती बाब काही अंशी खरी आहे. म्हणजे संपूर्ण जगच किंवा भारताच्या बाबतीत बोलायचं, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, तर आपण सारे एका सपाटीकरणाच्या लाटेमध्ये अडकलेलो आहोत. आणि युनिफॉर्मिटीचा एक विनाकारणचा आग्रह हा प्रत्येक क्षेत्रामध्ये धरला जातो आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट बोलायची तर एका भाषेत शिक्षण जर घेतलेलं असेल तर त्या मुलांचं मूल्यमापन करून त्यातला कोण हुशार हे ठरवता येईल, आणि यामुळे एका भाषेच शिक्षण प्रामुख्यानं सगळ्यांनी घ्यावं, तर हे शिक्षण व्यवस्थेने करायच्या चिंतनाचा अभाव आहे. त्यांनी शोधून काढायला पाहिजेत. पण त्याच म्हणून हे या प्रकारची सक्ती अपेक्षित धरणं हे योग्य नाही. आणि दुर्दैवाने हे अनेक क्षेत्रांमध्ये घडत आहे. हे अनेक क्षेत्रांमध्ये घडण्याचं कारणही मला असं वाटतंय की प्रगतीच्या अतिशय संकुचित कल्पना किंबहुना चुकीच्या कल्पना, त्याचबरोबर मागच्या पिढीने आपल्या मूल्यांचं हस्तांतरण आणि आपल्या जीवन दृष्टिकोनाचं हस्तांतरण पुढच्या पिढीकडे करण्यात वेळोवेळी येत गेलेलं पिढ्यानुपिढ्याचं अपयश हे याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे एक चिकित्सा म्हणून किंवा निरीक्षण म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आपण सारे सपाटीकरणाच्या आणि अनुषंगाने येणाऱ्या सुमारीकरणाच्या रेट्यामध्ये अडकलेलो आहोत. असं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, बोली भाषांच्या बाबतीत बोलायचं, तर मला परिस्थिती तितकीशी निराशाजनक दिसत नाहीये. आणि हे मी पुराव्याने सुद्धा बोलू शकतो, कारण माणसाची मुळात जगण्याची भूक आणि जगताना कोणत्या पद्धतीने जगायचं याच्याबद्दलच्या काही कल्पना या सगळ्या इतक्या बलिष्ठ असतात की वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या काही वेगळ्या प्रकारचं इम्पोजिशन किंवा लादल्या गेलेल्या गोष्टी असल्या तरी देखील मूळ गोष्टी अजूनही टिकलेल्या या दिसून येतात. आणि या टिकण्यासाठीची काही अनुकूल परिस्थिती वेगळ्या अर्थाने तयार झालेली आहे. म्हणजे परंपरा, बोली भाषा, जुनी भाषा ही टिकवण्यासाठी प्रतिगामी असायची गरज आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. अतिशय पुरोगामी पद्धतीनं आणि मार्क्सच्या भाषेत बोलायचं तर आर्थिक समता आणून सुद्धा आपण जे पूर्वीच ऐकलेलं आहे किंवा जे आपलं संचित आहे ते आपल्याला जागं करता येऊ शकतं, त्याचा शोध घेता येऊ शकतो आणि त्याला भविष्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सादर सुद्धा करता येऊ शकतं. आपण फक्त बोली भाषा एवढा जरी विषय घेतला तरी थोडीशी आकडेवारी सांगतो. संपूर्ण जगामध्ये सुमारे 6,500 अधिकृत भाषा आहेत असं म्हणतात. म्हणजे अधिकृत भाषा म्हणतोय मी, बोली भाषांची संख्या कित्येक हजारामध्ये आणि पूर्वीच्या काळात तर लाखो मध्ये होती. कारण भाषेची व्याख्याही पुन्हा करणं हाही एक आव्हानाचाच भाग आहे. म्हणजे केवळ काही शब्दांचा समुच्चय म्हणजे भाषा नसते, तर भाषा खरं म्हणजे मानवी जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या क्षणाला अभिव्यक्त करण्याची एक क्षमता बाळगलेली अशी शक्ती असते. त्यामुळे आपण ज्याला परिपूर्ण भाषा म्हणतो अशा एक 6,500 भाषा जगामध्ये आत्ता आहेत. आणि काही अस्तंगत झालेल्या किंवा अनेक ठिकाणी बोलल्या गेलेल्या अशा हजारो लाखो भाषा जगभर आहेत. भारतामध्ये आपण जर सेन्ससचा विचार केला, 2011 मध्ये जो सेन्सस झाला, लोकसंख्येची गणना झाली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की लोकांनी नोंद करताना मातृभाषा या रकान्याखालची नोंद करताना सुमारे 19,000 भाषांची नोंद भारतामध्ये झाली. म्हणजे 19,000 आपण त्यांना बोली भाषा म्हणूयात, ठीक आहे. 19,000 भाषांची जरी नोंद झाली तरी सेन्ससची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने केलेल्या आकडेप्रमाणे आणि त्यांच्या चौकटीप्रमाणे त्यातल्या सुमारे 12,000 ते 13,000 भाषा या मातृभाषा म्हणून नोंदल्या गेल्या. याचा अर्थ भारतामध्ये

12 ते 13 हजार मातृभाषा बोली भाषा या आहेत. या सगळ्या 12 ते 13 हजार बोली भाषांचं वर्गीकरण हे मुख्य अशा 99 भाषा कुलांमध्ये केलं गेलं. म्हणजे त्या ज्या 99 भाषा आहेत त्यांना आपण प्रमुख भाषा म्हणू आणि या सगळ्या त्याच्या उपभाषा असलेल्या बोली भाषा आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्या ज्या 99 भाषा आहेत ज्या मुख्य आहेत त्याच्यापैकी आपल्या घटनेच्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषा म्हणून

0: असं आपण म्हणू शकतो. ह्या ज्या 99 भाषा आहेत ज्या मुख्य आहेत त्याच्यापैकी आपल्या घटनेच्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषा म्हणून आणि राज्यभाषा म्हणून दर्जा मिळालेल्या अशा 22 भाषा आहेत. या 22 भाषांपैकी 9 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे ज्याच्यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश आहे. 2 भाषा या 22 पैकी नसलेल्या पाली आणि प्राकृत यांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे. परंतु या 22 भाषांपैकी 9 भाषा या अभिजात भाषा आहेत. म्हणजे हे 4 घटक आणि 4 पातळ्या जर आपण लक्षात घेतल्या तर किती वैविध्य आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आता याच्यात भीती अशी आहे की या सर्वच 12 ते 13 हजार बोली भाषा महत्वाच्या आहेत. त्यातली कुठली भाषा महत्वाची आणि दुसरी कमी महत्वाची असा काही भाग नाहीये. कदाचित एखादी बोली भाषा फक्त 300-400 घरं ती बोली भाषा बोलणारी असतील, म्हणजे 1000-1500 लोक, तरी ती तेवढीच महत्वाची आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ही सगळी जी वैविध्याची कल्पना आहे ही समजून घेऊन या बोली भाषांना संवर्धन होण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे आणि ते प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेले दिसत आहेत. आणि संस्कृतीचं जे असं विविधांगी रूप आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने राखलं जात आहे. आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान याला अतिशय चांगली मदत करत आहे. म्हणजे साठवणूक, स्टोरेज करणं किंवा कन्झर्व करणं, एखाद्या गोष्टीचं संरक्षण करणं याच्यासाठी आता तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. आणि विविधांगी स्वरूप सांभाळणे आणि दुसरीकडे लोकशाहीकरण या दोन्ही गोष्टी संस्कृतीच्या आणि भाषांच्या बाबतीत करण्यासाठी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतंय. सोशल मीडिया हे त्याचं अतिशय उत्तम लक्षण आहे. त्याच्यामुळे ही धोक्याची सूचना जरी असली की आपण सपाटीकरणाच्या लाटेत आहोत, तरी देखील तंत्रज्ञान, नवी पिढी आणि हे सगळं अजूनही अस्तित्वात असलेलं टिकण्याची त्याची अंगभूत क्षमता या अतिशय आशादायक गोष्टी आहेत असं मला वाटतं.
1: सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा अंगाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो. त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे. पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल. कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती आहे, या भाषेने पकडलेला एक काळ आहे. तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
0: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल. पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोली भाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात. त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही आणि ती करण्याची आवश्यकता पण नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये. स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये. काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे. खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे. ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम एकोणीसाव्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याची खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या

0: प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळभूत लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असा एक मोठा भाग आपल्या पुढे आहे. तर तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ यायला पाहिजेत शब्दांचे असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोवा सारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्द संग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहेत पण इतर बोली भाषांचे शब्द संग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट म्हणजे प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे कारण भाषा निर्मिती भाषेचा विकास आणि भाषेची वळण ही मुळी समाजच करतो. शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं कारण शासन ठरवत नाही भाषा कशी असावी, समाज ठरवतो आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे आणि भाषा कशी असावी हे समाजाचं दायित्व आहे, समाज ठरवेल. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्द संग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी।
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोतो, सकाळचे 10 वाजलेत। आता ऐकूयात मिश्र संगीत हा कार्यक्रम। त्या अगोदर
2: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा।
3: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
4: बस हेच विचारा, वाय?
5: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा। एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल।
2: नेहमी विचारा WHY, वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक।
1: मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये सुरुवातीचं गीत ऐकूयात नेहा राजपाल यांच्या स्वरातील। संगीत दिलंय अभिजित यांनी।

श्रोतो, आत्ताच आपण नेहा राजपाल यांच्या स्वरातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं अभिजित यांनी. श्रोतो, आता ऐकूयात कोळी गीत.

0: श्रोतो, आताच आपण मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये कोळी गीत ऐकलं.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
0: श्रोतो, आता एक वेळात नाट्यगीत.

श्रोतो, या नाट्यगीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 10:15 झालेत. आता ऐकूयात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. यामध्ये दयावान या

चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहात. गीतकार आहेत हिंदीवर, संगीत आहे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. ऐकूयात सुरुवातीचं गीत. अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांच्या स्वरातील

श्रोतो, या गीताबरोबरच आजचा आपला एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम येथेच संपन्न करत आहोत. आज आपण दयावान या चित्रपटातील गीत ऐकलेत. गीतकार होते इंदिवर, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, आता ऐकूयात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रमेश पवार सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतो. श्रोतो, आजच्या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांच्याविषयी जाणून घेऊयात. आजच्या कार्यक्रमामध्ये देवानंद यांच्याविषयी जाणून घेऊयात. देवानंद यांचा जन्म पंजाबमधील एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील पेशोरीमल आनंद हे वकील होते. त्यांचे भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंद हेही पुढे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक झाले. देवानंद यांनी गव्हर्नमेंट कॉलेज लाहोर येथे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईत आले आणि सुरुवातीच्या काळात त्यांनी उदरनिर्वाहासाठी नोकरी केली. मात्र त्यांच्या मनात अभिनयाची तीव्र इच्छा होती.

देवानंद यांना 1946 मध्ये हम एक है या चित्रपटातून प्रमुख भूमिका मिळाली. त्याच काळात त्यांची मैत्री गुरुदत्त यांच्याशी झाली. पुढे गुरुदत्त हे भारतीय चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक बनले. 1948 मध्ये जिद्दी हा देवानंद यांच्या कारकिर्दीतील पहिला मोठा यशस्वी चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. देवानंद आणि त्यांचे मोठे

चेतन आनंद यांनी 1949 नवकेतन फिल्म्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली. पुढे त्यांचे धाकटे भाऊ विजय आनंद यांचाही या संस्थेच्या महत्त्वाच्या चित्रपटामध्ये सहभाग राहिला. नवकेतनच्या माध्यमातून देवानंद यांनी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही नवीन प्रयोग केले. बाजी, टॅक्सी ड्रायव्हर, कालापानी, गाईड, ज्वेल थीप, जॉनी मेरा नाम आणि हरे रामा हरे कृष्णा यासारखे अनेक महत्त्वाचे चित्रपट या बॅनरखाली जोडले गेले.

1950च्या दशकात देवानंद हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नायक बनले. 1951 बाजी या चित्रपट गुरुदत्त दिग्दर्शित या चित्रपटाने देवानंद यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. गुन्हेगारी आणि शहरी जीवनांच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटातील प्रारंभिक प्रभाव मानला जातो. 1952 जाल हा चित्रपट गुन्हेगारी आणि रोमॅन्टिक कथानकावर मिलाप असलेला हा चित्रपट त्यांच्या लोकप्रियतेत भर घालणारा ठरला. टॅक्सी ड्रायव्हर 1954 मुंबईच्या शहरी जीवनांचे चित्रण करणारा हा महत्त्वाचा चित्रपट होता. 1955 आलेला हाऊस नंबर

चौवेचाळीस रहस्य आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट होता. सी आय डी 1956 रहस्यप्रधान चित्रपटामध्ये देवानंद यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली. पेईंग गेस्ट 1957 आणि 9-2-11 1957 हे त्यांच्या लोकप्रिय चित्रपटापैकी आहेत. तसंच कालापाणी 1958 या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळाला. कालापाणी हा देवानंद यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत नूतन होत्या. देवानंद यांच्या अभिनयात त्या काळातील पारंपरिक नायकापेक्षा वेगळी ऊर्जा दिसत होती. त्यांच्या अभिनयात रोमॅन्टिक आकर्षणाबरोबरच आधुनिक शहरी तरुणांची प्रतिमाही दिसत होती.

देवानंद यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड 1965 मधील गाईड हा त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटात देवानंद यांनी राजू गाईड ही व्यक्तिरेखा साकारली आणि वहिदा रेहमान यांनी रोजीची भूमिका केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय आनंद यांनी केले. हा चित्रपट आर के नारायण यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित होता. गाईडमध्ये प्रेम, स्वातंत्र्य, मानवी चुका, आत्मशोध आणि परिवर्तन यासारखे विषय हाताळले गेले. या चित्रपटासाठी देवानंद यांना फिल्मफेअर बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळाला. गाईडमधील लोकप्रिय गीते गाता रे मेरा दिल, आज फिर जीने की तमन्ना है, तेरे मेरे सपने अब एक रंग है, दिन ढल जाए हाय, पिया तोसे नैना लागे रे, या गीतांना सचिनदेव बर्मन यांच्या संगीताची साथ लाभली आणि गीतकार शैलेंद्र होते. देवानंद यांच्या चित्रपटांच्या लोकप्रियतेमध्ये संगीताचा मोठा वाटा होता. ज्वेलथीप, रहस्य आणि संगीताचा अप्रतिम संगम 1967 मधील हा विजयानंद दिग्दर्शित रहस्यप्रधान चित्रपट होता. देवानंद यांच्या स्टायलिस्ट व्यक्तिमत्वाला अनुरूप असे रहस्य, रोमांच आणि संगीत या चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटातील काही लोकप्रिय गीते ये दिल ना होता बेचारा, होटो पे ऐशी बात, रुला के गया सपना मेरा, आसमा के नीचे, दिल पुकारे आरे आरे ही सुंदरशी लोकप्रिय गीतं होती.

देवानंद फक्त अभिनेता नव्हते, तर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते. त्यामध्ये प्रेम पुजारी, हरे रामा हरे कृष्णा, हिरा अपर्णा, देश परदेश, स्वामी दादा अशा अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. तसेच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मानदेखील मिळाले होते. 2001 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा नागरी सन्मान प्रदान केला. तसंच 2002 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो आणि भारतीय सिनेमाच्या विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. देवानंद यांची लोकप्रियता आजही टिकून आहे. तरुणपणाची गाण्याची लोकप्रियता, त्यांच्या चित्रपटातील गाणी आजही रेडिओ, दूरदर्शन आणि संगीत कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळतात.

श्रोतो, या गीतापर्वत आज आपला देवानंद यांच्याविषयीचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम येथेच संपन्न करत आहोत.

0: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
0: बस
1: बस
0: समजलं।
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील आनंदाचा आणि जबाबदारीचा सुंदर टप्पा। गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसंच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना। या योजनेअंतर्गत पात्र महिलेला पहिल्या अपत्यासाठी 2 टप्प्यात एकूण 5,000 रुपये तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6,000 रुपयांचा लाभ देण्यात येतो।
5: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडीला एकदा जरूर भेट द्या।
4: पात्र महिला PMMVY पोर्टल वरूनही अर्ज करू शकतात। ही माहिती आपल्या परिचित गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत नक्की पोहोचवा।
5: बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी यांच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।
6: खान असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल।

0: 102 मेगाहर्ट्ज वर तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
1: श्रोतर हो, आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्ज वर. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा.

0: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.
1: श्रोतो, आता ऐकूयात पुराणी यादी पुराणी गीत. हा कार्यक्रम संकलन निवेदन आहे सिमंतिनी कुंडीकर यांचं.

श्रोते हो, पुराणी यादें पुराणी गीत या मालिकेमधून आपण जुन्या गाण्यांची छानशी माहिती, त्या चित्रपटांविषयीची माहिती, गीतकार संगीतकार आणि कलाकारांवर चित्रित झालेल्या काही किस्स्यांविषयी या कार्यक्रमातून आपण छानशी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता थोडाही वेळ लावता सुरू करूयात आजचा पुराणी यादें पुराणी गीत हा कार्यक्रम. श्रोते हो, शैलेंद्र आणि रफी साहेब यांची एक विशेष केमिस्ट्री आहे. होय, शब्द आणि आवाजाची जादू जेव्हा एकत्र येते तेव्हा एक सुंदर असं काव्य तयार होत असतं. श्रोते हो, मोहम्मद रफींच्या आवाजात अनेक गीतकारांच्या भावना जिवंत झालेल्या आहेत, त्यापैकीच एक नाव म्हणजे शैलेंद्र. शैलेंद्र यांच्या शब्दात साधेपणा तर होताच, पण त्या साधेपणा मागे देखील भावनांचा अथांग समुद्र होता. आणि रफी साहेबांचा आवाज त्या भावनांना अगदी सहज श्रोत्यांच्या हृदयापर्यंत घेऊन जायचा. श्रोते हो, या बाबतीतच एक छोटीशी आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते. बॉबीचे गायक म्हणून प्रसिद्ध झालेले शैलेंद्र सिंह जेव्हा रफी साहेबांना पहिल्यांदा भेटतात तेव्हा नाव ऐकताच रफी साहेब म्हणतात, आज तुमने मेरे यार की याद दिला दी. आणि त्या मित्राचं नाव होतं गीतकार शैलेंद्र. तर श्रोते हो, अशाच काही छानशा आठवणींसह आपण पुराणी यादे पुराणे गीत मधून अशीच छान छान गीतं ऐकणार आहोत. चला तर मग बसंत बहार चित्रपटातील शैलेंद्र यांनी लिहिलेलं दुनिया न भाये हे मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं छानसं गीत आता आपण ऐकूयात.

श्रोते हो एक छानसं गीत आता आपण ऐकणार आहोत, ये मेरा प्रेम पत्र पणकर. हे गाणं केवळ प्रेम व्यक्त करणारं गाणं नाही, त्यात लाज, संकोच, प्रेमाची कबुली आणि कायमची साथ या सगळ्या भावना आहेत. रफी साहेबांनी ते गाताना अतिशय मृदू आवाज वापरला आहे, त्यामुळं पडद्यावर राजेंद्र कुमारच्या व्यक्तिरेखेतून व्यक्त होणारं प्रेम अगदी वैयक्तिक वाटतं. गाण्याचे गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन हे होते. श्रोते हो, हसरत जयपुरींचं तरुणपणी राधा नावाच्या मुलीवर

प्रेम होतं. ती त्यांच्या घरासमोर राहत असे. त्या काळात प्रेम व्यक्त करणं सहज शक्य नव्हतं. हसरत जयपुरी यांनी तिच्यासाठी एक प्रेमपत्र लिहिलं, पण ते पत्र तिला देण्याचं धाडस त्यांना झालंच नाही. पुढे मुंबईत बस कंडक्टर म्हणून काम करत असताना त्यांच्या मनात हीच आठवण होती. त्या भावनेतून जन्माला आलेले शब्द पुढे संगम 1964 मध्ये ये मेरा प्रेम पत्र पढकर या गीतात आलं. मोहम्मद रफींच्या आवाजाने त्या भावनेला अजरामर केलं. तर श्रोते हो, काही प्रेमपत्र ही टपालानं जात नाहीत, तर ती काळाच्या ओघात गीत बनून जगभर पोहोचतात, हो ना. अनेक वर्षांनी संगम या चित्रपटातून त्याच भावनेला शब्द मिळाले आणि शंकर जयकिशन यांनी सूर दिले आणि मोहम्मद रफींनी आपल्या आवाजातून ते प्रेम अमर केलं. ये मेरा प्रेम पत्र पढकर ऐकूयात हे छानसं गाणं.

श्रोते हो, पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेमध्ये आपण रफी साहेब आणि हसरत जयपुरी यांचं आणखी एक छानसं गीत ऐकूयात. शब्द सूर आणि आवाजाची परफेक्ट जुळवाजुळव म्हणजे बहारो फूल बरसाओ. श्रोते हो, सूरज मधील बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है हे हसरत जयपुरींचे शब्द, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि मोहम्मद रफी यांचा आवाज यांचं अप्रतिम त्रिकुट आहे. श्रोते हो, गाण्यातील प्रेमाची कोमलता आणि उत्साह रफींनी आवाजातील चढ उतारातून फार सुंदररित्या व्यक्त केला आहे. रफी साहेबांच्या स्वभावाची एक खासियत म्हणजे गाणं स्वतःचं न मानता भावनेचं मांडणं. रफींबद्दल त्यांच्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या आठवणींमध्ये एक गोष्ट वारंवार दिसते. ते अत्यंत नम्र, उदार आणि प्रसिद्धीपासून अलिप्त स्वभावाचे होते. त्यामुळं गीतकारांचे शब्द, संगीतकारांची चाल आणि पडद्यावरील कलाकारांची व्यक्तिरेखा यांना योग्य न्याय देणं हेच त्यांच्या गायकीचं केंद्र होतं. हसरत जयपुरींच्या रोमॅन्टिक शब्दांमुळं रफींच्या आवाजात नजाकत, प्रेम आणि मिश्किलपणा, विरह असे अनेक रंग मिळाले.

श्रोते हो, हसरत जयपुरींच्या शब्दांना रफी साहेबांचा रोमॅन्टिक अंदाज किती खुलून येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ससुराल चित्रपटातील तेरी प्यारी प्यारी सूरत को. या गाण्याला रफींच्या आवाजानं एक खास मिश्किल प्रेमळ रंग दिला आहे. हे गाणं शंकर जयकिशन यांच्या संगीताचं आणि हसरत यांच्या रोमॅन्टिक लेखणीचं सुंदर उदाहरण मानलं जातं. तेव्हा ऐकूयात तेरी प्यारी प्यारी सूरत को.

तर श्रोते हो, पुराणी यादें पुराणे गीत या मालिकेमधून आजच्या भागातून आपण मोहम्मद रफी यांनी गायलेल्या छान छान गीतांबद्दल जाणून घेतलं. सोबतच शैलेंद्र यांची गीतं, हसरत जयपुरी यांची गीतं आणि शंकर जयकिशन यांचं संगीत, यांची केमिस्ट्री म्हणजे बहारदार गाण्यांची मैफिल, हे तर समीकरण ठरलेलं आहेच आहे. आणि कित्येक युगांपासून आपण ही गाणी ऐकत आहोतच. तर अशा या बहारदार गीतांनी सजलेला, नटलेला आणि अवीट गोडी असणारा पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम श्रोते हो आजच्या या कार्यक्रमातून ह्या अवीट गोडीच्या गाण्यांचा आनंद आपण कार्यक्रमातून घेतला. श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं, ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी. तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा भेटूयात अशाच बहारदार कार्यक्रमातून पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेच्या नवीन येणाऱ्या खास भागांमधून. छान छान गाणी सीमंतिनी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत. पण तोपर्यंत आता मला निरोप द्या. टेक केअर अँड बाय बाय.

मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।

शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.

0: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धि से कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात।
1: श्रोते आता ऐकूयात साहित्य संस्कृती हा कार्यक्रम। यामध्ये साहित्य सखा समूह पर्वणी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकूयात। शीर्षक काव्यरंग काव्यमयफल। सहभागी कवी पांडुरंग वागतकर, उद्धव समेंद्रे परभणीकर, मंगला सोनटक्के, रमेश कुलकर्णी, अनुराधा वायकोस, बासुर्या वागतकर। सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं, ऐकूयात।
0: श्रोते हो नमस्कार। साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत काव्यरंग काव्यमैफल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत साहित्य सखा समूह परभणी। साहित्य सखा म्हणजे शब्दांशी मैत्री, साहित्याशी नातं आणि माणुसकीशी बांधिलकी। साहित्य सखा समूह हा साहित्य, कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून नवोदित तसंच अनुभवी साहित्यिकांना एकत्र आणणारा साहित्य प्रेमी समूह। नवोदित कवी कवयित्रींना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन देणं आणि वाचक लेखक यांच्यात सुसंवाद निर्माण करणं। कविता, कथा, लेख, काव्यवाचन, साहित्य संमेलन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्याची सेवा आणि संवर्धन करण्याचा समूहाचा प्रयत्न नेहमीच असतो। साहित्य सखा समूहाची साहित्यिक चळवळ व्यापक स्तरावर पोहोचवण्याचं काम सातत्याने सुरू असतं। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 91-75-46-32-10। श्रोते हो, शब्द जेव्हा भावनांना स्पर्श करतात तेव्हा कविता जन्म घेते आणि रंगते काव्याची सुंदर मैफल। विविध कवींच्या संवेदनशील कविता आणि मनाला भिडणाऱ्या गझलांचा हा शब्द सोहळा। चला तर मग आनंद घेऊयात काव्यरंग या काव्यमैफिलीचा। श्रोते हो, या काव्यमैफिलीमध्ये सहभागी कवी आहेत उद्धव परभणीकर, पांडुरंग वागतकर, बालकवयत्री बासुर्या वागतकर, गझलकार अनुराधा वायकोस, मंगला प्रदीप सोनटक्के, रमेश कुलकर्णी। श्रोते हो, उद्धव परभणीकर निसर्गप्रेम, सामाजिक भान, प्रेरणा आणि प्रेम अशा विविध विषयांवर त्यांनी आतापर्यंत शेकडो कविता लिहिलेल्या आहेत। अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे। कवी पांडुरंग वागतकर हे आदिवासी भागातले असल्याने त्यांची नाळ गाव शिवाराशी, शेतीमातीशी जोडलेली आहे आणि याच्याच व्यथा मांडणाऱ्या कविता ते लिहित असतात। तसंच बासुर्या वागतकर ही बालकवयत्री, छान कविता लिहिते, तिच्याही कवितांचं खूप कौतुक होतंय। मंगला प्रदीप सोनटक्के या व्यवसायाने शिक्षिका आहेत। जीवनातील अनुभव, नाती, स्त्रीमन, सामाजिक जाणीव, निसर्ग आणि भावभावना यांचं सुंदर प्रतिबिंब उमटवणाऱ्या कविता त्यांच्या शब्दातून अधोरेखित त्यांनी केलेल्या आहेत। रमेश कुलकर्णी हे रमण या नावाने कविता लिहितात, निवृत्त शिक्षक आहेत, कौटुंबिक पार्श्वभूमी साहित्यिकाची आहे, कविता स्तंभलेखनही ते करतात। आणि गझलकार अनुराधा वायकोस यांची ओळख त्यांच्या गझलकार असण्यातच आहे। तेव्हा चला तर मग आनंद घेऊयात काव्यरंग या काव्यमैफिलीचा।
2: श्रोते हो नमस्कार, मी रमेश कुलकर्णी, रमण ह्या नावाने मी कविता करत असतो। आज तुमच्या पुढे सादर करतो द्वंद ही कविता। झाले उगाच वेडे मन जाहले कुणाचे, झाले उगाच वेडे मन जाहले कुणाचे, रंगात चिंब कोणी ओले मन कुणाचे, खेळात धुंद पक्षी, खेळात धुंद पक्षी, विहारती वनात आनंद पाहुनी ते मन विरहते कुणाचे, उन्हात सावल्यांच्या, उन्हात सावल्यांच्या भासे क्षणात कोणी, स्मृती जागल्या कधीच्या पाणा

0: व ते कोणाचे? संयोग तो कसा हा? संयोग तो कसा हा? हर्षे वियोग यांचा एकाच स्थळी दोन्ही द्वंद्वरंग ते कोणाचे? एकाच स्थळी दोन्ही द्वंद्वरंग ते कोणाचे? धन्यवाद.
1: नमस्कार श्रोतो, माझं नाव उद्धव बरवणीकर. मी आपल्यासमोर एक सावली नावाची कविता सादर करतो. जन्म झाला तेव्हा अचानक आली प्रत्येकाच्या आयुष्यात ती अशीच येते. खेळताना बागडताना समोर दिसली, कुतूहल झाले मनाला, ही कोण आपली? जन्म झाला तेव्हा अचानक आली. सतत सोबत असे माझ्या अवतीभोवती सदैव तिचा पहारा. सूर्य जाई पुढे तशी तीही चाले, पावला मागे पाऊल पडते माझे पुढे. जन्म झाला तेव्हा अचानक आली. दुःखानं कधी मी झालो हैराण, सदैव पाहिलं मी तिला नाराज. आयुष्याच्या वाटेवर साथ तिचीच आहे, देहासोबत माझ्या लखलखणारा तारा आहे. जन्म झाला तेव्हा अचानक आली. जीवन संघर्ष करीत राहिलो, सहारा पाठीशी तिचाच होता. कधी न मोडली कधी न वाकली, चितासोबत माझ्या तीही पेटली. चितासोबत माझ्या तीही पेटली, जन्म झाला तेव्हा अचानक आली. धन्यवाद.
2: खूप छान.
3: नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग वागतकर. मित्रांनो, मातीचा लळा ही कविता मी सादर करतो. तत्पूर्वी चार ओळी अशा की, मी कुठे कुबेराला हयात मागतो, मी कुठे कुबेराला हयात मागतो. थोडा उन्हाळा थोडा पावसाळा, वेळीच पाणी पाऊस मागतो, वेळीच पाणी पाऊस मागतो. मी कुठे कुबेराला माझ्या घराला सोन्याचा कळस मागतो, मी कुठे कुबेराला माझ्या घराला सोन्याचा कळस मागतो. समतेची थोडी थोडी पेरणी करतो, समतेची थोडी थोडी पेरणी करतो. मित्रांनो, कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे मातीचा लळा. सुख पाकडते माय वेचते खडा सुपामध्ये, हाताचं काकण गाते संगीत शेतामध्ये. पेरणीची लगबग चाड्यावर मूठ शेतामध्ये, भरली घागर विहिरीची कंगण शिवारामध्ये. पेरपेऱ्याचं गाणं गुणगुणते बाळ पाळण्यामध्ये. स्वप्नाचा झुला सुगीची आस कंसामध्ये, दुधाळलेल्या कंसावर बसावे थवे शेतामध्ये. कष्टाचं फळ आरावर भाकर चुलीमध्ये. सांजवेळीची वेळ कापसाची वात दिव्यामध्ये. चंद्राला खळ पावसाची सर ढगामध्ये. सालाची चंदी सुखदुःखाच्या राशी खळ्यामध्ये. ओली माती हळद लेखीबाळीची मनामध्ये. मातीचा लळा फाटला जोडा तळव्यामध्ये. मातीचं लोणी लाभो ढगाची साथ पेरणीमध्ये. तव्यावरची भाकर बेरू नये बीजांकूर चाड्यामध्ये. खळ्याला भूषण जात्याला ओबी घरामध्ये. पोटाला ओटी झाली बाळातीन काळी माती शेतामध्ये, शेतामध्ये. धन्यवाद.
1: खूप छान.
4: नमस्कार श्रोते हो, मी सौ अनुराधा वायकोस. मी एक मतला दोन शेर घेऊन एक गजल सादर करतीये. बिलोरी आरशाला का सुखाचे चांदणे हसते, बिलोरी आरशाला का सुखाचे चांदणे हसते. दुखाच्या भग्न झाडाला सुखाची पालवी सजते, दुखाच्या भग्न झाडाला सुखाची पालवी सजते. क्षणाची वेदना आहे, क्षणाची वेदना आहे, नको परतूस माघारी. क्षणाची वेदना आहे, नको परतूस माघारी. फुलांच्या मखमलावरती नवी आरास मी करते, फुलांच्या मखमलावरती नवी आरास मी करते. मनाच्या गावखेड्याला, मनाच्या गावखेड्याला पुसे शहरातली थंडी, मनाच्या गावखेड्याला पुसे शहरातली थंडी. उन्हाची केशरी उधळण कुठे ते गावरे बसते, उन्हाची केशरी उधळण कुठे ते गावरे बसते. आता एक गजल सादर करतीये. बंद दाराला घराच्या ओढ इतकी पाहिजे, बंद दाराला घराच्या ओढ इतकी पाहिजे. काळजाच्या आत ही एक खिडकी पाहिजे, काळजाच्या आत ही एक खिडकी पाहिजे. दैव जाणे यातनेचा सूर असतो वेगळा, दैव जाणे यातनेचा सूर असतो वेगळा. मौन झाल्या बासरीला साध परकी पाहिजे, मौन झाल्या बासरीला साध परकी पाहिजे, पायरी चढता यशाची आग सारी पेटली, पायरी चढता यशाची आग सारी पेटली, धावणाऱ्या पावलांना वाट जळकी पाहिजे, धावणाऱ्या पावलांना वाट जळकी पाहिजे, कोसळूनी झाड पडते, कोसळूनी झाड पडते वादळाचा खेळतो, कोसळूनी झाड पडते वादळाचा खेळतो, आणि वादळाला ही घुमाया एक गिरकी पाहिजे, वादळाला ही घुमाया एक गिरकी पाहिजे, आणि शेवटचा शेर घेते, झोप येते पापणीला क्षणभराची भरजरी, झोप येते पापणीला क्षणभराची भरजरी, भर दुपारी माणसाला एक डुलकी पाहिजे, भर दुपारी माणसाला एक डुलकी पाहिजे, आणि बंद दाराला घराच्या ओढ इतकी पाहिजे, काळजाच्या आतही एक खिडकी पाहिजे, काळजाच्या आतही एक खिडकी पाहिजे. धन्यवाद.
3: वा वा छान छान छान.
2: नमस्कार, माझं नाव बासुर्या पांडुरंग वागतकर. मी एक बाप नावाची कविता सादर करणार आहे. त्याआधी चार ओळी अशा की, माय दुधी चांदण्याची साडी मी तुला घेतली असती, माय दुधी चांदण्याची साडी मी तुला घेतली असती, पण तुझ्या घामापुढं ती फिकी पडली असती, पण तुझ्या घामापुढं ती फिकी पडली असती. बाबा माझ्या कातड्याचा जोडा मी तुला शिवला असता, बाबा माझ्या कातड्याचा जोडा मी तुला शिवला असता, पण तुझ्या घामापुढं तो फिका पडला असता, पण तुझ्या घामापुढं तो फिका पडला असता. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे बाप. काळजाचा तुकडा जाताना सासरी रडता येत नाही बापाला, काळजाचा तुकडा जाताना सासरी रडता येत नाही बापाला, घरातील माणूस जरी गेला तरी टाहो फोडता येत नाही बापाला, टाहो फोडता येत नाही बापाला. घराला आणि घर जाणाऱ्या दुःखाला, घराला आणि घर जाणाऱ्या दुःखाला, सावरावं लागतं बापाला, सावरावं लागतं बापाला. धान्य दळणाऱ्या जात्याचं दुःख कळणार नाही ओवीला, धान्य दळणाऱ्या जात्याचं दुःख कळणार नाही ओवीला, विषारी नजरा भितात मायेच्या कुंकवाला, विषारी नजरा भितात मायेच्या कुंकवाला. अंगणातील बापाचा जोडा राखण करतोय घराला, अंगणातील बापाचा जोडा राखण करतोय घराला, अश्रूचा जाहीर लिलाव ही करता येत नाही बापाला, दुःखाचा बाजार ही मांडता येत नाही बापाला, काळजाचा तुकडा जाताना सासरी डोळ्याला कुलूप लावावं लागतं बापाला, डोळ्याला कुलूप लावावं लागतं बापाला.
5: नमस्कार श्रोते हो, मी कवयित्री सौ मंगल प्रदीप सोनटक्के आज आपणासमोर एक कविता सादर करती आहे. माझ्या कवितेचं नाव आहे मलाच मी शोधताना. शोधत आहे माझे मी पण अनेक वाटा चालताना, शोधत आहे माझे मी पण अनेक वाटा चालताना, मिटल्या पाऊल खुना आठवांच्या हिंदोळ्यावर झुलताना, मिटल्या पाऊल खुना आठवांच्या हिंदोळ्यावर झुलताना. हरणी सम धाव माझी का मंदावते पावलांना, हरणी सम धाव माझी का मंदावते पावलांना, आधाराच्या वेली सवे मलाच मी शोधताना, आधाराच्या वेली सवे मलाच मी शोधताना. कोण होते मी कालची आज कुठे येऊन थांबले, कोण होते मी कालची आज कुठे येऊन थांबले, आपल्याच प्रश्नांच्या गर्दीत उत्तर माझे हरवले, आपल्याच प्रश्नांच्या गर्दीत उत्तर माझे हरवले. आरसे अनेक येथे ओळख माझी सापडेना, आरसे अनेक येथे ओळख माझी सापडेना, चेहरे माझे कैक दिसती मलाच मी शोधताना, चेहरे माझे कैक दिसती मलाच मी शोधताना. सावल्यांच्या संगतीने नवी पहाट पाहताना, सावल्यांच्या संगतीने नवी पहाट पाहताना, सोडून आले किती किनारे जीवना तुला जगताना, सोडून आले किती किनारे जीवना तुला जगताना. थांबेल का रे वाट माझी क्षितिजा तुला गाठताना, थांबेल का रे वाट माझी क्षितिजा तुला गाठताना, अस्तित्व तिथेही गवसेल का रे मलाच मी शोधताना अस्तित्व तिथेही गवसेल कारे मलाच मी शोधताना. धन्यवाद.
6: खूप खूप छान खूप छान.

0: मी रमेश कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्यापुढे माझी दुसरी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे आयुष्य खूप सुंदर आहे. भविष्याचा वेध घेण्यापेक्षा वास्तवाचा ठाव घेऊन पाहावं, आयुष्य खूप सुंदर आहे.
1: वा वा.
0: भविष्याचा वेध घेण्यापेक्षा वास्तवाचा ठाव घेऊन पाहावं, आयुष्य खूप सुंदर आहे. आठवणीच्या पुस्तकातले कधीतरी कसे तरी पान उलटून पाहावं, आयुष्य खूप सुंदर आहे. जिंकणं तसं सोपं आहे, जिंकणं तसं सोपं आहे, पण कुणासाठी तरी हरून पाहावं, आयुष्य खूप सुंदर आहे. सतत मागत राहण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं, आयुष्य खूप सुंदर आहे. चौकटीतल्या चित्रांच्या आठवणीत कधी एकटेच बसून पाहावं, आयुष्य खूप सुंदर आहे. ओघळणाऱ्या आसवातल्या कधीतरी कधीतरी वेदना टिपावं, आयुष्य खूप सुंदर आहे. गर्दीत हरवलेल्या रित्या मनातला रिता कोपरा, गर्दीत हरवलेल्या रित्या मनातला रिता कोपरा कधीतरी निरखावं, आयुष्य खूप सुंदर आहे. मीपणातल्या भावाचा कधीतरी तर्पण सोडावं, आयुष्य खूप सुंदर आहे.
1: वा वा वा वा. उद्धव बरवणीकर कवी पुन्हा एकदा माझी एक कविता आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे भारत. नव्या वैभवाची स्वप्न रंगावी, दाही दिशा उजळून जावी, मनामनात गर्व नसावा, भारत आमचा पुढे असावा. नव्या प्रेमाची रीत सजावी, जातपात विसरून जावी, धर्म अधर्म हा भेद नसावा, भारत आमचा पुढे असावा. नव्या ज्ञानाची गंगा व्हावी, अज्ञानाची करुण होळी, अंधार काळोख मनी नसावा, भारत आमचा पुढे असावा. एक शेवटचं कळवं. नव्या शक्तीचा ध्यास घेऊनी, समता एकता मनी रुजावी, गतीचा वेग कमी नसावा, भारत आमचा पुढे असावा, भारत आमचा पुढे असावा. धन्यवाद.
2: खूप छान सर, खूप छान.
3: मी अनुराधा वायकोस पुन्हा एकदा माझी एक गझल सादर करते. त्याच्यापूर्वी एक शेर घेते. अडवळणी त्या उदास वाटा, सदा खुनावीत सागर लाटा, भास मनाचा मृगजळ खोटा, हात आधाशी पायी काटा. तुझ्या प्रीतीचे मुके खुलासे कळले नाही, तुझ्या प्रीतीचे मुके खुलासे कळले नाही, मनात होते तसे कधीही घडले नाही, मनात होते तसे कधीही घडले नाही. हसू देऊनी जगास साऱ्या हसवत गेले, हसू देऊनी जगास साऱ्या हसवत गेले, पुढ्यात होते दुःख तरीही रडले नाही, पुढ्यात होते दुःख तरीही रडले नाही. मुक्त सोडले खुळ्या मनाचे अवखळ घोडे, मुक्त सोडले खुळ्या मनाचे अवखळ घोडे, लगाम घालू कधी मनाला ठरले नाही, लगाम घालू कधी मनाला ठरले नाही. किती बहरली फुले नव्याने बागेमधली, किती बहरली फुले नव्याने बागेमधली, मला हवे ते माझ्या हाती उरले नाही, मला हवे ते माझ्या हाती उरले नाही. धडा कळेना कधी कुणाला बक्काळाचा, धडा कळेना कधी कुणाला बक्काळाचा, नशीब फसवे कधी कुणाला टळले नाही, नशीब फसवे कधी कुणाला टळले नाही. तुला मिळाले ऋतू गुलाबी या प्रेमाचे, तुला मिळाले ऋतू गुलाबी या प्रेमाचे, वैशाखाचे छळणे माझे सरले नाही, वैशाखाचे छळणे माझे सरले नाही. आणि शेवटचा शेर घेते. तरुण गेल्या किती विटा त्या काठावरच्या, तरुण गेल्या किती विटा त्या काठावरच्या, इथे लवाळे नदी किनारे तरले नाही, इथे लवाळे नदी किनारे तरले नाही. तुझ्या प्रीतीचे मुखे खुलासे कळले नाही, मनात होते तसे कधीही घडले नाही, मनात होते तसे कधीही घडले नाही. धन्यवाद.
1: खूप छान.
4: मी बासुर्या पांडुरंग वागतकर पुन्हा एकदा तुमच्या समोर कविता सादर करणार आहे. त्या कवितेचं नाव आहे सावित्री. बीज पेरल पेरल काळ्या पाठीवर अक्षर, बीज पेरल पेरल काळ्या पाठीवर अक्षर, तुझ्या मनगटात बळ घेतली लेखनी हातात, पती राजाच्या साथीनं जोडली शिक्षणाची नाळ, पती

0: राजाच्या साथीनं जोडली शिक्षणाची नाळ, बीज पेरल पेरल काळ्या पाठीवर अक्षर. बीज पेरलेल धान आता चाललंय चंद्रावर, बीज पेरलेल धान आता चाललंय चंद्रावर. बीज पेरल पेरल साता समुद्रा पल्लाड, बीज पेरल पेरल काळ्या पाठीवर अक्षर. शेणा मातीची ग घाण घेतलीस अंगावर, तू पेरलेल रोप अंकुर धरते काळ जात. तू पेरलेल रोप अंकुर धरते काळ जात. तुला मिळे मोठ्या मोठ्या पदाचा मान, तुला मिळे मोठ्या मोठ्या पदाचा मान. तू राष्ट्राची गशान, बीज पेरल पेरल काळ्या पाठीवर अक्षर. दिला स्त्री शिक्षणावर जोर, दिला स्त्री शिक्षणावर जोर. आज महिला फिरतात जगभर, दिला स्त्री शिक्षणावर जोर. आज महिला फिरतात जगभर. बीज पेरल पेरल काळ्या पाठीवर अक्षर. पहिले सांभाळायची चूल मूल, आता सांभाळ देशाची धूर. पहिले सांभाळायची चूल मूल, आता सांभाळ देशाची धूर. बीज पेरल पेरल काळ्या पाठीवर अक्षर. धन्यवाद.
1: छान,
2: खूप छान.
1: श्रोते हो, मी मंगल प्रदीप सोनटक्के पुन्हा एकदा माझी एक कविता आपणापुढे सादर करते आहे. सध्या सर्वांनाच AIचं ट्रेंडचं वेड लागलेलं आहे, त्यावरती मी एक कविता लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे AIच्या पडद्यावर 80चे दशक. AIच्या कुंचल्याने आज पुन्हा काळ मागे वळला, AIच्या कुंचल्याने आज पुन्हा काळ मागे वळला. क्षणभरासाठी का होईना 80च्या दशकात जीव रमला, क्षणभरासाठी का होईना 80च्या दशकात जीव रमला. जुन्या त्या आठवणींचा मनात पुन्हा दरवळला गंध, जुन्या त्या आठवणींचा मनात पुन्हा दरवळला गंध. काळ बदलला कितीतरी पण आठवणींचा तोच छंद, काळ बदलला कितीतरी पण आठवणींचा तोच छंद. ना मोबाईल ना सोशल मीडिया तरी मन होती जवळची, ना मोबाईल ना सोशल मीडिया तरी मन होती जवळची. चिठ्ठीमधली 4 अक्षरेही होती किती अनमोल आमची, चिठ्ठीमधली 4 अक्षरेही होती किती अनमोल आमची. रेडिओवरची गाणी होती आणि अंगणातल्या गप्पा, रेडिओवरची गाणी होती आणि अंगणातल्या गप्पा. साधेपणा दडला होता निखळ आनंदाचा टप्पा, साधेपणा दडला होता निखळ आनंदाचा टप्पा. आज AIने चेहरा बदलला आणि काळही केला जुनासा, आज AIने चेहरा बदलला आणि काळही केला जुनासा. फोटोच्या एका चौकटीत जिवंत झाला तो काळ मागचा. काय सुंदर जादू आहे ही वर्तमानातून भूतकाळात नेते, काय सुंदर जादू आहे ही वर्तमान काळातून भूतकाळात नेते. हरवलेल्या त्या आठवणींना पुन्हा एकदा हसवून भेटवते, हरवलेल्या त्या आठवणींना पुन्हा एकदा हसवून भेटवते. धन्यवाद.
3: बढिया,
2: खूप छान. श्रोतो, माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे सर. सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना, सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना. मनामनाला लागलेले जातीभेदाचे जाळे काढाना, पुन्हा एकदा मातीच्या गोळ्याला आकार द्याना. सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना. अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाचा दीप लावाना, सुकलेल्या पावलांना पुन्हा एकदा दिशा द्याना. सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना, सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना. पुन्हा एकदा मायेने पाठीवर हात फिरवाना, संघर्षाच्या वाटेवर चालण्याची जिद्द मनी पेटवाना. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवाना, प्रेम समता बंधुभाव मनामनात रुजवाना. सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना, सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना. सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना, आम्हाला पुन्हा एकदा तुमचे हट्टी लाडके गुणी विद्यार्थी होऊ द्याना. सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना, सर पुन्हा एकदा आमची शाळा भरवाना. धन्यवाद.
4: धन्यवाद.
5: श्रोते हो, माझी तिसरी कविता आपल्या पुढे सादर करतो. कवितेचं नाव आहे तू येताना. तुषार श्रावणी

0: خوب چند سر خوب چند
1: पुन्हा मी एक माझी तिसरी गझल सादर करते तरन्नुम मध्ये. मनाचे चांदणे हसले तुला चोरून बघताना. मनाचे चांदणे हसले तुला चोरून बघताना. नजर ही बावरी झाली तुला हरकून बघताना. नजर ही बावरी झाली तुला हरकून बघताना. कुणाला ठाव असतो का मनाच्या गाव ठाण्याचा. कुणाला

मुला चोरून बघताना नजरही बावरी झाली तुला हरकून बघताना. दिल्या होत्या किती जखमा जगाने का.

0: जरा स्पर्श न बघताना
1: वाह
0: पुन्हा ताजा कशा झाल्या, जरा स्पर्श न बघताना
1: वाह
0: मनाची चांदणी हसली तुला चोरून.

0: श्रोते हो, काव्य मैफल रंगत आली आहे, पण शब्दांची ही मैफल इथेच आपल्याला थांबवावी लागणार, पण तिचा गंध मात्र कायम मनात जपूयात. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर काव्य सोहळ्यात. नमस्कार. साहित्य सखा म्हणजे शब्दांशी मैत्री, साहित्याशी नातं आणि माणुसकीशी बांधिलकी. साहित्य सखा समूह हा साहित्य, कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून नवोदित तसंच अनुभवी साहित्यिकांना एकत्र आणणारा साहित्य प्रेमी समूह. नवोदित कवी कवयित्रींना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन देणं आणि वाचक लेखक यांच्यात सुसंवाद निर्माण करणं. कविता, कथा, लेख, काव्यवाचन, साहित्य संमेलन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्याची सेवा आणि संवर्धन करण्याचा समूहाचा प्रयत्न नेहमीच असतो. साहित्य सखा समूहाची साहित्यिक चळवळ व्यापक स्तरावर पोहोचवण्याचं काम सातत्याने सुरू असतं. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 91-75-46-32-10. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते साहित्य सखा समूह परभणी.
1: श्रोतो, आताच आपण साहित्य संस्कृती हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात।
1: श्रोतव्यानंतर ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। तसंच FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण हे देखील आपण ऐकू शकता।

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

श्रोते हो, मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना.
1: आलो आलो. आवाजावरून तरी वाटतंय काहीतरी चौकशी होणार माझी.
0: चौकशी वगैरे नाहीये, एक साधा प्रश्न आहे. गेल्या वर्षी घटस्थापनेसाठी वापरलेला कलश तो कुठे ठेवलात?
1: कलश?
0: हो कलश. इतका काय विचार करायचा?
1: नाही विचार करत नाहीये, आठवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मागच्या वर्षी नवरात्र संपल्यावर आपण सगळं सामान आवरलं होतं,
0: अर्थात
1: आणि कलश त्याच सामानामध्ये ठेवला असेल ना.
0: फक्त तो सामानाचा डबा कुठे ठेवला ते विचारायचं.
1: अरे हो तो डबा.
0: आता आठवलं का तुला?
1: थोडस थोडस. हा
0: थोडस म्हणजे
1: डबा आहे कुठेतरी आहे.
0: रोहित.
1: अग सुखदा, तू एवढं चिडतेस कशाला? वरच्या कपाटामध्ये वगैरे असेल.
0: वरचं कपाट मी कालच उघडलं, तिथे फक्त दिवाळीची सजावट आणि तुझे जुने कागद आहे.
1: ते माझे महत्वाचे आहेत कागद.
0: गेल्या 3 वर्षापासून हे कागद कधीतरी उपयोगी पडतील असं म्हणतोयस, अजून तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही.
1: तुला कळत नाही सुखदा, उपयोग झाला तर ते कागद महत्वाचे ठरतील.
0: आणि उपयोग नाही झाला तर?
1: मग ते माझ्या आठवणी.
0: वा, वस्तू ठेवण्यासाठी तुझ्याकडे प्रत्येक वेळेला नवीन कारण तयार असतं.
1: आता तू एवढं शोधून सुद्धा कलश सापडला नाही म्हणजे माझी पद्धत बरोबर असण्याची शक्यता आहे.
0: ठीक आहे तू शोध.
1: म्हणजे काय?
0: म्हणजे आता तुझी परीक्षा.
1: बरोबर, पण एक वाटे बुवा, कलश मिळाला तर त्याचं श्रेय मला,
0: आणि मिळाला नाही तर
1: नवीन घेऊ.
0: वा, म्हणजे शोधण्याआधीच पर्याय तयार आहे की?
1: पर्याय तयार म्हणजे संसार म्हटलं की पर्याय तयार ठेवावेच लागतात असे.
0: चल शोध आधी बघ जरा.
1: हे बघ हे बघ हे बघ.
0: काय काय मिळालं?
1: अगं तुझी जुनी वही.
0: माझी?
1: हो, पहिल्या पानावर काहीतरी लिहिलंय.
0: अरे बघू दे.
1: अच्छा कविता आहे? कॉलेजच्या दिवसातली कविता.
0: अरे माझी वही अजून इथे आहे.
1: असू दे कलश सापडला नसेल पण खजिना सापडलाय.
0: ठेव ती, बाकी नंतर पाहू, आधी कलश.
1: पण एक गोष्ट सांगतो ना सुखदा, आज आपण कलश शोधायला सुरुवात केली नसती तर ही वही पुन्हा सापडलीच नसती.
0: म्हणूनच कधी कधी घर आवरण्याच्या निमित्ताने जुन्या आठवणीही बाहेर येतात. बघ ना, आज कलश शोधता शोधता कविता सापडली.
1: आणि कलश काही अजून सापडला नाही.
0: पुन्हा त्याच मुद्द्यावर आलास.
1: हो, कारण जबाबदारी माझ्यावर टाकलीस ना.
0: बरं, पण आता हा जो डबा आहे तो उघड बरं. बघ बघ ह्याच्यात काय.
1: हो अगं याच्यामध्ये दिवे.
0: अरे तो दुसरा बघ डबा.
1: याच्यामध्ये हे बघ, नवरात्राची जुनी सजावट दिसतीये
0: आणि
1: फुलांची माळ आहे.
0: गेल्या वर्षी आपण हीच लावली होती.
1: हो, आणि त्यावेळी मुक्ता फुलांची माळ स्वतः लावणार होती असं म्हणायची.
0: शर्वरीच्या मागे लागली होती.
1: आता मुक्ता मोठी झाली ना.
0: हो, ज्युनियर केजी म्हणजे मोठीच म्हणायची. पण तिच्या छोट्या हाताने लावलेली ती माळ अजून आठवते मला.
1: खरंय, मुलं मोठी होतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि म्हणून सणांच्या निमित्ताने त्यांचे फोटो आठवणी सगळं आपल्याला आठवतं.
0: खर तर फोटो काढण्यापेक्षा तिच्या सोबत बसून गप्पा मारायला जास्त वेळ द्यायला हवा. खरं की नाही?
1: अगदी.
2: कुणी आहे का घरात?
1: हो या या, आवाज ऐकूनच कळलं.
2: म्हणजे?
1: नाही, कसं आहे की तुझ्या आवाजामध्ये असा एक आत्मविश्वास असतो.
2: आत्मविश्वास असलाच पाहिजे, नाहीतर लग्नानंतर टिकणं कठीण आहे.
0: अरे बापरे, आज आल्याला एकदम लग्नावर भाषण सुरू आहे.
2: नाही अनुभव आहे तो.
0: बरं शर्वरी कुठे आहे?
2: येते, एक ऑफिसचा फोन होता.

0: मी म्हटलं तू तुझं काम संपवून ये, मी आधी निघतो.
1: म्हणजे आज पुन्हा तूच आधी?
0: हो, पण यावेळी मी खरंच वेळेवर आलोय.
2: म्हणजे तुझ्या घड्याळातली वेळ की आमच्या?
0: माझ्या घड्याळात बरोबर आहे, तुमचं माहित
1: नाही. तुझं घड्याळ चुकीचं दिसतंय.
0: बरं, विषय बदलूया. तयारी कुठपर्यंत आली आहे?
2: नवरात्रीची तयारी ना, कलश शोधतोय आम्ही
0: अजून.
1: अरे अजून म्हणजे तू मदत करणार आहेस का सांग मला.
0: नक्की.
1: हा मग ये.
0: पण आधी चहा मिळेल?
1: चहा, मला वाटलंच तू आधी चहा मागणार.
0: अरे माणूस काम करण्यापूर्वी ऊर्जा घेतो आधी.
2: ऊर्जा घेतो मग तसा चहा सुद्धा करून घे आणि मग काम.
0: हे घर म्हणजे ना खरोखर लोकशाही आहे.
1: हो हो, इथे सुखदाचं सरकार आहे, लोकशाही.
2: आणि तू विरोधी पक्ष?
0: आणि मी स्वतंत्र उमेदवार.
1: जो प्रत्येक वेळी शेवटी सत्ताधाऱ्यांसोबतच जातो.
0: हे बघ, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.
1: हो का?
3: काय एवढं काय चाललंय, केवढा आवाज येतोय तुमचा बाहेर पर्यंत?
0: काय नाही, माझ्या विरुद्ध कट करतायत हे दोघं.
3: हा मग मी योग्य वेळी आले.
0: हो हो हो,
1: अगदी अगदी. म्हणजे तू नवऱ्याची बाजू घेणार असेल?
3: आधी काय झालं ते सांगा.
0: मला काही सांगायचं नाहीये.
3: म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
1: तुझा नवरा ना आज स्वतंत्र उमेदवार आहे म्हणे.
3: ते तर तो रोजच असतो.
0: पाहिलं, बायकोनं सुद्धा मान्य केलंय.
2: शर्वरी, काय ग तुझं ऑफिसचं काम संपलं का?
3: जवळपास. खरं सांगू या आठवड्यात काम खूप आहे, पण नवरात्र सुरू होण्याआधी घरातली तयारी करायची आहे म्हणून वेळ काढतेय.
1: वा, आणि हेच तर कठीण असतं ना. म्हणजे काम सांभाळायचं, घर सांभाळायचं, स्वतःचा वेळ यामध्ये कुठे जातो कळत सुद्धा नाही.
3: हो ना, कधी ऑफिस मध्ये बसून घराचा विचार असतो आणि घरी आल्यावर ऑफिसचा.
0: म्हणून मीला नेहमी सांगतो घरात आल्यावर ऑफिस बंद.
3: तू सांगतोस पण स्वतः मोबाईल वर काम बघत असतो.
0: बघ, माझं काम वेगळं आहे.
3: प्रत्येक नवरा हेच म्हणतो.
2: बरं बरं, आता खरंच कामाला लागूया का? म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सगळं नीट असायला हवं.
3: चला, फुलांची सजावट मी करते. मुक्ता आली की तिलाही थोडं काम देऊ.
0: थोडं?
3: हो, तिला सगळं स्वतः करायचं असतं. गेल्या वेळी तिने फुलांची माळ स्वतः लावायचा हट्ट केला होता.
1: आणि यावेळी आपण तिला रांगोळीच्या जवळ बसवूया.
2: पण रंग हातात घेऊन सगळीकडे पसरवणार नाही ना ती?
3: ते सांगता येत नाही.
0: अरे मुलांना सांगितलं ना की रंग इथेच ठेवायचे, की त्यांना नेमकं तिथेच ठेवायचे नसतात.
1: आता हा अनुभव कुठून आला?
0: माझ्या बालपणातून.
1: म्हणजे तूही तसाच होत असत?
0: मी खूप शांत होतो बघ.
1: काय?
3: खोट.
0: पुरावा?
3: तुझ्या आईकडे.
0: आता ती सुद्धा माझ्या विरुद्ध साक्ष देईल.
2: बरं, मी काय म्हणते, मी रांगोळी काढते. यावेळेला आपण पारंपरिक पद्धतीची करूया, फार मोठी आणि गुंतागुंतीची नको. घराच्या दाराशी साधी सुंदर रांगोळी पुरेशी.
1: आणि मी काय करायचं?
2: तू कलश शोधायचा.
1: ठीक आहे ठीक आहे, ही जबाबदारी मला मान्य.
0: मी तुझ्या सोबत येतो बघ.
1: पण तू आलास ना तर शोधण्यापेक्षा गप्पाच जास्त होती.
0: अरे गप्पा करत करत शोधू आपण, सापडतात वस्तू.
2: तुमच्या दोघांचं काम म्हणजे घरातली कोणतीही वस्तू शोधण्यापेक्षा तिच्याशी संबंधित 5 जुन्या आठवणी शोधणं.
1: हो हो, पण त्या आठवणी सुद्धा महत्वाच्या असतात म्हटलं.
2: आणि वस्तू ही?
0: हा डबा बघ.
1: उघड उघड उघड.
0: उघडलाय.
1: काय त्यात बघ?
0: जुने फोटो आहेत.
1: अरे वा,
0: हे बघ हे बघ हे बघ. शर्वरी आणि तू लहानपणीचे बघ.
1: अरे माझ्याकडे दे, माझ्याकडे दे.
0: थांब थांब, हा फोटो भारी आहे बघ.
1: कोणता बघू दे?
0: तू बहुधा शाळेच्या कार्यक्रमात उभा आहेस आणि शर्वरी तुझ्या मागे चेहरा करून उभी आहे.
2: म्हणजे कसा तरी?
1: काय, तिला फोटो काढायला आवडायचं नाही ना, म्हणून तसा चेहरा केलाय.
0: आणि आता फोटो काढायला आवडतात.
1: हो, काळ बदलला,
0: माणसंही बदलतात.
1: हो, पण सवयी मात्र बदलत नाही ना.
0: जसं
1: आता जसं म्हणजे तुझ्या वरती सांगायचं तर तुझं वेळेवर नाही येणं
0: पुन्हा तेच.
1: नाही, तुझ्यामुळे आठवण झाली रे.
0: बरं फोटो ठेव, शर्वरीला दाखवूया.
1: थांब थांब थांब, हा फोटो पाहून ती आपल्याला दोघांनाही घराबाहेर काढेल.
0: मग कलश शोधण्यापूर्वी फोटो परत ठेव.
1: तेच बरं होईल.
3: काय लपवताय काय
2: शर्वरी?
1: काही नाही काही नाही.
3: दाखव दाखव.
0: फोटो आहेत.
3: नाही दाखव तरी सुद्धा.
0: असू दे ना.
3: मग नक्कीच माझा फोटो असणार.
1: हो हा बघ हा बघ, तुझाच फोटो. हा बघ हा बघ.
3: अरे देवा, हा कुठे सापडला?
0: तुमच्या घरातल्या इतिहास विभागात.
3: आणि रोहित दादा बघ, तू किती बारीक होतास दादा.
1: हो, आणि तू किती शांत होतीस बघ.
3: मी?
0: हा फोटोच पुरावा आहे.
3: तुम्ही दोघं मिळून मला चिडवताय ना.
1: अरे बहिणीला चिडवलं नाही तर घरातली परंपरा तुटणार नाही का?
3: असू दे असू दे. बरं फोटो ठेवा, पण हा मला हवाय.
0: तुला देतो पण आधी कलश शोधू चल.
3: अजून नाही सापडला?
1: नाही सापडला ग.
3: मग तुमची शोध मोहीम अजून सुरूच आहे.
2: या कलशाच्या निमित्ताने जुन्या आठवणी बाहेर आल्या.
3: आणि कलश
1: अजून नाही.
0: पण काळजी करून

0: नका, आम्ही उद्या पुन्हा शोधू.
1: उद्या पुन्हा?
2: हो मग, आज झालं ना शोधून, खूप शोधलं.
1: आज तुम्ही शोधलं का? आज फोटो पाहिलेत?
0: दोन्ही.
2: आता फोटो पाहणं हा सुद्धा शोधाचाच एक भाग नाही का?
1: तुम्हाला दोघांना ना कोणतंही काम दिलं तरी तुम्ही एकमेकांचं समर्थन करत राहाल.
2: मग तेच तर आमचं कौशल्य आहे.
3: पण खरं सांगायचं तर आज बरं वाटलं.
1: का ग? का का?
3: रोजचं आयुष्य इतकं वेगवान झालंय की आपण सगळे एकत्र बसलो तरी कुणाच्या हातात फोन, कुणाच्या डोक्यात ऑफिस, कुणाला कुठे जायचं असतं. आज काही वेळ तरी आपण फक्त बोललो
1: आणि म्हणूनच मला सण आवडतात.
2: आणि मला वाटतं सणांचं हेच खरं कारण असावं, नाही का?
0: आणि प्रसाद.
1: म्हणजे मोहितसाठी प्रसाद फार महत्वाचा बरं का?
0: माणूस आधी पोटानं आनंदी झाला की मनानंही मग नंतर आनंदी होतो. म्हणून
2: याचा जीवन मंत्र असणार असं वाटतंय.
0: अजून दोन तीन मंत्र आहेत माझे बघ, पण ते सगळे खाण्याशी संबंधित आहेत बरं का?
2: वा वा वा,
3: मला आधीच माहित होत.
1: मला किनी एक गोष्ट सांगायची.
2: हो सांगा तू, पण सांगाय तरी.
1: मला काय वाटतं घटस्थापनेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर आपण सगळेजण एकत्र बसूया पूजेनंतर, चालेल?
3: हो मलाही आवडेल.
0: मला तर नेहमीच आवडतं.
2: हो तुला बसायला आवडतं, बसून राहायला उठायला आवडत नाही.
0: हे माझ्यावर अन्यायकारक आरोप आहेत बरं का रोहित?
1: अरे थांबा रे, सणाच्या दिवशी आपण काम करतो, पूजा करतो, फोटो काढतो आणि लगेच आपल्या दुसऱ्या कामांसाठी निघून जातो. पण या सगळ्यानंतर थोडा वेळ निवांत बसून बोलणं राहून जातं.
2: करेक्ट. म्हणजे प्रत्येकाने आपण काहीतरी सांगूया त्या निमित्ताने. म्हणजे एखादी आठवण असेल, एखादं गाणं म्हणेल कोणी, किंवा एखादा मजेशीर प्रसंग सांगेल मोहित.
3: आणि ऑफिसच्या गोष्टी नाही.
0: मग माझ्याकडे बोलायला काय उरतंय?
3: तुझ्याकडे माझ्या बद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे.
0: पण त्यामुळे मी अडचणीत येईल ना.
2: मी ना एक गाणं म्हणणार.
1: तू गाणं म्हणशील आणि आम्ही ऐकू.
2: हो
1: पण त्याच्यासाठी सगळ्यांना मानसिक तयारी करावी लागेल.
2: इतका काही मी वाईट गात
3: नाही. आवाज चांगला आहे पण गाणं सुरू झाल्यावर तू स्वतःच्या तालात जातोस.
2: म्हणजे कलाकाराला स्वातंत्र्य हवं की नको?
1: बरोबर. पण ते सगळं स्वातंत्र्य वगैरे घटस्थापनेच्या दिवशी.
2: हो हो, पक्का शब्द.
3: मला लहानपणी नवरात्र म्हणजे फक्त घरातला उत्साह वाटायचा. नवीन कपडे, रांगोळी, फुलं आणि आरती. पण आता त्याकडे वेगळ्या नजरेने बघते.
1: अरे वा, कसं काय ग?
3: आधी सगळं आपोआप होतं, मोठी माणसं करत होती आणि आपण फक्त त्यात सहभागी व्हायचो. आता कळतं त्या सगळ्या मागे किती वेळ, किती श्रम आणि किती प्रेम असतं ते.
2: खरंय, कारण आपण मोठे झाल्यावर लक्षात येतं की आई वडिलांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या होत्या.
0: हो ना, मला आईचा एक किस्सा आठवला बघ.
3: हा, खाण्याचा असेल.
0: नाही, प्रत्येक वेळी ते नसतं का बाई?
3: खरंच?
0: हो, यावेळी बघ, यावेळी नाहीये तसं. आमच्या घरी नवरात्रात सगळ्यांना सकाळी लवकर उठवायची पद्धत होती. आम्ही उठायचो पण पांघरून घेऊन परत झोपायचो.
2: छान छान छान. म्हणजे ही तुझी आजची सवय तेव्हापासूनची येत.
0: हो, काही परंपरा जपाव्या लागतात. पण खरंच सांगतो, आई सकाळी उठून घर आवरायची, देवघर सजवायची, तेव्हा त्यातलं काही कळत नव्हतं. आता आठवलं की वाटतं आपण त्यावेळेला थोडं जास्त तिच्यासोबत बसायला हवं तरी.
1: आणि म्हणूनच कदाचित हे सण आपल्याला पुन्हा तिथे घेऊन जातात.
2: आणि आपण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी त्या आठवणी तयार करतो.
3: आणि म्हणूनच मुक्ता छोट्या छोट्या गोष्टी करते तेव्हा मी तिला थांबवत नाही. घरात फुलं पडली, रंग सांडले तरी चालतील, पण तिला त्या दिवसाची आठवण राहिली पाहिजे.
0: हो ना, घर पुन्हा साफ करता येतं.
2: पण बालपण पुन्हा नाही आणता येत ना.
1: वा रोहित, किती छान बोललास तू.
2: मग कधी कधी मला छान बोलता येतं म्हटलं.
0: वा
2: सुखदा.
1: काय काय काय झालं?
2: मिळाला मिळाला.
1: काय?
2: कलश.
1: कुठे होता?
2: अगं तुझ्या कपाटाच्या वरच्या बाजूला होता.
1: माझ्या? अरे मी तिथे पाहिलं होतं.
2: पण तू नीट पाहिलं नव्हतंस.
1: थांब थांब, मी आले. बघू दे मला. अरे हो, हा तर इथेच आहे.
2: सांगितलं होतं ना.
1: पण तूच ठेवला होतास ना.
2: मी कुठे ठेवला होता?
1: मागच्या वर्षीच्या फोटो मध्ये दिसतोय तूच कलश वर ठेवतोय.
2: काय काय म्हणजे काय?
1: कालपासून आपण सगळे ज्याचा शोध घेत होतो तो तूच तिथे ठेवला होता.
2: हो हो, मला आत्ता आठवलं.
1: तुला आत्ताच का आठवलं?
2: म्हणजे स्मरण शक्तीला योग्य वातावरण मिळण्याची गरज असते.
1: बर, चला आता सणाची तयारी सुरू होईल.
2: तयारी सुरू होईल आणि माझं नाव इतिहासातून वाचेल.
1: वाचलं वाचलं.
3: काय मंडळी, कलश सापडला म्हणे?
2: माझ्या प्रयत्नांमुळे.
3: वा,
1: तुझ्या प्रयत्नांमुळे नाही, तुझ्या विस्मरणामुळे.
0: म्हणजे

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत आम्ही साऱ्या जणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो ज्या समाजात राहतो, घडतो आणि पर्यायानं सामाजिक बदलही काळानुरूप घडवून आणतो, ज्याकडे निश्चितच काळाची गरज म्हणून पाहिलं जातं. जगात, भारतात आणि महाराष्ट्रात महिलांनी सामाजिक कार्य, शिक्षण आणि सुधारणांमध्ये ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाचा वसा आजही अनेक सामाजिक कार्यकर्त्या खंबीरपणे हाताळताना दिसतात. त्यातलंच एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे. नमस्कार विंदाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: डॉक्टर विंदा भुसकुटे यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्या स्वतः MA आहे, तसंच त्यांनी PhD डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे मराठी या विषयामध्ये. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा 45 वर्षांचा आहे. संयुक्त महिला मंडळ डोंबिवली तसंच मातृमंदिर याच्या त्या अध्यक्ष आहेत. या संस्थेशी संलग्न असलेल्या डोंबिवली महिला महासंघाच्या त्या कार्यकारिणी अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जेवढी होईल तेवढी मदत त्या आज करतायत. महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था म्हणून संयुक्त महिला मंडळ याकडे पाहिलं जातं आणि यावर्षी या मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पण जेव्हा स्थापन झाली तेव्हा आणि ती आतापर्यंत वाटचाल नेमकी कशी होती हे आम्हाला तुमच्याकडनं सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
2: 1965 साली संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. ती डोंबिवलीतल्या काही मान्यवर संस्थांमधले पदाधिकारी, त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करण्याची ज्यांची आवड होती अशा या महिला एकत्रित येऊन आपण रेग्युलर गाणी म्हणणं किंवा पिकनिक काढणं किंवा उगाच गप्पा मारण्यासाठी एकत्रित येण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कामाची सुरुवात आपण करू शकतो आणि आपली ताकद प्रचंड आहे. हे जेव्हा त्यांच्या काही गोष्टींवरनं, घटनांवरनं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. आणि या स्थापनेमध्ये त्यांनी सुरुवातीला अन्याय अत्याचाराने पीडित झालेल्या महिलेला 24 तासात तिला साथ कशी देता येईल, तिला आधार कसा देता येईल याच्यावर अगोदर काम केलं. त्यामुळे कुठल्याही महिलेला संयुक्त महिला मंडळाचं दार उघडं होतं.

0: किती स्वतःला एकटं समजत नव्हती. बरं, तिथे येऊन तिचं इथेच काम थांबत होतं का? नाही, तर तिला तिच्या पायावर उभं करणं. मग ते कशा पद्धतीने? तिला शिकायची आवड असेल तर शिक्षण अवेलेबल करून देणं, तिला जर नोकरी करायची असेल तर तिची क्षमता बघून तिला नोकरी शोधण्याचा प्रयत्न करून देणं, तिची जर इच्छा असेल की बाबा मला काउन्सिलिंग करून परत मला माझा संसार करायचा आहे, तर त्या दृष्टिकोनातनं तिच्या पाठीशी उभं राहणं. इतकंच नाही तर ती जर म्हणाली की बाबा मला काहीच हे करायचं नाहीये, तर मला माझं लग्न करून आता या वयामध्ये सेटल व्हायचंय, तर अशाही पद्धतीने आम्ही संस्थेकडनं लग्न लावून दिलेले. सांगायला खूप छान वाटेल की आतापर्यंत 36 लग्न आम्ही लावून दिलेले आहेत. यशस्वी परिवार खूप मोठा आहे आणि त्याचबरोबर आमचा जो जोर आहे तेव्हाही होता आणि आत्ताही आहे की कुटुंब संस्था बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून, महिलेने आत्मनिर्भर व्हावं या दृष्टिकोनातनं शिकवणी वर्ग, योगा वर्ग, संगीत वर्ग, भजन वर्ग, त्याचप्रमाणे नृत्य, वेगवेगळ्या शिकवणी, वेगवेगळ्या पद्धतीने ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा आणि स्वतःचा चरितार्थ चालवावा किंवा आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: नक्कीच. आणि असे विविध उपक्रम खरं तर राबवले जाऊ लागले. एका छताखाली हे सगळं होणं खूप गरजेचं होतं. ह्याच्यातून मातृमंदिराची संकल्पना पुढे आली.
0: अगदी.
1: तर त्याचं तेव्हाचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि ह्याच्यामुळे अनेक जणींना खूप हातभार लागला संसाराला, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहताना सुद्धा, तर त्याबद्दल आता आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल.
0: संसाराला हातभार तर नक्कीच लागला. आमच्या बाजूलाच मिडल क्लास असा एक वर्ग आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच अशी काही स्त्री त्या ठिकाणी काम करते की ती 2 तास मुलाला आमच्याकडे सन्मानाने ठेवते, 4 तास, आणि जाऊन धुणं भांडी घरकाम जे जे काही आवश्यक असेल ते ती करते, 4 तासाने परत येऊन आपल्या मुलाला घेते आणि आपल्या घरी जाते. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही 10 रुपये असा माफक किंवा काही नाही, कारण की काही ना काहीतरी तर घेतलंच पाहिजे, कारण की शेवटी इमारतीचा मेंटेनन्स आणि ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. तर अशा पद्धतीने तळागाळापासून उच्चभ्रूपर्यंत ती संस्था प्रत्येक स्त्रीला आपलं घर वाटेल, माहेर वाटेल या दृष्टिकोनातनं काम करत होती. तर तेव्हाची जी काही नजर होती ती सन्मानाने आपल्या मैत्रिणींना, आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना वागता यावं आणि समाजामध्ये प्रतिष्ठित अशी नजर तिला प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातनं संस्था काम करत होते. आता कामाची बऱ्यापैकी बदल झालेला आहे. पैसा हा प्रत्येक ठिकाणी भाग येतो आणि आजपर्यंत आम्ही कधीच कमाई न बघितल्यामुळे संस्था आहे तिथेच राहिली, त्याचं स्वरूप आम्ही कमी केलं. आता फक्त त्या ठिकाणी निराधार महिला आणि वर्किंग वुमेन्स हॉस्टेल हे त्या ठिकाणी चालू आहे, ज्या ठिकाणी 40 महिलांची राहायची व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर आपले गिफ्टेड चाइल्ड आत्ममग्न मुलांसाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. मोठ्या प्रमाणात खेळणी घर मुलांना अवेलेबल करून दिलं जातं की जेणेकरून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक खेळणी आणूनच घेतली जाते विकत असं नाही, तर भाड्याने पण देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर प्रेग्नंट असलेल्या म्हणजे सामाजिक गरज बघून की बाबा ही सुरुवात कुठून होते, तर ही प्रेग्नन्सी पासून होते की संस्कारक्षम आपल्यावर संस्कार जर लहानपणापासून जर झाले तर नक्कीच ते बदल होतात. काय काय बघितलं जावं काय नाही, तर कुमारवयीन मुलांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आता आम्ही ते संस्कार वर्ग सुरू केलेले आहेत आणि नक्कीच चांगला देशभक्त देशाला कसा मिळवून देता येईल, सशक्त विचारांचा प्रबोधनाकडे झुकणारा जितक्या लवकरात लवकर आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने घडवता येईल तसा प्रयत्न संस्थेचा चाललेला आहे.
1: नक्कीच. आणि इतकं विधायक काम तुम्ही एवढ्या पुढाकार घेऊन करत आहात आणि हे एका माणसाचं काम नाही, अनेक मंडळी यासाठी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे असा विचार मांडला गेला आणि त्याच्यातून मग डोंबिवली महिला महासंघ हा स्थापन झाला.
0: हो, नक्की. या ठिकाणी मला एक सांगायची इच्छा होईल की संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा सुरुवात जी झाली ती लेखिका मुक्ता केणेकर, स्वातंत्र्य सैनिक सिंधुताई भुसकुटे, सुशीला रानडे, लीलाताई पंडित, निर्लेकर, कुसुमताई पवार, मंगलाताई कुलकर्णी, ज्योती पाटकर अशा अनेक मान्यवरांचे, किती जणींचे, 50 वर्षाची

0: ही सगळी वाटचाल आहे, बोटावर मोजणारी नावं घेऊन चालणारच नाही. तर हे फक्त नेतृत्व करणारे लोक होते, यांनी आतापर्यंत ही संस्था अतिशय नावारूपाला आणली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याग केला, स्वतःच समर्पण केलं स्वतःचं आयुष्य आणि अशा पद्धतीने संस्था नावारूपाला आणली. अजून एक महत्वाचं म्हणजे की हे सगळं काम करत असताना माझीच मैत्रीण जयश्री कर्वे जी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तिला फार मनापासून इच्छा होती की आपण अशा पद्धतीने काही कामकाज करावं. नो डाऊट तोपर्यंत संयुक्त महिला मंडळाला 35-40 वर्ष झाली होती आणि नंतर जयश्रीने हा विचार काढला. तर मी म्हटलं की 1+2 ऑलरेडी ह्या संयुक्त महिला मंडळ उभं आहे, नक्कीच तू तुझ्या विचारांनी जर काढत असेल तर मी पण तुझ्या बरोबर आहे. तर तसंच जयश्रीने सुद्धा आपल्या बरोबर 8 संस्थांना बरोबर घेतलेलं आहे आणि अतिशय जोरात जोरकसपणे त्या ठिकाणी काम सुरू आहे. सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की त्या ठिकाणी जयश्री कर्वे ही संस्थापिका आहे, मी अध्यक्ष म्हणून तिथलं काम बघते. इतकंच नाही तर रायकर, नेत्रा फडके, सई बने, ऍडव्होकेट तृप्ती पाटील, ऍडव्होकेट मनीषा तुळतुळे, शिल्पा कशेळकर, अशा अनेक चांगले, मीना गोडखिंडी, ललिता छेडा, असे अनेक लोक एकत्रित आले आणि डोंबिवली महिला महासंघाची स्थापना झाली. आणि इकडे सुद्धा संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा अनुराधाताई तेव्हा अध्यक्ष म्हणून काम करत होत्या, आरती मुनीश्वर त्या आमच्या चिटणीस म्हणून काम करतात आणि शैला भोंजाळ, परत ओंकार शाळेच्या प्रिन्सिपल अनुजा सावंत, ज्ञान मंदिरच्या प्रिन्सिपल संगीता पाखले, आम्ही सगळ्या एकत्रित येऊन संयुक्त महिला मंडळाचं काम करतो. अन्याय अत्याचाराने अर्ध्या रात्री सुद्धा पीडित झालेली महिला जेव्हा येते तेव्हा तिला अंडर 1 रूफ आम्ही फ्री लीगल ऍडवाइस देतो, फ्री मेडिकल चेकअप होतं आणि फ्री काउन्सेलिंग होतं.
1: बर,
0: तिच्या इच्छेनुसार तिला जी आपल्याकडनं मदत हवी ती तिला अवेलेबल करून दिली जाते. नक्कीच विचार बदलले जातात, त्यामुळे 25-30 वर्षा अगोदरचा कालावधी आत्मसन्मानाने महिलेला घराच्या बाहेर कसं पडता येईल आणि जगता येईल याचा विचार केला जात होता. आणि आता मात्र आपली लहान मुलं कशा पद्धतीने त्यांचं स्वातंत्र्य मनापासून उपभोगू शकतील किंवा आई वडील सुद्धा त्यांना कितपत वेळ देऊ शकतील अशा पद्धतीचं आत्ताचं वातावरण झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये डिवोर्स केस आली की आम्ही विचार करायचो की बाबा नकोच, डिवोर्स द्यायचाच नाही, कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे. आता काही तसं बदललंय का? तर कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे हा जरी ग्रासरूट लेवलचा प्रश्न असला तरी परत का अशी तिची मागणी होतीये या दृष्टिकोनातनं नक्कीच तीन-तीनदा वैचारिक दार ठोठावलं जातं आणि खऱ्या अर्थाने कशाची आवश्यकता आहे, तिची मानसिक कुचंबना होतीये का, फिजिकली टॉर्चरिंग तिचं होतंय का, अजून काही वेगळं घरामधलं वातावरण आहे याचा विचार केला जातो आणि त्या दृष्टिकोनातनं तिला मदत केली जाते.
1: खरं तर हे सगळं एकीकडे तुम्ही महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं सबलीकरण या दृष्टिकोनातून तुम्ही अनेक पावलं उचल आहात आणि महिला आणि लहान मुलं हे आपल्या डोळ्यासमोर त्या संदर्भात पटकन येतात. तर अशा वेळेला पॉश आणि पॉक्सो सारखा कायदा आहे जे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर इथे तुम्ही कशा प्रकारे महिलांना समजून घेता किंवा ह्या दोन्हींची तुम्ही कशा प्रकारे जनजागृतीसाठी किंवा शाळा शाळांमध्ये जाऊन तुम्ही कशा प्रकारे उपक्रम राबवता त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: काळाच्या गरजेनुसार कामाची पद्धत थोडीशी बदलली आणि जयश्री सारखी सहकारी आणि एकंदरीत आमची पूर्ण डोंबिवली महिला महासंघाची टीम, सई बनेसारखी कार्यकर्ती, अशा प्रकारचा आम्हाला साथ मिळाल्यामुळे नक्कीच आम्ही वृंदा कुलकर्णी यांच्या मदतीने सुद्धा आणि बाकीचे काही आमचे वकील मैत्रिणी होत्या, सामाजिक काम करणाऱ्या होत्या, माझी स्वतःची 45 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे मी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आम्ही अगोदर चाइल्ड पॉलिसी तयार केली.
1: बर,
0: आणि या चाइल्ड पॉलिसीचं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक महिला आयोगाच्या मदतीने महिलांसाठी आणि बालकांसाठी कशा पद्धतीने आम्ही काम करतो, इंट्रोडक्टरी काही आम्ही सेमिनार्स घेतले महिला आयोगाच्या मदतीने सुद्धा आणि डोंबिवलीमध्ये जनजागृती निर्माण केली. इतकंच नाही तर या संदर्भात असं काही केसेस घडल्या की 2012 साली सरकारकडनं पोक्सो कायदा निघतो काय आणि तरीही लहान मुलांवर अशा पद्धतीचे अन्याय

0: अत्याचार होतात का? एकतर कुठेतरी कायदा राबवला जात नसणार किंवा हा कुठे ना कुठेतरी मर्यादित आणि बंद डब्यामध्ये आहे की त्याचं अंमलबजावणी होत नाहीये. फक्त हे मुलींसाठीच काढलाय का पोक्सो कायदा? नाही. तर 18 वर्षाखाली जी जी मुलं येतात, मग या ठिकाणी मुली पण आल्या, मुलं पण आली आणि तृतीय पंथी पण आली, या सगळ्यांवर नको त्या पद्धतीने जेव्हा अनकम्फर्टेबल टच होतात. आई बाबा जेव्हा नोकरीवर जातात आणि मूल शाळेत घरी गेल्यानंतर एकटं असतं, तर ते कशा परिस्थितीमध्ये असतं? शाळेत त्याला काही वेगळा अनुभव येतोय का? किंवा बाथरूम मध्ये जाऊन त्याला काही वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय का? किंवा इतकंच नाही तर ते मूल एकटं घरी आहे आणि ह्याच्यावर कुणी काही ऑब्झर्वेशन करतंय का सातत्याने पाठलाग करून? किंवा मुला मुलांचा आपापसात काय चाललेला आहे? तर ह्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करता तो कायदा आम्ही अगोदर समजून घेतला आणि प्रत्येक मुलापर्यंत हा जाणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर मुलांपेक्षा पालकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. मुलं खूप सजग आहेत, पालकांनाच हे तीन तीनदा सांगणं फार आवश्यक आहे. कारण पालक आवश्यक तो गुड टाइम मुलांना देऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने जर मूल त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला गेलं ना तर हे होणारच नाही. यातलं मी एक उदाहरण सांगू इच्छिते. प्री प्रायमरीचं आमच्याकडे एक केस येते, दुसरी तिसरीतली मुलगी, आणि ती केस आल्यानंतर ती घरी जाताना आईला सांगते की आज ना मला एक्स वाय झेडने त्याने मला बॅट टच केला. कोण आहे हा? माझ्या बाजूच्या बेंचवर बसतो. अच्छा. आई मला सुसूच्या ठिकाणी खूप आगाग होती असं ती मुलगी म्हटल्यानंतर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मग आई लगेच ती चिडते, कुठली पण आई चिडणारच नो डाऊट. ती फोन करते असं असं झालेलं आहे, तर आमच्याकडनं सांगितलं जातं तुम्ही उद्या या आपण बोलू. नाही नाही, त्या मुलाच्या सुद्धा पालकांना तुम्ही बोलवा, ते काय करायचंय काय नाही आपण बघू, तुम्ही उद्या या. असं करून ती केस माझ्या पुढे येते काय? तर मी म्हटलं मी फक्त बाळाशी बोलेल आणि तुम्ही काहीच मध्ये बोलायचं नाही. चालेल. आणि त्या महिलेने बऱ्यापैकी आम्हाला पोलिसांमध्ये नेईल, कारण की तिचे मिस्टर पोलीस होते, त्यामुळे अजूनच आम्हाला धाक. तर मी तिला विचारलं, बाळा काय झालं काल? तिला अगोदर आठवलंच नाही काल काय झालं, काहीच आठवलं नाही. तर मी म्हटलं की आईला तू का आणलं? नाही माहिती. मग आई लगेच झटकन म्हणाली, काल तू म्हणाली ना बॅट टच. हो हो, मला बॅट टच केला. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही नका ना बोलू, तिला बोलू दे, बाळा मला तू तुझ्याकडून ऐकायचं. तर मी म्हटलं बॅट टच म्हणजे काय झालंय, कुठे हात लावला? तर तिने सांगितलं कमरेच्या तिथे. अच्छा, कमरेच्या तिथे. पण मग तो बसतो कुठे? तो बाजूच्या बेंचला बसतो. मग तो तुझ्या बेंचवर येऊन त्याने केला बॅट टच? नाही. मग बॅट टच केला कसा? आम्हाला प्लेग्राऊंडला जायचं होतं ना, म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आणि गाडी गाडी करत आम्ही गेलो. मग तिथे तो हात लावला ना, हो की नाही? कमरेच्या तिथे ने आपण नाही का लहानपणी गाडी गाडी मग तो बॅट टच झाला. मग मी तिला त्या बॅट टचच्या जागा फ्रेंडली दाखल्या, म्हटलं छातीच्या इथे लावला हात? नाही. ओठांच्या इथे दाखवलं, इथे लावला हात? नाही. बम्प्सला दाखवलं, इथे लावला हात? नाही. मी म्हटलं अच्छा, मग तुम्ही गाडी गाडी करत गेलात तिथेच लावला हात? हो ना. हो. मग तुलाच लावला का? नाही, आम्हाला सगळ्यांनीच, आम्ही तसे गेलो गाडी गाडी करत. तर सांगायचं तात्पर्य काय, मी तिला म्हटलं तू आता बाहेर जाशील, मग तिला खाऊ दिला, तिला बाहेर पाठवलं आणि आईला सांगितलं लिटरभर पाणी घे, त्याच्यात धणे जिरे टाक, एक तास उकळ आणि तिला ते उष्णता झालेली आहे ते तू दे. तू बघितली का ती जागा? तरी तिला ती म्हणत होती मला त्रास होतोय त्रास होतोय. नाही, आईने पण बघितले नाही. तर यासाठी संवाद साधणं फार आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: नाहीतर मुलांचं बालपण हे कधी वेगळ्या रूपाने मोठं होईल सांगता येत नाही.
1: खरंय.
0: त्यांना राहू देत ना,
1: लहान
0: लहानच राहू देत ना. आपण आहोत ना मोठे समजून घेणारे, मग का अशा पद्धतीने आपण लगेच लेबल लावायची गडबड करायची? हो की
1: नाही?
0: बॅड टच गुड टच मुलांना शिकवलं जातं आणि त्याबद्दल नक्कीच अवेअरनेस असावा, पण नक्कीच पालकांनी त्या संदर्भात वेळ देऊन व्यवस्थित मुलांशी संवाद साधावा हे मला यातनं सांगायचंय.
1: नक्कीच. आणि तो खूप गरजेचा आहे संवाद साधला जाणं. आणि तुम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणताय की कुटुंब व्यवस्था जी आहे ती भक्कम राहणं खूप गरजेचं आहे, ते आपलं मूळ आहे आपल्या समाजाचं. डिवोर्स केसेस त्या संदर्भात हल्ली वाढत चाललेलं आहे हे आपल्याला एकीकडे पाहायला मिळतंय. तर तुम्ही त्या महिलांचं किंवा त्या मुलींचं तुम्ही कसं मार्गदर्शन

0: करता किंवा त्या संस्थेकडे येता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काय जाणवतं त्यांच्याशी जेव्हा बोलता तेव्हा?
1: 25 वर्षापूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होते मॉडेल कॉलेजला केरलीय समाजम, तिथे शिकवत असताना दोन बहिणी, की एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण, माहिती होतं मला. तर मोठ्या बहिणीचं लग्न होतंय, तिचं लग्न झालं, तिला आता लहान लहान दोन मुली आहे, आणि जिला मी नुकतंच 12वी तिने पेपर दिलेला आहे ती मुलगी, लग्न ठरलं लगेचच. आईला त्या घेऊन, म्हणजे त्यांच्याबरोबर आई आल्याबरोबर मी त्यांना चहा ठेवायला गेले आणि डोक्यामध्ये माझं विचारचक्र सुरू झालं की या का बरं अचानक माझ्याकडे आले असतील, कारण की 5-7 वर्षाची अशी गॅप झाली होती आणि अचानक त्यांनी मला फोन केला की मॅडम तुमच्याकडेच काम आहे आणि एक 5-10 मिनिटाचंच काम आहे पण मला तुमचा सल्ला हवाय आणि तर येऊ का. तर म्हटलं ठीक आहे. पण इतक्या हुशार मुली, सगळं व्यवस्थित, लग्नाला पण मी जाऊन आलेली आहे, कुणाचा असेल बरं प्रॉब्लेम, काय असेल, अनेक विचार माझ्या डोक्यामध्ये आले होते. आणि मी त्यांना चहा दिला आणि चहा घेता घेता मी म्हटलं सगळं व्यवस्थित चाललंय ना, एकदम छान, आता मिस्टर हे करतात, मुलगी ते शिकतीये. दुसरीला विचारलं तुझे व्यवस्थित चाललंय ना, ते म्हणाली हो माझं पण छान चाललंय, प्रमोशन मिळालंय वगैरे वगैरे. मग मी म्हटलं कशासाठी आलात मग तुम्ही? तर मग ती म्हणाली प्रॉब्लेम मॅडम आमचा नाहीये, आता आमच्या आईचा आहे. तर माझ्या अंगावर काटा आला. वय वर्ष 67. त्या वयामध्ये ऍट द एज ऑफ 67 एका महिलेला वाटणं की मला आता डिवोर्स हवाय, याचा अर्थ ती किती सगळं सहन करत असेल. तर तिला मी सांगितलं की तुम्ही बोलाल का मुलींना बोलू देत, म्हणे आता काहीच राहिलं नाहीये सिक्रेट, कारण की आता माझ्या मुली छान मोठ्या झालेल्या आहेत, शिकलेल्या आहेत, जी माझ्यावर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होती ती मी पूर्ण केलेली आहे. चांगल्या मंत्रालयाच्या ठिकाणी माझी नोकरी होती, छान मी तिथनं मला रिटायर्ड झालेली आहे, मला पेन्शन मिळतं ते मला एकटीला पुरेसं आहे. आता मला दारू पिणाऱ्या मुलाचाही त्रास नकोय आणि सतत मारहाण करून संशय घेणाऱ्या नवऱ्याचंही मला मारपीट नको. मला आता माझ्या मनाप्रमाणे जगायचंय, आनंदाने जगायचंय, जे काही माझं आयुष्य असेल ते मला माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या छंदात व्यतीत करायचंय.
0: पण एवढ्या वयामध्ये हा निर्णय घेणं हे देखील किती मोठं आणि महत्वाची गोष्ट आहे.
1: जसा तुम्हाला हा निर्णय घेणं महत्वाचं वाटलं ना, तिने किती कुचंबना सहन केलीये आणि किमान आता का होईना, पण मला माझ्या इच्छेला आणि माझ्या छंदांना महत्व द्यायचंय आणि जे काही माझं आयुष्य उरलंय ते मला आनंदाने जगायचंय. एकदाच आयुष्य मिळतं हो मॅडम, मला ती म्हणाली. मी म्हटलं खरंच आहे. तर म्हणे मला प्लीज तुम्ही मदत करा आणि कसंही करून. मी म्हटलं बरं, राहतं घर कुणाच्या नावावर आहे? तर ती म्हणाली राहतं घर नवऱ्याच्या नावावर आहे. तर मग मी म्हटलं की मग आपल्याला इथूनच सुरुवात करायला पाहिजे. म्हणे नाही, मी आता म्हणे कुणाचंही जुमानणारी नाहीये, तुम्ही मला सांगाल त्या पद्धतीने माझा स्टँड असेल. आणि खरोखरी त्या ठिकाणचं मला कौतुक करावं असं वाटतं. डोंबिवली मधल्या पोलीस स्टेशन, जितके काही पोलीस स्टेशन एरियाज आमच्या कल्याण डोंबिवलीचे असतात, त्यांनी सगळ्यांनी आमचं काम बघून आम्हाला मदत केलेली आहे आणि समजून घेतलेलं आहे. आणि ज्या ज्या काही केसेस त्यांच्याकडे गेलेले आहेत तो थोड्याफार त्रुटींना सुद्धा त्यांनी आम्हाला समजून घेऊन सहकार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. तर खरे थँक्स आम्हाला पोलिसांचे सुद्धा मानायचे या ठिकाणी.
0: आणि ते आहेत म्हणून आपण मोकळा श्वासही घेऊ शकतो,
1: प्रश्नच नाही. आणि तिला मिळाला विद इन 6 मंथ तिला डिवोर्स पण मिळाला आणि आज सुद्धा नक्कीच तिचं वय जास्त आहे पण छान ताठमानीने राहते आणि आमच्या संस्थेत येऊन काम करते.
0: अरे वा, किती छान. आणि जशी ही एक बाजू आहे तशीच आणखीन एक वेगळी बाजू मांडणारी डिवोर्सच्या संदर्भातली एक केस तुम्ही हाताळली, त्याबद्दल काय सांगाल?
1: सगळेच जण मोबाईल ह्या विषयावर बोलतात पण त्याचा खऱ्या अर्थाने परिणाम कसा होत चाललेला आहे. रियुनियन याच्याबद्दलही सगळेजण छानच बोलतात, जुन्या भेटी गाठी वगैरे. माझ्याकडे गेल्या 8-10 दिवसाखाली आलेली एक केस की एक मैत्रिणीचा मला फोन येतो आणि ती म्हणते मला मॅडम तुमची मदत हवी आहे. कशासाठी? मला डिवोर्स हवाय. मोबाईल वरनं डिवोर्स कोणी मागतं का? आणि मी असा कसा देईन, तू मागितल्याबरोबर मी दिला असं कसं होईल? ये अगोदर आल्यानंतर मी म्हणाली काय कारण काय आहे. काय घडलंय? तर म्हणाली, मुलगा सातवीतलाय, नवरा छान काम करतो, मग तुला दिवस का हवाय? तर मुलगा मोबाईल बघत होता आणि मला असं वाटत होतं की बा मोबाईल मधले हे चित्र त्याने बघू नयेत, किंवा त्याने त्याच्या मैत्रिणींशी सुद्धा सतत, म्हणजे जे काही त्याच्याशी सहवास करताना

0: बोलत असताना मला सतत असं जाणवत होतं की हे वय नाहीये अशा गप्पा मारायचं, हे योग्य नाहीये हे मला समजत होतं. आणि मी त्याला सांगितलं की हे असं तू करू नकोस, आता तुझं वय हे अभ्यासाचं आहे. तो काही ऐकला नाही आणि त्यानुसार मी माझे मिस्टर आल्यानंतर त्यांच्या कानावर घातलं. त्याने हे ऐकल्याबरोबर जे काही त्या मुलाला मारायला सुरुवात केली, बदड बदड बदडलं आणि तो मुलगा सुद्धा तो म्हणाला झालं मारून, आर यू सॅटिस्फाईड? परत हे असं ऐकल्यानंतर अजून त्यांनी सुरुवात केली की अपेक्षित काय आहे, नका मारू. आणि हा अशा पद्धतीने काय बोलतोय? तो म्हणाला की थांबा आता जरा मी तुम्हाला काय दाखवतो ते बघा. आणि असं करून तो मोबाईल घेतो, इंस्टाग्राम वर जातो आणि हे 4 दिवसाखाली आईच्या संदर्भात आलेलं इंस्टाग्राम वरचा मेसेज वाचा तुम्ही. आणि त्या इंस्टाग्राम वर तारीख होती, वेळ होती आणि असं लिहिलं होतं की भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. सेंटेन्स बघा, भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. तिने त्याला उत्तर दिलं नाही, काही नाही काही नाही. आणि अशी आई मला नकोय, असे संबंध तिचे आहेत, मग मला काय हरकत आहे, मी तर तरुण आहे, हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ठेवलेले. तर ती म्हणाली त्यांना मी सांगितलेलं आहे पण त्याचं डोकं तेव्हा ठीक नव्हतं, त्यांनी तिलाही मारलं. मग ती म्हणाली तुम्हाला मी सांगितलं होतं ना लग्नाच्या अगोदरच. तर तो म्हणाला हो, पण आत्ता का येत आहेत त्याचे मेसेज? तर ती म्हणाली अहो परवा रियुनियन नव्हतं का, तुम्हालाच मी विचारून गेले होते. आता त्याचा आला मेसेज, मी काय करू, त्या रियुनियन मध्ये तो पण आला, मी पण गेले, काय करू मी? हो की नाही? त्याने नको होता असा पाठवायला, पण त्याने पाठवला. पण तुमचा तर माझ्यावर विश्वास पाहिजे, इतक्या वर्षानंतर त्याने असं लिहू नये हे मलाही पटतं, पण मी का सांगितलं होतं त्याला? आणि आपण बोलू ना, आणि त्या वाक्यात ना काही असं निघत नाही, भेटायला काय हरकत आहे. म्हणजे तो विथ फॅमिली पण म्हणत असेल, मी का तसा विचार करायचा?
1: किंवा जुने एखादे मित्र भेटावेत तसंही भेटू शकत,
0: काही असू शकेल, पण हे असं आहे. म्हणजे तुम्ही रियुनियन सुद्धा कशा अर्थाने घेता, त्याचा कसा उपयोग करून घेतात, ही जी काही कुटुंब संस्थेबद्दलची विचारधारा आहे ही कशी काय बांधून ठेवायची, ही कुणाची जबाबदारी आहे? नुसते कायदे करून होणार आहे का समाधान? आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही? संस्कार, संस्कार आणि आचरण आणि शब्दांचे खरे अर्थ हे कुणी कुणाला समजावून सांगायचंय आणि कुणी कुणाचं ऐकायचं?
1: खरंय, तुमच्या संस्थेमध्ये असंच तुम्ही ताठमानेने सगळ्याच मुलींना उभं राहायला शिकवता, स्वतःला घडवायला शिकवता. अनेक ठिकाणाहून मुली येतात, त्यांना तुम्ही स्वावलंबी करण्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून दिलेले, तिथे मुली राहतात आणि तुम्ही त्यांना काही शिकवता सुद्धा तिथे. तर त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: अगोदर शिकवत होतो
1: हा,
0: पण डोंबिवली महिला महासंघ की अगोदर व्यक्ती व्यक्ती करून एक संस्था उभी होती, आता संस्था संस्था एकमेकींना मदत करते आणि खऱ्या अर्थाने एक महिलांचं वलय त्या ठिकाणी, संस्थे एकत्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे अनेक संस्थांमधल्या महिला त्या ठिकाणी आपलं कला कौशल्य प्रदर्शित करतात, मग ते पाककलेमधलं असेल, विणकामातलं असेल, त्यांना जे छंद असतील त्यातलं असेल, आणि त्यांना मग त्या पद्धतीने बाजारपेठ पण आम्ही अवेलेबल करून देतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला मदत पण करतो.
1: नक्कीच. आणि एखादी संस्था म्हटली की चढ उतार हे येतातच, तर असे चढ उतार सुद्धा तुम्हाला त्या सगळ्याला तोंड द्यावं लागलं, तर मग तेव्हा तुम्हाला कोणाकोणाची मोलाची साथ लाभली आणि त्या चढ उतारात तुम्ही सगळेजण सामोरे कसे गेला?
0: एकदम इतका मर्मावर बोट टाकणारा तू प्रश्न मला विचारलेला आहेस. सरळ सोट यश कुणालाच येत नाही आणि संस्था पण सरळ सोट मोठी होत नाही. संयुक्त महिला मंडळामध्ये आम्ही अशा सिच्युएशन वर आहोत की बाजूला आमचं सिग्नल गार्डन आहे जे सरकारी जमीन, आणि त्याच्या पुढची जी जागा आहे ती गुरुचरणाची जागा, ती आम्हाला त्यांनी नक्कीच, म्हणजे या बायका, 4 बायका एकत्रित येऊन छान काम करतात म्हणून तेव्हा आम्हाला त्यांनी ती देऊ केली आणि त्या ठिकाणी आम्ही ती इमारत उभी केली. नक्कीच काही असतात की बाबा या संस्थेला इतनं धोकादायक इमारत म्हणून आपण काढायचं आणि मोठा मॉल त्या ठिकाणी तयार करायचा, काही पण असू शकतं. पण जेव्हा ताठमानेने या ठिकाणी 23 महिला हॉस्टेलला राहतायत आणि आज 26 वर्ष झाली होती या कालावधीला, आता या लोकांना जाग आलेली आहे की ही धोकादायक निर्माण करायची, तर मी म्हंटल की सगळं सामान त्या ठिकाणी येऊन पडलेलं, कल्याणचे पाथरीकर यांनी सिमेंट दिलं होतं, परत राजू पाटील, रमेश पाटील, डोंबिवलीतल्या काही मान्यवरांनी एकत्रित येऊन अशी ती संस्था उभी होती. आम्हाला मिळालेली बांधकामाची परवानगी थांबवली, बांधकाम थांबवलं अशा याच्या

0: असतात. त्या काळामध्ये मंत्री महोदय जगन्नाथ पाटील आणि ज्योती पाटकर माझी मैत्रीण परिवर्तनचं काम करणारी, आम्ही दोघींनी जगन्नाथ पाटील यांच्याकडे गेलो. आम्ही तिघही जण रातोरात महसूल मंत्री सुनील तटकरे तेव्हा होते आणि त्यांना सांगितलं की हे अशा इतक्या वर्षानुवर्ष काम करणारी संस्था. आणि नक्कीच मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर सुनील तटकरेंचा सुद्धा विश्वास बसला आणि त्यांनी आम्हाला स्टे ऑर्डर मिळवून दिला. खरंच सांगते त्या याच्यामध्ये संस्था अजून सबळ झाली आणि चांगल्या पद्धतीने काम करायला लागली. इतकंच नाही तर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा पोलीस स्टेशन मधनं सुद्धा मला फोन आला की मॅडम मी आता 15 मिनिटाच्या वरती थांबू शकत नाहीये, तुम्हाला काय हालचाल करायची असेल ती करा. म्हणजे हे असं चांगलं काम करणाऱ्याच्या ह्या अशा पावत्या असतात. आणि तेव्हा डोंबिवलीतल्या सगळ्या मान्यवरांना मी एकत्रित बोलवलं होतं आणि रस्त्यावर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा मी सांगितलं होतं अगोदर बुलडोझर माझ्यावरून जाईल आणि मग ह्या मातृमंदिराच्या विटेला हात लागेल. आणि तेव्हा सगळं डोंबिवली मध्ये आलो. तर या सगळ्या गोष्टी एकट्याचं कुणाचं काम नाहीये, कुणीतरी लागत असतो आणि वरचा हे सगळं काम करून घेत असतो.
1: इतर अनेक मान्यवर संस्थांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात, त्याबद्दल काय सांगाल?
0: आता या घडीला मी रिटायरमेंट नंतर सुद्धा आर्य ग्लोबल या संस्थेशी जोडली गेलेली आहे आणि संस्था एज्युकेशन टुडे फाउंडेशन, भरत मल्लिक आणि डॉक्टर नीलम मल्लिक या दोघांनी शैक्षणिक ह्या दृष्टिकोनातनं संस्कारांची परिपूर्णता आणि सामाजिक गरजेनुसार मुलांना अपेक्षित असलेलं शिक्षण मिळवून देता येईल या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेले हे प्रयत्न की त्या ठिकाणी भूमिका रे त्यांची सून आणि क्रिशांक मल्लिक हा त्यांचा मुलगा हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं शैक्षणिक संस्थेचं काम बघताय. आणि प्लास्टिक कलेक्शन श्रृंखला अस्मिता मॅडम म्हणून आहेत, त्या संयुक्त महिला मंडळ आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकत्रित येऊन अतिशय जोरकसपणे हे काम करत आहोत. 67 शाळा एकत्रित झालेल्या आहेत. आम्ही एक सर्कल तयार केलेला आहे आणि पर्टिक्युलर डेटला पर्टिक्युलर वेळेला ती गाडी तिथे जाते शाळेच्या ठिकाणी आणि त्या शाळेतलं प्लास्टिक कलेक्ट करते आणि त्याचं रिसायकलिंग होतं. हे एक मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे. आणि आमच्या डॉक्टर नीलम मल्लिक हे ग्रीन स्कूल ही कन्सेप्ट घेऊन आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांची कामगिरी सुरू आहे.
1: आणि हे सगळं एकत्रितपणे काम सांभाळणं आणि एखादी संस्था इतक्या हिरिरीने पुढे नेणं त्यासाठी एक कौटुंबिक वातावरण देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यांचं पाठबळ लाभलं तर आपल्याला अजून उत्साह येतो हे सगळं काम करताना. तर तुमचं माहेरचं घरातलं वातावरण आणि सासरचं घरातलं वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे, तर आम्हाला त्याही बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं हे सगळं कामकाज सांभाळताना किंबहुना हा डोलारा सांभाळताना खूप मोठी मदत झाली.
0: प्रश्नच नाही. माझं जे लहानपणचं वातावरण घरातलं होतं ते अतिशय बाळभूत, महादेवाचं मंदिर, नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायला मिळणार नाही वगैरे वगैरे. आई आम्हाला कधी मिळालीच नाही कारण की सतत पूजा अर्चा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, पण ती अतिशय स्वाभिमानी अशी स्त्री माझी आई. शिक्षण वगैरे काही मुलींनी करायची गरज नाही असे त्या धातोटीतले माझ्या बाबांची विचारसरणी. पण त्यांच्याबद्दल एक मला कौतुक पण सांगावं लागतं की त्यांनी जरी त्या काळामध्ये विरोध केला तरीही पुढे त्यांच्यात इतका बदल झाला ऍक्सेप्टन्स की अरे आपली मुलगी इतकं काहीतरी छान काम करते किंवा तिचं नाव सासरी होतंय तर नक्कीच अजून डोळे वेगळ्या पद्धतीने उघडले पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी बदल करून घेतले. तर 10वीच्या याच्यात माझ्या काकाची फी भरली गेली पण माझी शिक्षणाची फी भरली गेली नाही. तर तेव्हा माझ्या आईने या डब्यातले त्या डब्यातले करून असे एकत्र पैसे काढले आणि 16 रुपये 72 पैसे फी होती तेव्हा त्या काळात 1971-72. आणि ती फी भरली. विचारसरणी हीच होती की तू लग्न करून जाणार, याच्यावर एक संसार असेल, त्यामुळे त्याला शिकवणं महत्वाचं आहे. चुकीचं काहीच नव्हतं,
1: तो काळही तसा होता.
0: त्यामुळे मला माझ्या वडिलांचा कधीच राग आला नाही, पण मला हे करायचंय ही इच्छाशक्ती मात्र माझी काय
1: होती. येस,
0: तो काका मात्र नापास झाला, मी पास झाले. आणि अशाच पद्धतीने मी पीयुसी सुद्धा त्या काळामध्ये प्री युनिव्हर्सिटी कोर्स होता, कॉलेज पण केलं मिलिंद कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्या कॉलेजला मी गेल्यानंतर रायमानी सर हे माझे मार्गदर्शक आणि वडिलांनी सांगितलं की वा तू तुझ्या पायावर उभं राहून तू तुझं शिक. नक्कीच मला सांगायला आवडेल. शिष्यवृत्ती आंदोलन त्या काळामध्ये झालं होतं आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये सवर्ण म्हणून

फक्त एकटी मी होते त्या कॉलेजमध्ये मिलिंद कॉलेज आणि त्याचं नेतृत्व मी केलं होतं आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये कुमार सप्तर्षी एस एम जोशी एम बी चिटणीस शोभनाताई रानडे अशा या मान्यवरांच्या सहवासात कायम मी राहत असल्यामुळे नक्कीच माझ्या विचारसरणीत बदल झाला आणि आपण समाजाचं आणि पर्टिक्युलर कम्युनिटींचं देणं लागत असतो आणि सजगतेने वावरणं हे आपलं कर्तव्य आहे आणि सामाजिकतेची जाणीव ही तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्यात निर्माण झाली असं आसरी आले मी.

0: लग्न म्हणजे आमची दूरची नातेवाई आणि त्या ठिकाणी वडील पण. तर मी तिथे गेल्यानंतर मला माझे सासरे म्हणाले ती मंगल कुलकर्णी तूच का पेपर मध्ये येत आहे ते. मी म्हटलं हो मीच. मग हे मधुकरला कसं चालतं म्हणजे वडिलांना. ते म्हणलं कुठ चालतंय कुठे चालत नाहीच आहे. मग म्हटलं बघतायत ते माझ्यासाठी लग्नाला. हो मग म्हटलं मी सांगितलंय मला पसंद पडल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तर ते म्हणाले मग मी बघू का तुझ्यासाठी एखादा. म्हटलं बघा एखादा असेल तर. लाईटली मी बोलले आणि डोक्यात तेच होत असं कोण सांगितल्याबरोबर कोण बघत चाललंय. उद्याचं लग्न झालं की ते तिकडे मी इकडे. पण ते तसं नाही झालं. त्यांनाही माझे विचार आणि हे आवडले असणार म्हणूनच ते विद्याधर आमच्या सासूबाई मोठी जाऊ यांना सगळ्यांना घेऊन ते नंतर औरंगाबादला आले संभाजीनगरला आत्ताच संभाजीनगर. तिथे आले आणि माझ्या आईला म्हणाले तेव्हा मी पालीचा पेपर लिहायला गेले होते कारण की मिलिंद कॉलेजमध्ये मी होते त्यामुळे जिओग्राफी पाली आणि सायकोलॉजी मेन सायकोलॉजी ऑनर्स मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. तर त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं माझ्या आईने सांगितलं तिथं परीक्षेला गेलेली आहे तर ठीक आहे तुझी मुलगी मला सून म्हणून आवडलेली आहे माझा मुलगा तुला जावई म्हणून आवडतो की नाही ते तू बघ. हे इतकं आत्मीयतेने बोलणं ह्या दोघांचं सुद्धा माझ्या माघारी का झालं तर जुनं नाते संबंध होता डीएल पाठक जे आमच्या सासूबाईंचे वडील दोन गल्ली सोडून राहत होते ज्यांना ताम्रपद प्राप्त झालं होतं व्ही गिरींच्या हस्ते आणि आमच्या सासूबाईंचं कौतुक म्हणजे त्या स्वतः हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणून गणल्या जात. आणि हा तो एक संबंध आहेच हे इथपर्यंतच मला माहिती होतं. लग्न झालं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं मुळशी सत्याग्रहाचे मूळ प्रवर्तक हे विनायकराव महादेव भुसकुटे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वडील जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडे केसरी पेपरचे संपादक म्हणून काम करत होते.
1: किती मोठी गोष्ट आहे.
0: अगदीच. हा हा मग तर मी तर काय विचारूच नकोस. मुख्य म्हणजे मला आनंद तर झालाच पण एक जबाबदारी वाटली की अरे बापरे अशा घरामध्ये आपण आलेलो म्हणजे आपल्याला अजून किती काय करायचंय. आणि सासरी खूप मोकळं वातावरण म्हणजे काहीच नाही. तर मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा काही दिवसात सासऱ्यांनी सांगितलं फॉर्म भरायची वेळ आलेली आहे परीक्षेकडे दुर्लक्ष होता कामा नये.
1: म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी तुमचा पुढाकार घेतला.
0: अगदी. माझं जे व्यक्तिमत्व घडलेलं आहे ना ते स्काउट गाईड आणि माझे सासरे यांच्यामुळे घडलेलं आहे. की लहानपणी शाळेमध्ये स्काउट गाईडला होते आणि लग्न झाल्यानंतर सासरे पाठीमागे लागले. नाही शिक्षण पूर्ण कारण की माझी इच्छा तीच होती की माझ्या कलासुप्त गुणांना वाव मिळावा आणि माझं शिक्षण पूर्ण व्हावं आणि त्यानुसार मी ते बीए पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज बघितली बीपीएड इन फिजिकल आणि एवढे खेळ खेळायला मिळते. माहेरी असताना खेळ नाही खेळायला मिळाले ना कारण की त्या तोकड्या पॅन्ट घालायच्या अजिबात नाही जायचं ते आपलं क्षेत्रच नाही नाचायला नाही मिळालं आपल्यामध्ये नाचत नाही. अशा सगळी विचारसरणी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या राहिल्या होत्या त्या सासरी येऊन मी पूर्ण केल्या. आता मला सांगायला खूप छान वाटतं मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मला असं वाटलं की मला तिथे त्या कॉलेजमध्ये गेलं की खेळायला मिळेल म्हणून मी सासऱ्यांना म्हटलं की माझं खेळणं बाकी राहिलेलं. तर ते म्हणाले आता तुला दोन मुलं झाली आहेत ही मुलगी आता फक्त 1.5 वर्षाची आहे आणि आता तुला खेळायचंय. म्हणलं पण मला खेळायचंय खरंच. ते म्हणाले जा मग पण तुला सांगतो तुझ्या सासूला थोडस एक खटके नको लक्ष देऊ मी आहे. हे त्यांनी सांगितलं. येस हे त्यांनी मला सांगितलं. मी गेले नो डाऊट. सासूबाईंना मनावताना मला 3-4 दिवस तरी लागले पण एकदा त्यांनी ते बघितलं की ही पण छान म्हणजे न ऐकणाऱ्यातली आहे स्वतःचा हट्ट पुरवेल आणि मुख्य अण्णांचाच पाठिंबा आहे विरोध कुणाला करणार. त्यामुळे त्यांनी परत मला साथ दिली. माझ्या दोन्ही मुलांकडे त्यांनी माझ्या नंदेने खूप छान बघितलं आणि ते बघू शकले म्हणूनच मी माझं शिक्षण सुद्धा पुढचं पूर्ण करू शकले.
1: नक्कीच. आणि हे सगळं करत असताना संयुक्त महिला मंडळाचं कामही तुम्ही तितक्याच हिरिरीने पाहिलं आणि ह्याच्यामध्ये तुमच्या सासूबाईंचा सगळ्यात मोठा तुम्हाला मदत लाभली.
0: अगदी. सांगायचं काय की सासूबाईंनी माझ्यातले बाकीचे गुण हे केले. मग आमची भाषा म्हणजे आणी पाणीची ना कारण की मराठवाड्यातल्या मग इकडे सगळे हसायचे. मग मी अगोदर माझ्या भाषेवर अभ्यास सुरू केला म्हणजे सगळ्या बाजूने माझं शिक्षण सुरू होत आणि त्याचबरोबर माझं सामाजिक काम पण सुरू होत. अशा पद्धतीने माझ्या कामाला आणि अभ्यासाला आणि स्वतःच्या प्रगतीला सुरुवात झाली. सांगायचं काय माहिती का एक दिवस अशीच अचानक मी बसले आणि अण्णा आणि एक व्यक्ती छान समरस होऊन बोलत होते. मी नुकतीच बाहेरून आले होते.

0: आणि चहा घ्यायची हौस असल्यामुळे मी अण्णांचा पण ठेवला, त्या मित्राचा पण ठेवला आणि चहा घेत घेत बसले. तो कोण असेल ती व्यक्ती? थँक्यू मिस्टर ग्लॅड लिहिणारा अनिल बर्वे, डोंगर म्हातारा जाणारा अनिल बर्वे. अरे अनिल, सध्या काय चाललंय तुझं? असं चाललंय, तसं चाललंय. आणि त्यांच्या इतक्या त्या वडीलधारे असल्यासारखे माझे सासरे आणि तो लहान मुलासारखं बोलत असणारा अनिल बर्वे. त्याच्याच नंतर काही महिन्यांनी बघतोय तो सिंधुताई सकपाळ. सकाळी सकाळी आपल्या 4-5 जणांना मंत्रालयात जायचंय म्हणून गडचिरोलीहून येत आहेत. तेव्हा मला सिंधुताई सकपाळ म्हणून असं काही माहिती नव्हतं. आता आपण सिंधुताई सकपाळ म्हणून त्यांचं कार्य आणि हे येतोय, पण म्हणजे तेव्हा त्या तशा पद्धतीने येत होत्या आणि त्यांचं बिलकुल नावाने एकमेकांना बोलणी करून आणि त्यांच्या कामाने त्या कशा मोठ्या झाल्या हे एक आदर्श उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. इतकंच नाही तर शाहीर अमर शेख, परत राजा ढाले, नामदेव ढसाळ, म्हणजे या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासात अण्णांच्या कामाने येत गेले आणि स्वतःला अधिक या कामासाठी मी जबाबदार आहे आणि मीच करणं लागते असं स्वतःला बांधत गेले.
1: नक्की आपण म्हणू की घडत गेलात तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे आणि ह्याचा या संस्थेला खूप मोठा फायदा झाला. आणि अर्थातच डोंबिवली महिला महासंघ हे सगळे एकत्रित आल्यामुळे आज एक वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि अजूनही हे काम तुमचं तसंच सुरू आहे. डॉक्टर विंदा भुसकुटे, आज आपण इथे आलात आणि तुमच्या या कार्याबद्दल आम्हाला खूप छानपणे सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते हो, आम्ही साऱ्याजणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्ते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. एक वाजतो आहे आता. हिंदीतल्या बातम्या दिल्लीहून सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत श्रोते हो. कधी कधी एखादा कलाकार येतो आणि तो फक्त आपली कला सादर करत नाही, तो आपल्या बोलीत बोलतो, आपल्या जगण्यातले किस्से सांगतो, आपल्या दुःखावरही तो हसतो आणि हसवतो आणि नकळत आपल्याला स्वतःचंच प्रतिबिंब तो दाखवून जातो. महाराष्ट्राच्या मातीतला असा एक कलाकार ज्याच्या नावापुढे पदवी लावायची खरंतर गरज नाही आहे, एकच नाव पुरेसं आहे, दादा. बरोबर, दादा कोंडके. त्यांच्या नावातच एक आपलेपण आहे. गावाकडच्या एखाद्या जत्रेत भेटणारा आपला माणूस दादा. खांद्यावर टॉवेल, डोळ्यात मिश्किलपणा, ओठांवर खट्याळ हसू आणि समोरच्या माणसाला 2 मिनिटात आपलंसं करण्याची ताकद. आजच्या या कार्यक्रमात श्रोते हो, आपल्याला मी दादा

ठुमके यांच्या सिनेमातली गाणी ऐकवणार आहे. दादा कोंडके मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करणारं व्यक्तिमत्व.

आठवतंय हो, सोंगाड्या या सिनेमातल्या वसंत सबनीस यांचं हे गाणं होतं. सोंगाड्या हा 1971 सालचा सिनेमा होता. दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी, निर्माता आणि मुख्य अभिनेता दादा कोंडके, लेखक वसंत सबनीस आणि संगीत दिलं होतं राम कदम यांनी. दादा कोंडके यांच्यासोबत उषा चव्हाण आणि निळू फुले हे देखील मुख्य भूमिकेत होते. आणि हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता आणि 142 मिनिटांचा असा हा सिनेमा होता. म्हणजे श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही सिनेमे आहेत जे काळाच्या पडद्यावर येतात, लोकांना हसवतात, गाणी देतात आणि निघून जातात, पण काही चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहतात. 1971 साल मराठी सिनेमाच्या पडद्यावर एक नाव आलं, सोंगाड्या. आणि त्या नावासोबत आला एक साधा भोळा मिश्किल आणि आपल्या मातीतला माणूस

नाम्या, आणि नाम्याच्या रूपाने प्रेक्षकांना भेटला एक नवा दादा, दादा कोंडके.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो, सोंगाड्या हा दादा कोंडके यांच्या स्वतंत्र निर्मितीच्या प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा सिनेमा. चित्रपटाचं दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केलं होतं. वसंत सबनीसांची कथा, पटकथा आणि संवाद होते आणि संगीत राम कदमांचं होतं. दादा कोंडके, उषा चव्हाण, निळू फुले असे दमदार कलाकार या सिनेमात होते आणि या सगळ्यांच्या पलीकडे सोंगाड्याच्या रक्तात होती ती एक गोडवा होता आणि तो गोडवा म्हणजे लोकभाषेचा गोडवा आणि महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध. या सिनेमाची अशी गोष्ट आहे की एक नाम्याची गोष्ट आहे. नाम्या एक साधा भोळा तरुण तमाशाच्या वातावरणाकडे त्याचं आकर्षण आणि एका तमाशाच्या प्रयोगात तो इतका रमतो की रंगमंचावर जाऊन पोचतो आणि मग नंतर परिस्थिती त्याला त्या घरापासून दूर करते आणि त्याच्या आयुष्यात येते तमाशात नाचणारी ती कलावती. आणि ही भूमिका साकारली होती उषा चव्हाण यांनी. आणि मग ते नाम्या आणि कलावतीचं नातं, प्रेम, गैरसमज आणि या सगळ्यांमधून

श्रोतेहो, सोंगाड्या या सिनेमातली ही सगळी गाणी ऐकली की आपल्याला त्या काळचा सिनेमा आठवतो, ढोलकी, ठेका आणि म्हणजे स्त्री पुरुषांचा संवाद आणि त्यात मिसळलेली लोकभाषा. सोंगाड्याच्या संगीताला राम कदमांची साथ होती. या सिनेमात उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर, जयवंत कुलकर्णी यांनी गाणी गायलेली आहेत. सोंगाड्या या सिनेमाची म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट वसंत सबनीसांची लेखणी होती. सामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत विनोद निर्माण करणं हे दिसायला तसं सोपं असतं, पण प्रत्यक्षात ते खूप अवघड असतं. वसंत सबनीसांनी दादांच्या व्यक्तिमत्वाला एक साजेशी भाषा दिली होती आणि दादांनी ती भाषा आपल्या अभिनयातून जिवंत केली आणि म्हणूनच सोंगाड्या पाहताना आपल्याला असं वाटतं की अरे हा तर आपल्यातलाच आहे.

सुमन कल्याणपुरी हे गायलं होतं सोंगाड्या या सिनेमासाठी. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या विनोदाची एक वेगळीच शैली होती. म्हणजे त्यांच्या विनोदात शब्दांचा खेळ होता, मिश्किलपणा होता, लोकनाट्याचा प्रभाव होता आणि ग्रामीण महाराष्ट्राची बोली होती. सोंगाड्याने त्यांच्या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीची एक स्वतंत्र वाट तयार केली खरं तर. आणि भारतीय सिनेमातला विश्वकोशातही हा सिनेमा दादा कोंडक्या यांच्या विशिष्ट तमाशाच्या प्रभावातून आलेल्या विनोदशैलीचा प्रारंभ करणारा सिनेमा अशी त्याची नोंद झालेली आहे. कधी कधी एखाद्या कलाकाराच्या कारकिर्दीत पहिलाच मोठा प्रयत्न त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतो. सोंगाड्याने दादा कोंडके यांच्यासाठी हेच केलं. पडद्यावरचा नामया लोकांना आवडला. दादांचा विनोद लोकांच्या घराघरात पोचला आणि दादा हे नाव हळूहळू कलाकाराच्या नावापेक्षा महाराष्ट्राच्या आपलेपणाचं नाव बनलं. आणि ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा प्रदीर्घ काळ सिनेमागृहात यशस्वी प्रदर्शन त्याने केलेलं आहे. खूप काळ हा सिनेमा थिएटरमध्ये चालला आणि ह्याची देखील नोंद या विश्वकोशात झालेली आहे.

0: श्रोते हो, आज इतकी वर्ष झाली पण सोंगाड्या म्हटलं की आपल्याला अजूनही आठवतो तो भोळा भाबडा नाम्या, कलावती, तमाशाचा फड, ढोलकीचा ठेका आणि पडद्यावर खळखळून हसवणारा दादा कुणके. काही कलाकार इतिहासात नोंदले जातात, काही कलाकार पुरस्कारांमध्ये जपले जातात, पण काही कलाकार लोकांच्या आठवणींमध्ये जिवंत राहतात. दादा कुणके हे त्यापैकीच एक. आणि सोंगाडा हा या प्रवासाचा पहिला मोठा स्वर, असा एक स्वर ज्यात अस्सल माती आहे, लोकभाषा आहे, हसू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचं मन आहे. श्रोते हो, म्हणूनच आजही पडद्यावर दादा दिसले की मनात एकच शब्द उमटतो, दादा. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला किंवा आमचे कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात ते आम्हाला जरूर कळवत जा. आता मात्र इथेच थांबूया, भेटतच राहूया. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या,
1: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवणं आणि संरक्षण क्षमता आणखी बळकट करण्यासाठी भारताला ताकदवान आणि एकात्मित सागरी परिसंस्थेची गरज आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलं आहे.

0: विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान जहाज बांधणी केंद्रात विविध जहाज प्रकल्पांचं लोकार्पण आणि प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. हिंद महासागर क्षेत्रात सर्वात जलद प्रतिसाद देणारा देश आणि संरक्षण क्षेत्रातला विश्वासार्ह भागीदार म्हणून भारतीय नौदलानं वारंवार आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत मदत, चाचेविरोधी कारवाया, बचाव मोहिमा आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात नौदलानं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याकडे सिंह यांनी वेळोवेळी लक्ष वेधलं. एक बळकट राष्ट्रीय सागरी परिसंस्था उभारण्यासाठी नौदल, जहाज बांधणी केंद्र, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ, उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. स्वदेश निर्मित नागरी विमान येत्या 2 वर्षात मिळावं यासाठी एक संयुक्त प्रकल्प सुरू असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट या परिसंवादात ते बोलत होते. पुढच्या 10 वर्षात 100 पेक्षा जास्त विमानतळ उभारले जाण्याची शक्यताही नायडू यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या संकटामुळे विमान इंधनाचे दर वाढून ताण निर्माण झाल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू आज म्हणाले. ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकार विमान कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांशी या इंधनाच्या दरांबाबत चर्चा करत असून त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर हे घाना, कोट द इव्होर आणि इथोपिया इथं आजपासून 5 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीनही देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. यामध्ये द्विपक्षीय मैत्री आणि सहकार्याबाबतचे करार, व्यापार, क्षमता बांधणी, आर्थिक विकास आणि परस्पर संबंधांवर चर्चा होईल. जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यावरही परस्पर दृष्टिकोनांची चर्चात्मक देवाणघेवाण होईल. अदिस अबाबा इथं डॉ जयशंकर हे प्रादेशिक प्रमुखांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. भारताची आफ्रिकेबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा अधिक महत्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.5% वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्यानं एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. आसाममधल्या एका लोकसभा मतदारसंघाच्या तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्रत्येकी 2 तर पुद्दुचेरीच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आसामच्या नागाव मतदारसंघात सुमारे 38%, तामिळनाडूत धारापुरममध्ये 37% जास्त, मधुराकांतम इथं साधारण 35%, पश्चिम बंगालच्या रेजीनगर इथं 39%, नंदीग्राम इथं 44%, तर पुद्दुचेरीच्या थत्तन चावडी इथं 39% मतदान झालं आहे. मतदारांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. मतमोजणी या महिन्याच्या 9 तारखेला होईल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नीमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे नीमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानात नव्यानं समावेश केलेल्या कामांसह सर्व घटकांची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयानं जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार अभियानात 375 कामांना मान्यता दिली आहे. आत्तापर्यंत मान्यता असलेल्या 266 कामांच्या तुलनेत नव्या अनुसूचित 41% वाढ झाली आहे. शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राज नंतर तिने संघाची सूत्रं हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदकं मिळवून दिली. ICC विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचं काल राहत्या घरी निधन झालं. ते 86 होते. जेफ्री आर्चर यांनी ब्रिटिश संसदेचं सदस्य म्हणूनही काम केलं होतं. 50 त्यांच्या 30 कोटींपेक्षा अधिक पुस्तकांच्या प्रतींची विक्री झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:40 आणि 40 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करतोय कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापुरातील 6 तालुक्यांना दुष्काळाचे ट्रिगरवनचे निकष लागू. कोल्हापूरची वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवण्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. आणि पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. यंदाच्या खरीप हंगामातल्या पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात कोल्हापुरातील 6 तालुक्यांना दुष्काळाच्या ट्रिगरवनचे निकष लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना विविध सवलती मिळणार आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्यात पावसानं दडी दिल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसात मात्र चांगला पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा पसरला. डोंगरमाथ्यावरील भात, भुईमूग, ज्वारी, नागली ही पिकं करपू लागल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता, पण या पावसामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवायला हवेत असं प्रतिपादन वर्मा यांनी केलं. 7वा खरेदीदार विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळावा नुकताच पार पडला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या सहकार्यानं एमएसएमई उद्योगांची कार्यक्षमता, उन्नती तसंच गतिवर्धन कार्यक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत हा मेळावा झाला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं. यंदाच्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात कडक शिस्तीत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यात आले. बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवला गेला नाही. अनेक मंडळांनी रात्री 12 नंतर ध्वनीव्यवस्था पूर्ण बंद केल्यानं विसर्जन मिरवणूक शिस्तीत पार पडली. गणेशोत्सव संपताच कोल्हापूरकरांना आता शारदीय नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. श्री महालक्ष्मी मंदिरात तयारी सुरू झाली असून नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासन सज्ज झालं आहे. पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पुनर्वसितांना सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रस्ताव तयार करावेत आणि सातत्यानं पाठपुरावा करावा असंही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. गोकुळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातलं वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. गोकुळच्या 25 जागांसाठी महायुतीतील राष्ट्रवादीनं 10, भाजप तसंच शिवसेनेनं प्रत्येकी 8 तर जनसुराज्य शक्तीनं 3 जागांची मागणी केली आहे, त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसंच दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनानं रानभाजी महोत्सव नुकताच आयोजित केला होता. राजारामपुरीमधल्या डॉ VT पाटील स्मृती भवनात हा महोत्सव पार पडला. या महोत्सवाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून 300 हून अधिक महिला शेतकरी तसंच शेतकरी बचत गट महोत्सवात सहभागी झाले होते. प्रदर्शनात टाकळा, शेवगा, कुरडू, दिंडा, फोडशी, कर्टुले, भारंगी, आळंबी यांसह 80 हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले. याबरोबरच शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी आणलेल्या ताज्या रानभाज्या देखील होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील 176 रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू सदृश लक्षणं आढळली आहेत. कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लू सदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
0: कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे.
2: दुपारचं 1:45 झालेली आहेत. आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता भावधारा कार्यक्रम सुहासिनी पोपटकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू हा जपानी कवितेचा प्रकार असल्याने तो जगभर पसरलाय बरं का. जपाननं जेव्हा त्याची बंदरं जगासाठी खुली केली तेव्हा हायकूंचा प्रसार इंग्लंडमध्ये फ्रान्समध्ये झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीस अमेरिकन सैन्य जपानमध्ये घुसलं त्यावेळी जी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली तेव्हा जाताना अमेरिकन लोकांनी आपल्याबरोबर हायकू नेला. तेथून तो आणखी काही देशात गेला. इंग्लंड अमेरिकेतील लोक आता इंग्रजीत हायकू लिहितात. जपानी लोकांचा हायकू येणं ऋतूप्रमाणे फुलतो बरं का. म्हणजे जपानी हायकूचा खऱ्या अर्थाने आस्वाद घ्यायला आपल्याला जपानच्या संस्कृतीचा परंपरेचा किंवा तिथल्या निसर्गाचा अभ्यास करायला हवा. हायकू समजण्यासाठी जपानी माणसाची ऋतूविषयक जागरूकता ममता तसंच त्याचं निसर्गावरील नितांत प्रेम समजून घ्यायला हवं. तरच हायकूमध्ये असलेलं निसर्गचित्रण आपल्याला समजू शकतं. ऋतू बदलताना जपानी माणूस अतिशय व्याकुळ होतो. कसा आहे हा जपानमधला निसर्ग. वसंत ऋतू तो येतो तेव्हा जपानमधील चेरीचे वृक्ष बहरून जातात. खूप सुंदर असा बहर असतो. हा बहर पाहायला देशामधले अनेक देशातले लोकसुद्धा जातात. पण थंडीत म्हणजे शिशिरामध्ये झाडांची पानं तांबडी होऊन गोळातात. पावसाळ्यामध्ये निळ्या जांभळ्या रंगाची फुलं रस्त्याच्या कडेला येतात. वसंतातला गुलाबी रंग म्हणजे फुललेला साकुरा निघून जातो.

0: तेव्हा हिरवी पानं येतात, पाईन वृक्षावर बर्फ साठतो. निसर्गाच्या या प्रतिमा ज्या आहेत ना, त्या जपानी हायकूंमध्ये सतत दिसत असतात. आता एक हायकू पाहूया. फुलं पाहतो पहिला साकुरा पीचमधून. हा बाशोने लिहिलेला, म्हणजे अनुवादित आहे पण बाशोने लिहिलेला आहे. पहिला साकुरा म्हणजे जणू मनातलं पहिलं प्रेम अंकुरत आहे असा अर्थ निघतो. पहिलं प्रेम हे असंच फुलपाखरासारखं नाजूक असतं. कवयित्री पूजा मलुष्टे यांचा तर साकुरा नावाचा एक संग्रहच आहे, 1996 साली प्रकाशित झाला आहे. त्यावेळी लोक 5-7-5 मध्ये हायकू लिहित नव्हते. त्यांचा एक हायकू पहा. मोगऱ्याच्या झाडावरून पहाट वारा वाहतोय तरी जीव कासावीस होतोय. एखाद्या सुंदर व्यक्तिमत्वाचा दूर राहूनही आपल्यावर परिणाम होतो, आपण अंतर्बाह्य फुलून जातो असा हा हायकूचा अर्थ निघू शकतो. या पुस्तकाच्या मनोगतात पूजा मलुष्टे म्हणतात, निसर्गातील काही क्षण असे आतपर्यंत भिडतात की सर्व काही विसरून आपण त्या क्षणांचेच होऊन जातो, यातूनच फुलतो हायकू. कवयित्री शिरीष पै वयाच्या 85व्या वर्षापर्यंत हायकू लेखन करत होत्या. त्यांच्या हायकूचे विषय काय होते? हायकू, एकतर हायकूवरच त्यांनी लिहिले. मी आणि तू, निसर्ग, प्रेम आणि जीवन. आता शिरीष पैंची काही हायकू सांगते तुम्हाला, ऐका. किंचितसा पाऊस जरी रोज पडतो तलाव कुठे भरतो, याचा अर्थ आपापल्या परीने समजून घ्या. दुसरा ऐकू, सारा वेळ दाणे टिपते, सारा वेळ दाणे टिपते कबूतराचे आयुष्य यातच खर्च होते. सामान्य माणसाच्या आयुष्याचं कसं चित्रण केलंय पहा. दुसऱ्या तिसऱ्या ओळीत किंवा पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत यमक साधतात त्या, त्यामुळे हायकूला ताल येतो. शिरीष पै यांनी हायकूची व्याख्या अशी केली आहे, दुसऱ्या व तिसऱ्या किंवा पहिल्या व तिसऱ्या ओळीत यमक साधणारी, मूळ उद्गाराला अकस्मात कलटणी देणारी, छंदमुक्त व तालबद्ध कोणताही विषय स्वीकारणारी 3 ओळींची कविता म्हणजे हायकू.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. पौष्टिक मूल्य, कमी खर्चातील लागवड आणि प्रतिकूल हवामानात तग धरण्याची क्षमता यामुळे ज्वारीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. रब्बी हंगामात ज्वारी धान्याचा आणि कडव्याचा दर्जा चांगला मिळत असल्यानं मोठ्या क्षेत्रावर ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारी लागवडीतून धान्य उत्पादनासह जनावरांना कडवा उपलब्ध होतो. रब्बी ज्वारी लागवडीसाठी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यानची शिफारस आहे. लागवडीसाठी ज्वारीच्या योग्य जातींची निवड करणं गरजेचं असतं. कोरडवाहू क्षेत्रासाठी पावसाच्या ओलितावर 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी रोपांची संख्या 1.48 लाख इतकी असावी. साधारणपणे 2 चाळाच्या पाभरीनं पेरणी करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणं पुरेसं होतं. ज्वारीच्या वाणांमध्ये फुले यशोमती हा वाण अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी योग्य आहे. 110 ते 115 दिवसांमध्ये तयार होतो. खोड माशीस प्रतिकारक आहे. हेक्टरी 9 ते 11 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं, तर कडव्याचं उत्पादन हेक्टरी 40 ते 50 क्विंटल मिळतं. या ज्वारीची भाकरी चवदार आणि गोड लागते. फुले अनुराधा ही जात हलक्या जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवसांचा असतो. कडब्याची प्रत उत्तम मिळते. ज्वारीचं उत्पादन 8 ते 10 क्विंटल मिळतं, तर कडब्याचं उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विंटल मिळतं. फुले सुचित्रा ही अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली जात आहे. पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस असून पांढरे शुभ्र दाणे आणि भाकरीची चव उत्तम असते. खोडमाशी, पानांवरील रोग आणि खोडकिडीस प्रतिकारक आहे. ज्वारीचं उत्पादन हेक्टरी 24 ते 28 क्विंटल मिळतं, तर कडब्याचं उत्पादन 60 ते 65 क्विंटल मिळतं. परभणी मोती ही परभणी येथील वसंतराव नाईक

0: एक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेली जात आहे. भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस असून हेक्टरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळतं, तर कडब्याचं उत्पादन 65 ते 75 क्विंटल एवढं मिळतं. परभणी सुपर मोती या जातीचा पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवसांचा असून हेक्टरी 32 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं. परभणी ज्योती ही जात 120 ते 125 दिवसांमध्ये तयार होते. उंच वाढणारी पण जमिनीवर न लोळणारी अशी ही जात आहे. मावा किडीला प्रतिकारक्षम असून ओलिताखाली घेण्याची शिफारस केली जाते. हेक्टरी 38 ते 40 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं, तर कडब्याचं उत्पादन 88 ते 90 क्विंटल एवढं मिळतं. दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तम मानली जाते. फुले मधुर ही खास हुरड्यासाठी विकसित केलेली ज्वारीची जात आहे. मध्यम ते भारी जमिनीकरता ही जात योग्य ठरते. या जातीचा हुरडा 95 ते 100 दिवसात तयार होतो. हेक्टरी 30 ते 35 क्विंटल एवढं हुरड्याचं उत्पादन मिळतं. फुले पंचमी ही खास लहान्यांसाठी विकसित केलेली जात आहे. मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य असून 115 ते 120 दिवसांमध्ये तयार होते. लाह्या होण्याचं प्रमाण 87.4% इतकं असतं. उत्पादन हेक्टरी 12 ते 14 क्विंटल एवढं मिळतं. फुले रेवती ही भारी जमिनीकरता शिफारस केलेली जात असून परिपक्वता कालावधी 118 ते 120 दिवसांचा आहे. उत्पादन 40 ते 45 क्विंटल एवढं मिळतं, तर कडब्याचं उत्पादन 90 ते 100 क्विंटल मिळतं. खोड माशीस प्रतिकारक अशी ही जात आहे.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती ऐकली. या भागात मी तुमच्याशी शरद ऋतूतील योग्य आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी संवाद साधणार आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असल्याने या ऋतूत प्रामुख्याने थंड मधुर रसात्मक पित्तशामक आहाराचा समावेश असायला हवा. खरं तर सर्वच रस हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण मधुर रस हा पित्तशामक असतो. याचा अर्थ सतत गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत असा होत नाही, तर तिखट अतिसमचमित पदार्थ या ऋतूत टाळायला हवेत असं शास्त्र सांगतं. कडू रस हा सुद्धा पित्तशामक असतो, त्यामुळे कारल्याची भाजी सुद्धा या दिवसात जरूर सेवन करावी, ज्यामुळे पित्ताचं शमन तर होतं आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. सिमला मिरची, मसालेदार भाज्या, पंजाबी भाज्या, जंक फूड यांचं प्रमाण कमीत कमी असायला हवं. संत्री, मोसंबी, चिक्कू, सफरचंद याबरोबरच आवळा सुद्धा पित्तशामक मानला जातो, त्यामुळे आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा या दिवसात जरूर सेवन करावा. किंवा नुसती आवळा पावडर जरी रोज घेतलीत तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. खारट पदार्थ हे पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असं लोणचं, पापड, खारातली मिरची, तळणीची मिरची हे पदार्थ कमीत कमी सेवन करावेत. परंतु लिंबाचं लोणचं, आलेपाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता दोन्ही वाढते. जिरेपूड, मिरपूड, बडीशेप, धने यांचा स्वयंपाकात सढळ हाताने उपयोग करावा, कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ

0: भूक वाढवणारे आणि खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत करणारे असतात. पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी दूध, तूप, लोणी यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं. ज्यांना उष्णतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी गरम दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून रात्री किंवा पहाटे जरूर सेवन करावं. त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्ताचं शमन होतं. म्हणूनच तर या दिवसात येणाऱ्या कोजागिरीला गरम दुधामध्ये बदाम, खारीक अशी पौष्टिक पदार्थ घालून ते गरम स्वरूपात रात्री सेवन करावेत अशी रीत आहे, जेणेकरून पित्ताचं शमन होईल. या दिवसात उष्णता खूप वाढत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण पुरेसं असायला हवं. शहाळ्याचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी जरूर प्यावं, जेणेकरून मूत्रसंसर्ग, लघवीला जळजळ अशा लक्षणांना प्रतिबंध होतो. ऋतुचर्याच्या बाबतीत विचार करताना लवकर उठून पायी चालण्याबरोबरच व्यायाम, हलकी योगासनं जरूर करावीत, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. सकाळी स्नान करण्याच्या आधी चंदनाचं तेल किंवा खोबरेल तेल लावून मसाज करावा, ज्यामुळे त्वचेला स्निग्धपणा व्यवस्थित राहतो. या दिवसात घामामुळे त्वचाविकार होण्याचाही संभव असतो, त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरले जावेत. पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्राचं वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे, ज्यामुळे दोषांचा समूळ नाश होतो. त्यातीलच विरेचन कर्म हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या ऋतूत जरूर करून घ्यावं. योगासनं, पायी फिरणं यांचा दिनचर्येत समावेश जरूर करावा, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता उत्तम राहून नैसर्गिकरित्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते. हे सगळे प्रकार आपण केले तर बदलत्या वातावरणात सुद्धा आपल्या आरोग्य व्यवस्थित राहील असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुती हो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये सर्पपूजेचे संदर्भ आढळतात. कांस्य आणि लोहयुगातील सर्पचित्रांचे आकृतीबंध सापडलेले आहेत. साधारणतः सर्प हे ज्ञान, पुनर्जीवन, प्रजनन आणि संपदेचं प्रतीक मानले गेलेले आहेत. ग्रीक संस्कृतीत एस्कलेपियस हा वैद्यकाचा देव मानला जातो. साप कात टाकतो म्हणून पुनर्जीवनाचं प्रतीक आहे. या अर्थाने एस्कलेपियसच्या मूर्तीमध्ये सर्प दिसतो. त्यावरून प्रेरणा घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशननी जे चिन्ह घेतलंय त्यात आपल्याला दंडाभोवती वेटोळं घातलेला सर्प दिसतो. सर्प अथवा नाग स्वतंत्र देवता मानले जातात किंवा काही देवतांशी त्यांचं नातं जोडलेलं दिसतं. महादेवांसह नागाचं नातं घट्ट असतं. गणपती स्वतःच्या शरीरावर नागबंध डौलांनी धारण करतो. नाग ही एकंदर शैव देवता समूहातील एक देवता आहे. भारतातल्या अनेक भागात नागदेवतेची मंदिरं आहेत. तसंच कुलदेवता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. पश्चिम बंगालमध्ये मनसा नावाच्या नागदेवतेच्या पूजेचा मोठा प्रघात आहे. काही कथांनुसार ती शिवकन्याही मानली जाते. बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये मनसा नावाच्या देवीला खूप मानाचं स्थान आहे. ती सर्पवेष्टिता असते आणि हंसावर आरूढ असते. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक मानलं जाऊन त्याच्यावर अंकुश राहावा म्हणून मनसा देवी त्यांना आपल्या जवळ बाळगते अशी श्रद्धा आहे. मात्र सर्पांबद्दल शब्दशः असा समज करून घेणं चुकीचं आहे. त्यातला मुख्य अर्थ असा आहे की मनसा देवी ही मनाची अधिष्ठात्री देवता असून मन हे माणसाचा शत्रू किंवा मित्र असतं. मनातले दुष्ट विचाररूपी विष ही देवी दूर करते म्हणून ती विषारी असते. तिचं वाहन हंस आहे. पाण्यातून जलदगती जाणारा

हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान वाहत राहिलं म्हणजे त्यात साचलेपणा येत नाही. नाग हे शक्तीचं प्रतीक देखील आहे. रणवीरा आणि पद्मावती नावाच्या योगिनी सर्पावर आरूढ असल्याचं वर्णन आढळतं. बंगालमध्ये नागमंडल नावाचा नृत्याचा प्रकार आहे. सर्प हे सौंदर्याचं आणि वैद्यकशास्त्राचं प्रतीक मानलं जातं. राठोड राजपूत आणि सोधा राजपुरोहित समाजात नागनेची या देवतेला महत्वाचं स्थान आहे. ती सर्पदेवता आहे. महाराष्ट्रात आपण सर्वांना नागपंचमी हा नागपूजेचा दिवस माहिती असतो. या दिवशी बहुतांश ठिकाणी सर्पशिल्प पूजण्याची पद्धती आहे आणि तीच प्रथा योग्य आहे. नागपूजा प्रतीक रूपाने असावी हेच हिंदू धर्मानी सांगितलेलं आहे. जिवंत सर्पांना पकडणं, दारोदार फिरवणं, त्यांना दूध पाजणं, लाया वाहणं इत्यादी गोष्टी धर्माची भ्रष्ट रूप आहेत आणि अशास्त्रीय आहेत. सर्प हा निसर्गातला एक जीव आहे. त्याचं अन्न उंदीर घुशी आदी आहे. पर्यावरणाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान असून तो शेतकऱ्यांचाही मित्र आहे. ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. जिवंत सर्प वा नागपूजेच्या हट्टापाई कित्येक सर्पांचा मृत्यू होतो, छळ होतो, त्यांचं निसर्गातलं स्थान धोक्यात येतं. उत्सव प्रियता असावी पण ती समाजघातक आणि निसर्गनाशक नसावी. सर्प पकडण्यासाठी असलेल्या पारंपरिक कौशल्यांचं रुपांतर सर्पांच्या संरक्षणाच्या कामात व्हायला हवं. त्यासाठी निसर्ग जतनाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायला हवं. वस्तुत निसर्गातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वर नावाचा दीप प्रकाशत असतो. त्याचा आदर राखायला शिका हे प्रत्येक पिढीतल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्याचा भाव समाजाने समजून घेऊन कृतीत आणणं आवश्यक आहे. मात्र धर्म किंवा पूजा अर्चा जर आर्थिक फायद्याच्या दृष्टीने तोलल्या जाऊ लागल्या तर निसर्ग पर्यावरण यांना निश्चितपणे हानी पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी समाजाची वैचारिक साक्षरता वाढवण्याबरोबर वन्यजीव कायदा अत्यंत महत्वाचा आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला दुसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म कार्यक्रमात आता श्रद्धा जैन यांनी गायलेला राग. मधुवंती आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात, द्रुतबंदिश तीन तालात आहे. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी आणि तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती.

0: बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं. आणि दुसरा पर्याय होता, प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
3: ठीक, 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी आणि तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: १८७२ ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबई झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुदानित वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसंच स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि दीनदयाल स्वयं योजनेतल्या भत्त्यात सुधारणा करायच्या प्रस्तावांना आज मंजुरी मिळाली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. त्यानंतर राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.

0: म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागे पुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती 7 ते 8 ऑक्टोबर रोजी राज्यात येईल आणि साधारण 11 तारखेपर्यंत दौरा करेल असंही त्यांनी सांगितलं. काही पिकांचं सर्वेक्षण पूर्ण काही ठिकाणी बाकी आहे. ग्राउंड ट्रुथिंगचं काम वेळेत पूर्ण करून केंद्र सरकारकडून मदत घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करू असंही ते म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार अदिती पोहरे यांनी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. अमरावतीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिली. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे तर भाजपाच्या वतीने चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपुरातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत महायुतीमध्ये अद्याप एकमत झालेलं नाही. भाजपाकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे अशा दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आणि चर्चा सुरू ठेवायची असं ठरलं असून पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्याच्या परिवहन विभागाने बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यासंदर्भात सर्व आरटीओ आणि तात्पुरत्या परवाना असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु 3032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90% तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिनं भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राजनंतर तिने संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 मध्ये आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. लखनौमध्ये एकाना स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
2: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ

0: आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे नीमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
1: धाराशिवमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल याबद्दल प्रात्यक्षिकांमधून माहिती देण्यात आली. निकृष्ट उपलब्ध चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी, त्यामध्ये गुळ, मीठ आणि खनिज मिश्रणाचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखवण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण घेणाऱ्या पात्र नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली, तसंच एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदरे, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळचं नियोजन हे प्राधिकरण करेल. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु अशा 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी परिवहन विभागानं 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यंदा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईसक्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: 5:02 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अनूप कुलथे यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास. विलंबित गत 1 तालात, द्रुत गत 3 तालात, तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची. व्हायोलिनवर राग भीमपलास, कलाकार अनूप कुलथे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनूप कुलथे यांचं व्हायोलिनवादन आपण ऐकलं. राग भीमपलास, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक टप्पे असतात. असे अनेक न दिसणारे मैलाचे दगड ज्याच्यातल्या अचीव्हमेंट्स किंवा ज्या अचीव्हमेंट्स आपण कधीच सेलिब्रेट करत नाही. आता हे न दिसणारे मैलाचे दगड कोणते, आयुष्यातले असे टप्पे कोणते, याबद्दल आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला माहिती सांगणार आहे.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. असा विषय ज्याचा संबंध कदाचित तुमच्या माझ्या आयुष्यातल्या एखाद्या छोट्याशा प्रसंगाशी असेल. आज आपण बोलणार आहोत इनविजिबल माइलस्टोन्स, म्हणजेच न दिसणारे मैलाचे दगड. आपल्या आयुष्यातली अशी छोटी छोटी यशं जी कदाचित सोशल मीडियावर पोस्ट होत नाहीत, ज्या

साठी टाळ्या वाजत नाहीत, प्रमाणपत्र मिळत नाहीत, फोटो काढले जात नाहीत आणि कदाचित आपल्या जवळच्या व्यक्तीलाही त्याबद्दल माहिती नसते. पण हीच छोटी यशं आपल्या मोठ्या प्रवासाची खरी पायाभरणी करत असतात. आपण यश म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काही ठराविक चित्र उभी राहतात. परीक्षेत पहिला क्रमांक, मोठ्या कंपनीत नोकरी, बढती, स्वतःचा व्यवसाय, परदेशात शिक्षण, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणं, पुरस्कार मिळणं, मोठं घर घेणं किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करणं, या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. त्यांचा आनंद साजरा करायला हवाच. पण प्रश्न असा आहे की या मोठ्या यशाच्या आधी जे हजारो छोटे टप्पे पार केले जातात त्यांचं काय? पहिल्यांदा अपयश आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणं, अभ्यासात मागे पडल्यानंतर पुन्हा पुस्तक उघडणं, एखाद्या विषयाची भीती असूनही तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणं, मुलाखतीत नाकारलं गेल्यानंतर पुढच्या मुलाखतीसाठी पुन्हा तयारी करणं, स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करणं, चुकीची सवय कमी करणं, नाही म्हणायला शिकणं, मदत मागायला लाजू नये हे समजणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी कौतुक करत नसतानाही आपलं काम प्रामाणिकपणे सुरू ठेवणं, हे देखील यशच आहेत. पण त्यांना आपण किती वेळा यश म्हणतो? युवावस्थेत ही गोष्ट विशेष महत्त्वाची ठरते, कारण आजचा तरुण सतत एका अदृश्य शर्यतीत असल्यासारखा अनुभव घेतो. सोशल मीडियावर कुणाचं ग्रॅज्युएशन दिसतं, कुणाची नवीन नोकरी, कुणाचा बिझनेस, कुणाचं फॉरेन एज्युकेशन, कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन, कुणाचं ट्रॅव्हलिंग, कुणाचं अवॉर्ड, आणि आपण स्वतःकडे पाहतो तेव्हा मनात एक प्रश्न येतो, मी नेमकं काय केलंय? पण इथेच एक मोठा गैरसमज होतो. आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या हायलाइट्स आपल्या आयुष्यातल्या बिहाइंड द सीन्सशी तुलना करतो. आपल्याला दुसऱ्याचा परिणाम दिसतो, त्यामागचे प्रयत्न दिसत नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळालेले दिसतात, पण त्यांनी किती वेळा न समजलेला धडा पुन्हा वाचला हे दिसत नाही. एखाद्या तरुणाला नोकरी मिळालेली दिसते, पण त्याने किती अर्ज केले, किती रिजेक्शन स्वीकारले, किती वेळा स्वतःचा रिझ्युमे बदलला हे दिसत नाही. एखाद्या कलाकाराचं सुंदर परफॉर्मन्स दिसतं, पण त्या परफॉर्मन्सच्या आधीची असंख्य तासांची प्रॅक्टिस दिसत नाही. म्हणून आजचा पहिला संदेश अगदी साधा आहे, तो म्हणजे आपल्या प्रवासाची किंमत फक्त अंतिम परिणामावर ठरवता येत नाही. कधी कधी सर्वात मोठं यश म्हणजे आपण थांबलो नाही हे असतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची भीती वाटते, पहिल्या दिवशी त्याला 10 उदाहरणांपैकी एकच उदाहरण सोडवता आलं, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3. बाहेरून पाहिलं तर ते फार मोठं अचीवमेंट वाटणार नाही, पण त्या विद्यार्थ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. कारण काल मला गणित जमत नाही असं म्हणणारा विद्यार्थी आज एकदा प्रयत्न करून बघतो असं म्हणू लागलाय, हा बदल दिसत नाही, पण तो महत्त्वाचा आहे. मानसशास्त्रात सेल्फ एफिकेसी म्हणजे एखादं काम यशस्वीपणे करण्याची आपल्यात क्षमता आहे असा स्वतःवरचा विश्वास. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बँड्युरा यांच्या मते अशा विश्वासाच्या निर्मितीत स्वतःला आलेले छोटे यशस्वी अनुभव महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजेच मी हे करू शकतो हा विश्वास अनेकदा एका मोठ्या विजयातून नाही तर अनेक छोट्या प्रयत्नातून तयार होतो. म्हणून जर आज आपण एखादं कठीण काम पूर्ण केलं असेल तर स्वतःला एकदा सांगितलं पाहिजे, नाही का, की हो हे छोटं होतं पण मी केलंय. कारण आत्मविश्वास नेहमी टाळ्यांमधून येत नाही, कधी कधी तो शांतपणे आपल्या आत तयार होतो. आता आणखी एक उदाहरण घेऊया. समजा एक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पहिल्या महिन्यात त्याचा अभ्यास व्यवस्थित होत नाही. दुसऱ्या महिन्यात तो अभ्यासाचं वेळापत्रक बनवतो. तिसऱ्या महिन्यात त्याला दररोज 2 तास अभ्यास करण्याची सवय लागते. काही महिन्यांनी तो मॉक टेस्टमध्ये मागच्या वेळेपेक्षा 10 गुण जास्त मिळवतो. कदाचित कोणी त्याच्यासाठी सेलिब्रेशन ठेवणार नाही, कदाचित घरात कोणी मिठाई वाटणार नाही, कदाचित सोशल मीडियावर कोणी कॉंग्रॅच्युलेशन्स लिहिणार नाही, पण त्या 10 गुणांमध्ये त्याच्या अनेक दिवसांच्या शिस्तीचा पुरावा आहे. यालाच आपण इनव्हिजिबल माइलस्टोन म्हणू शकतो. मोठ्या यशापर्यंत पोहोचताना
असे कितीतरी इनविजिबल

माइलस्टोन्स येतात. पहिला दिवस, पहिला प्रयत्न, पहिलं अपयश, पहिल्यांदा मदत मागणं, पहिल्यांदा भीतीवर मात करणं, पहिल्यांदा स्वतःसाठी निर्णय घेणं, पहिल्यांदा स्वतःची चूक मान्य करणं, पहिल्यांदा पुन्हा सुरुवात करणं, आणि कधी कधी फक्त आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला जगणं. संशोधनात प्रोग्रेस प्रिन्सिपल या संकल्पनेत महत्त्वपूर्ण कामात झालेली प्रगती ही प्रेरणा आणि सकारात्मक भावनांसाठी महत्त्वाची ठरू शकते, असं तेरेसा ॲमाबाईल आणि स्टेव्हन क्रॅमर यांच्या कामातून मांडत गेलं आहे. म्हणजे अंतिम ध्येय अजून दूर असलं तरी मी पुढे जात आहे ही जाणीव माणसाला पुढचा प्रयत्न करण्याची ऊर्जा देऊ शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठं यश घोषित करावं. याचा अर्थ असा आहे की खरी प्रगती झाली असेल तर तिला दुर्लक्षित करू नका.

मित्रांनो, दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय शिकलो, आज मी काय सुधारलं आणि आज मी कोणतं छोटं पाऊल पुढे टाकलं. उत्तर मोठं असण्याची गरज नाही. आज मी 10 पानं वाचली, आज मी एक नवीन शब्द शिकलो, आज मी 30 मिनिटं अभ्यास केला, आज मी माझं काम वेळेवर पूर्ण केलं, आज मी राग आला तरी शांत राहिलो, आज मी माझ्या मित्राची मदत केली, आज मी अपयशानंतर पुन्हा प्रयत्न केला. ही छोटी वाक्य आहेत, पण अशाच वाक्यांमधून आपल्या आयुष्याची मोठी कथा तयार होते. आता कल्पना करा, एका तरुणीला मंचावर भाषण करायचंय. तिला खूप भीती वाटते. पहिल्यांदा ती फक्त 2 वाक्य बोलते, आवाज थरथरतो. दुसऱ्यांदा ती थोडं अधिक बोलते. तिसऱ्यांदा ती प्रश्नांची उत्तरं देते. काही महिन्यांनी ती आत्मविश्वासाने संपूर्ण भाषण करते. लोकांना अंतिम भाषण दिसेल, पण तिच्यासाठी खरी अचीवमेंट कदाचित पहिल्यांदा मंचावर उभं राहणं ही होती. कारण त्या दिवशी तिने भीती संपवली नव्हती, तर तिने भीती असूनही पाऊल टाकलं होतं. आणि धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. म्हणूनच जर आपण सध्या एखाद्या अशा टप्प्यावर असू जिथे आपल्या आयुष्यात मोठं काहीतरी घडताना दिसत नसेल, तरी स्वतःला कमी समजू नये. कदाचित आपण तयारीच्या टप्प्यावर असू, कदाचित आपलं काम अजून दिसत नाही, कदाचित आपल्या प्रयत्नांना अजून परिणाम मिळालेला नाही, कदाचित आपण अजून शिकत आहो, आणि हे ठीक आहे. झाडाचं बीज जमिनीखाली असताना बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला काहीच घडताना दिसत नाही, पण आतमध्ये प्रक्रिया सुरू असते. मुळं तयार होत असतात आणि कधीतरी त्यातून रोपटं बाहेर येतं. आपल्या आयुष्यातही काही काळ असा असतो, आणि दॅट इज नोबडी सीज एनिथिंग. पण त्याचा अर्थ नथिंग इज हॅपनिंग असा नसतो. कधी कधी शांत काळ हा तयारीचा काळ असतो, आणि म्हणूनच आपल्या जीवनातल्या इनव्हिजिबल माइंडस्टोन ओळखल्या पाहिजेत. कदाचित आपलं पहिलं इनव्हिजिबल माइलस्टोन म्हणजे सकाळी वेळेवर उठणं असू शकतं. कदाचित मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करणं असू शकतं. कदाचित रोज 10 मिनिटं इंग्रजी बोलण्याचा सराव करणं असू शकतं. कदाचित आई वडिलांशी संयमाने बोलणं असू शकतं. कदाचित आपल्या पैशांचा योग्य वापर सुरू करणं असू शकतं. कदाचित स्वतःच्या चुका स्वीकारणं असू शकतं. कदाचित टॉक्सिक कंपॅरिझन कमी करणं असू शकतं. तर कदाचित एखाद्या जुन्या अपयशातून बाहेर पडणं असू शकतं. कदाचित स्वतःला पुन्हा एक संधी देणं असू शकतं. यापैकी कुठलीही गोष्ट छोटी वाटू शकते, पण आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडत असेल तर ती महत्वाची आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, इनव्हिजिबल माइलस्टोन म्हणजे फक्त प्रोडक्टिव्हिटी नाही, विश्रांती घेणंही कधी कधी माइलस्टोन असू शकतं. कारण सतत काम करणं म्हणजेच प्रगती असं नाही. आपल्या मर्यादा ओळखणं, थकल्यावर थोडं थांबणं, योग्य मदत घेणं आणि पुन्हा नव्या ऊर्जेने सुरुवात करणं, हेही वैयक्तिक विकासाचे भाग आहेत. विशेषतः तरुणांनी मी सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे या दबावापासून स्वतःला थोडं दूर ठेवायला शिकायला हवं. प्रगतीला वेगाची नाही, सातत्याची गरज असते. मित्रांनो, कासव आणि सश्याची गोष्ट आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे. त्या गोष्टीचा

0: खरा अर्थ फक्त स्लो अँड स्टेडी विन्स एवढाच नाही, तर आपल्या जीवनात सातत्याने टाकलेली छोटी पावलं आपल्याला पुढे नेतात, हा त्यामागचा साधा संदेश आहे. आपलं यश फक्त त्या दिवशी सुरू होत नाही ज्या दिवशी जग आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतं, तर आपलं यश त्या दिवशी सुरू होतं ज्या दिवशी आपण पहिल्यांदा स्वतःला म्हणतो मी प्रयत्न करणार. मग दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा म्हणतो मी पुन्हा प्रयत्न करणार. आणि एखाद्या दिवशी आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो मी किती पुढे आलो आहे. मित्रांनो, मोठी स्वप्न नक्की बघा, मोठी ध्येय ठेवा, यश मिळवा, पुरस्कार मिळवा, करिअर घडवा, आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि स्वतःला अभिमान वाटेल असं काम करा. पण त्या मोठ्या स्वप्नाच्या प्रवासात छोट्या विजयांना विसरू नका, कारण मोठ्या यशाची सुरुवात अनेकदा मोठ्या घोषणेने होत नाही, ती एका छोट्या निर्णयाने होते. एक पान वाचण्याच्या निर्णयाने, एक तास अभ्यास करण्याच्या निर्णयाने, एकदा पुन्हा प्रयत्न करण्याच्या निर्णयाने, भीती असूनही पुढे जाण्याच्या निर्णयाने, आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या निर्णयाने. आज जर आपल्या आयुष्यात कुणीही टाळ्या वाजवत नसेल तरी स्वतःसाठी एक छोटी टाळी वाजवली पाहिजे. जर कुणी वेल्डन म्हणत नसेल तर स्वतःला म्हटलं पाहिजे आय एम मेकिंग प्रोग्रेस, कारण आपला प्रवास अजून संपलेला नाही आहे. आणि कदाचित आजचं आपलं छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाचा पहिला अदृश्य मैलाचा दगड असेल. चला तर मग आजपासून मोठ्या यशाची वाट पाहण्याऐवजी छोट्या प्रगतीकडेही लक्ष देऊया. आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला बनवूया. आजचं एक पाऊल उद्याच्या स्वप्नाच्या दिशेने टाकूया. आणि आपल्या मनात एक वाक्य कायम ठेवूया, माझ्या प्रत्येक छोट्या प्रयत्नांची किंमत आहे, कारण प्रत्येक पाऊल मला माझ्या ध्येयाच्या थोडं जवळ घेऊन जात आहे. धन्यवाद.
1: मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने आपल्याला माहिती सांगितली. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या ग्रोथ फंडला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय समिती याच आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. हिंगोली फटाका दुर्घटनेतल्या जखमींवर सर्वोत्तम उपचाराच्या प्रशासनाला सूचना. स्वाराती विद्यापीठाकडून दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा हरमनप्रीत कौरचा राजीनामा. आता सविस्तर बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांमध्ये समभाग अर्थात इक्विटी गुंतवणुकीसाठी 10,000 कोटी रुपयांचा स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस ग्रोथ फंड स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निधीचा मोठा हिस्सा उत्पादन क्षेत्रातल्या छोट्या आणि मध्यम उद्योगांमध्ये गुंतवला जाईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. एकीकृत परिवहन आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यालाही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: लॉजिस्टिक्स की रिक्वायरमेंट लगातार बढ़ रही है. देश में बहुत सारे हाईवे बन रहे हैं, रेलवे लाइन्स बन रही है, वॉटरवे बने, पोर्ट्स नए बन रहे हैं, एयरपोर्ट्स नए बन रहे हैं. इन सब का एक यूनिफाइड तरह से प्लानिंग हो उसके लिए पीएम गतिशक्ति पोर्टल प्रधानमंत्री जी ने कुछ वर्षों पहले लागू किया था. अब भविष्य की जरूरतों को देखते हुए जो प्लानिंग बनानी हो उस सबको स्टडी करने के लिए एक इंटीग्रेटेड ट्रांसपोर्ट एंड लॉजिस्टिक्स अथॉरिटी का निर्माण किया जाएगा.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्रिमंडळानं पारित केला. मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2002 रोजी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला आणि 2014 ते देशाचे पंतप्रधान झाले. सरकारचे प्रमुख म्हणून ते उद्या 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती याच आठवड्यात 7 ते 8 तारखेपर्यंत राज्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दुष्काळी भागातलं सर्वेक्षण गतीनं पूर्ण केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: 7-8 तारखेपासून केंद्र सरकारची जी समिती आहे ती समिती आपल्याकडे येईल. साधारण 11 तारखेपर्यंत ही समिती महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे दौरे करणार आहे. जवळपास काही पिकांच्या बाबतीत आता 23,000 गावांमध्ये सर्व्हे झालेला आहे, काही पिकांच्या बाबतीत अजून सर्व्हे व्हायचा आहे. केंद्र सरकारकडनं जे पैसे आपल्याला हवे आहेत त्या पैशाच्या संदर्भातलं मँडेट आम्ही तात्काळ पूर्ण करतो.
0: दरम्यान दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक झाली. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले. पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा निर्णय आज सरकारनं घेतला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये पदक तसंच प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान संशोधनासाठी सीएम सृष्टी अर्थात स्कीम फॉर रिसर्च इनोव्हेशन्स अँड टेक्नॉलॉजिकल हब्स इन हायर एज्युकेशन

इन्स्टिट्यूशन्स ही योजना राबवण्यास मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातली सर्व सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय उच्च आणि तंत्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतनं यासारख्या संस्थांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. पोलीस कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देणं, महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1968 सुधारणा, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या अधिकारात नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी आज पुनरुच्चार केला. ते आज मुंबई महापालिका मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोच्या अनावरणानंतर पत्रकारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या रास्त मुद्द्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, मात्र या मुद्द्यांवरून राजकारण केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान SIR प्रक्रियेतल्या कथित त्रुटी आणि कथित मतचोरी विरोधात विरोधी पक्षांनी आज दिल्लीत मोर्चा काढला. या मोर्चाला दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ सुरक्षा रक्षकांनी अडवलं. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी आकाशवाणी परिसरात प्रवेश केला. दरम्यान गांधी यांच्यासह विरोधकांच्या या कृतीवर भारतीय जनता पक्षाकडून टीका करण्यात आली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. जागतिक बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठीच्या भारताच्या सकल घरगुती उत्पादन GDP वृद्धीदराच्या अनुमानात वाढ करत तो 7.1% राहील असं म्हटलं आहे. हा दर 6.6% राहील असा अंदाज जागतिक बँकेनं याआधी एप्रिल महिन्यात वर्तवला होता. अपेक्षेहून अधिक चांगली आर्थिक वाढ दिसल्यानंतर अनुमानात हा बदल करण्यात आला आहे. हिंगोली फटाका दुर्घटनेतल्या जखमींना तातडीनं आवश्यक ते सर्वोत्तम उपचार मिळावेत अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेची चौकशीचे तसंच निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देशही झिरवाळ यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्याच्या परिवहन विभागानं बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात सर्व RTO आणि कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी 2026 परीक्षेच्या परीक्षा शुल्कातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित हमीपत्र सादर केल्यानंतर त्यांना ही शुल्क माफीची सवलत मिळेल. दरम्यान हिवाळी 2026 परीक्षेचे अर्ज येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आहेत. 31 ऑगस्ट 2027 बीड जिल्ह्याचा गावनिहाय पाणी टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या आहेत. दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर जॉन्सन यांनी आज विविध यंत्रणांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. तलावांमधला अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी मोटारी हटवण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जनता सहकारी बँकेच्या धाराशिव इथल्या शाखेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. यासोबतच कर्नाटक मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही या बँकेनं 11 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. दरम्यान सेवा संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना आज विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं प्रात्यक्षिकही पशुपालकांना दाखवण्यात आलं. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं तिन्ही प्रकारातल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. गुवाहाटी इथं झालेल्या BCCIच्या आढावा बैठकीनंतर हरमनप्रीतनं हा निर्णय जाहीर केला. कर्णधारपद सोडलं असलं तरी हरमनप्रीत यापुढेही खेळाडू म्हणून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज लखनौ इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
बल्लारशाह स्थानकावरच्या काही कामांमुळे येत्या 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत

विधित मुंबई बल्लारशाह नंदीग्राम एक्सप्रेस ही रेल्वेगाडी मुंबई ते आदिलाबाद आणि आदिलाबाद ते मुंबई अशी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या ग्रोथ फंडला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय समिती याच आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.

0: अमृत कलश हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण रोजच पर्यावरणाविषयीच्या बातम्या ऐकत असतो. प्रदूषणाचा वाढता धोका, जंगलं कमी झाल्यामुळे होणारं नुकसान, वाढतं तापमान अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात आणि आपणही तेवढ्यापुरतं ऐकून ते विसरूनही जातो किंवा आपण काय करणार असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तसं न करता आपल्या दैनंदिन जीवनात जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर छोट्या छोट्या सवयी बदलून एका परिवर्तनाची सुरुवात आपण करू शकतो. आणि श्रोते हो, याच विषयावर बोलण्यासाठी की निसर्गाची जपणूक करताना आपण काय करू शकतो यावर बोलण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत विजय राजे ढमाळ. मंडळी, जवळजवळ 29 वर्षाहून अधिक काळ ते पर्यावरण या क्षेत्रात काम करत आहे. राष्ट्रीय नागरी संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण या दोन महत्त्वांच्या विषयावर ते कार्य करत असतात, तर त्यांच्याकडून आज पर्यावरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. विजयजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: विजयजी. आता सुरुवातीला आम्हाला सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं आणि या पर्यावरण क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात?
1: 15 ऑगस्ट 1966 साली माझा जन्म माझ्या आजोळी बावडा येथे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे झाला.
0: बरं.
1: तसेच आसवली येथे माझे मूळ गाव असल्याने माझे शिक्षण माझ्या गावच्या इथे झाले. माझ्या या आसवली गावच्या तिन्ही बाजूंनी डोंगर आहेत आणि माझी शेतीही डोंगराच्या पायथ्याला आहे.
0: बरं.
1: त्यामुळे मोर नाचताना आम्ही अगदी जवळून 10 फुटाच्या अंतरावरून पाहिलेले आहेत. सकाळी मी शेतामध्ये जातो तर आमच्याकडं भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगाची शेती असते, तर त्या शेतीमध्ये मोर वाटाण्याच्या शेंगा, शेतीच्या शेंगा असे खाण्यासाठी सकाळी लवकर येतात आणि साधारणतः 8-10 टायमाला आम्ही सकाळी शेतात गेल्यानंतर ते मोर नाचताना बघायचो. डोंगर जवळ असल्यामुळं लांडगे, कोल्हे, ससे, तरस, माकड हे सर्व प्राणी आम्ही लहानपणी जंगलात पाहिलेले आहेत आणि जंगलातील रानमेवा खाऊन दऱ्याखोऱ्यात पावसात भिजण्याचा प्रचंड आनंद आम्ही लहानपणी घेतलेला आहे. दिवसामध्ये 2-3 वेळा आम्ही इंद्रधनुष्य पाहायचो. नंतर शालेय शिक्षण घेत असताना मी NCC मध्ये सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करत होतो. अशा पद्धतीने माझे लहानपण गेले. लहानपणी सर्व सण साजरे करीत असताना खूप मजा यायची. त्यामध्ये आमच्याकडे शेतकऱ्यांचा अति महत्वाचा उत्साहाचा सण बेंदूर,
0: बर,
1: त्याच्यानंतर दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, जत्रेसारखे सण आनंदाने गावाला साजरे करायला मिळायचे. अशा डोंगरदऱ्यात रानमेवा लहानपणीच खाल्ल्याने आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मोठेपणी याच्या आठवणी राहिल्याने सर्व मन ती बेचैनी पर्यावरणाकडे आकर्षित झाली आणि पर्यावरणाचे हेच कार्य करत राहिलो. आज आम्ही राष्ट्रीय पातळीवर नवी दिल्ली येथे दरवर्षी 5 जूनला विश्व पर्यावरण दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. त्या विश्व पर्यावरण दिवसाच्या कार्यक्रमाला आम्ही जगातल्या इतर देशातले अनेक देशातले पर्यावरण प्रेमी बोलावतो. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्व भारतभर आम्ही बेंगलोर, कलकत्ता, हैदराबाद अशा अनेक महत्वाच्या शहरामध्ये आमचे पर्यावरण सेमिनार घेत असतो आम्ही. आणि माझे हे कार्य राष्ट्रीय पातळीबरोबर आंतरराष्ट्रीय

0: पातळीवर पोहोचलेले आहे.
1: वा. आणि विजयजी, आपण नागरी संरक्षण आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये तुमचं खूप काम आहे, तर आता विविध सणांना आपल्या सुरुवात झाली आहे, आपण या दोन्ही विषयांकडे कशा प्रकारे बघताय?
0: खर तर भारत हा एक संप्रदायावर विश्वास करणारा देश आहे.
1: हो.
0: तसेच भारत एक विश्वातील प्राचीन देश सुद्धा आहे. देशाची आजची लोकसंख्या 148 करोड पर्यंत पोहोचलेली आहे आणि जगाची लोकसंख्या आज बघितलं तर 830 करोड पर्यंत पोहोचलेली आहे. जागतिक स्तरावर अनेक देशात वेगवेगळे सण साजरे होतात, पण सर्वात जास्त सण हे भारतामध्ये आपण साजरे करतो.
1: बर.
0: त्याच्यात दिवाळी हा भारतातला अति महत्वाचा सण आहे.
1: हो.
0: आणि इतर दसरा आहे, गणपती आहे, ईद, भाऊबीज, रक्षाबंधन, ख्रिसमस सारखे सर्व सण सर्व जातीनुसार खूप या देशामध्ये आनंदाने साजरे होतात. आणि हे सण साजरे करताना खेडेगावामध्ये वास्तविक ज्येष्ठ नागरिकांचा खूप सहभाग असतो. आमच्या गावामध्ये एक दसरा म्हणून सण उत्साह साजरा करतो, तर त्या गावच्या देवीमध्ये आमचा एक उपवास असतो. 10 दिवसाचं ते नवरत्न असतं आणि हे नवरत्न देवीसाठी 10 दिवस उभं नवरत्न म्हणतो आम्ही, की आमचे जे वरिष्ठ लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर हे लोक 10 दिवस उभे असतात, ते बसत नाहीत. दसऱ्याला 10 दिवस झाल्यानंतर उपवास सोडायचा दिवस असतो, त्यानंतर 10 दिवसांनी ते बसतात. सर्व विधी हे उभे राहूनच करतात. एक पलंग बांधून सुद्धा त्या पलंगावर थोडा हात टेकून ते झोपतात. मग झोप ही बेडवर किंवा खाली नसते, ती उभी राहूनच घेतली जाते. अशा पद्धतीचे सण ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणे आनंदाने सर्वत्र होतात. ज्येष्ठ नागरिक खेडेगावामध्ये गावपण ज्याला म्हणतो, गावपण जपणारी माणसं खेडेगावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत.
1: बर.
0: आणि त्यांना तो अनुभव असतो सणांचा, खेडेगावाचा, आपल्या देशाच्या, आपल्या एकदी गावचं दैवत असेल, बॅलन्स राखतो देशाचा सणासुदीचा संस्कृतीचा बॅलन्स हा ज्येष्ठ नागरिकापासून खेडेगावापासून चालू होतो असं मी माझ्या लहानपणीपासून बघितलेलं आहे.
1: बर.
0: तर अशाच सणांची मोठी जागा आता शहरांनी घेतलेली आहे.
1: त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जागतिक लोकसंख्या आता 800 करोडच्या वर पोहोचली आहे, तर आपण या जागतिक लोकसंख्या बद्दल सुद्धा आता सांगितलं, तर लोकसंख्या आणि पर्यावरणावर आपण काय सांगाल?
0: लोकसंख्येने विश्वात आपण प्रथम क्रमांकावर तर आहेच, पण विश्वात सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आहे. लोकसंख्या वाढली की त्यांना लागणारे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आल्याच.
1: बरोबर.
0: आणि माणसाची मूलभूत गरजा आता वेगळी झालेली आहे. त्याच्यामध्ये आता लोकांना मोबाईल लागतो, टीव्ही, लॅपटॉप, चार्जर याचे प्रमाण जास्त झाल्यामुळं ई वेस्टचे प्रमाण वाढलेले आहेत. जास्त कपडे आपण दुकानातून घेताना त्याचं पॅकिंग, त्याला लागणारे प्लास्टिक ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण सकाळी दूध, ब्रेड आणायला जातो, भाजी आणायला जातो, ते आपण येताना सगळे प्लास्टिकमध्येच आणतो.
1: बरं.
0: त्यामुळे लोकसंख्या वाढीचा या प्लास्टिक वाढीमध्ये प्रमाण जास्त वाढल्यामुळं या प्लास्टिकचे प्रदूषण हा मोठा गंभीर प्रश्न झाला.
1: बरं. म्हणजे आपण पण रोजच्या वापरामध्ये जेवढा शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा वापर आपण कमीत कमी करू शकतो.
0: वापर तर कमी केलाच पाहिजे. आपण ज्या वेळेस सकाळी भाजी आणायला जातो किंवा काय जनरल स्टोअर मध्ये जातो, आपण घरातनी आपली पिशवी घेऊन जावी कापडाची. ज्येष्ठ नागरिक बघा, कधीही जाताना त्यांच्या हातात एक पिशवी असते कापडाची, खिशामध्ये असते, ते असे जात नाही काय घेत नाही. हा आदर्श ज्येष्ठ नागरिकांचा खरोखर घेतला पाहिजे.
1: विजयजी, आता अजून एक विचारावं असं वाटतं, म्हणजे हे सगळं तुम्ही पर्यावरणाविषयी सांगत असता, तर पृथ्वीच्या एकूण भूभागावर किती टक्के जंगलं असावीत असं काही क्रायटेरिया आहे का, की त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्याला मदत होऊ शकेल?
0: युनेस्कोने, संयुक्त राष्ट्रीय एक जागतिक लेवलला एक संघटना अशी आहे आणि त्याच्यामध्ये पर्यावरण विभाग एक ऍक्टिव्ह काम करतो.
1: बरं.
0: तर जगामध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी देशातील भूभागावर कमीत कमी 31% जंगले किंवा झाडे असावीत असा संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी क्रायटेरिया आहे.
1: बर.
0: अमेझॉन जंगल म्हणून एक फार मोठं जंगल आहे, जवळजवळ 5 देशाची सीमा असणारे एक मोठं जंगल आहे. आणि त्या अमेझॉन जंगलामध्ये जेवढी झाडं आहेत आणि अमेझॉन जंगल जेवढं ऑक्सिजन तयार करतो, तो ऑक्सिजन जगाला मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या 20% ऑक्सिजन फक्त आपण अमेझॉन जंगलापासून घेतो. तर सरासरी सर्व जगामध्ये असलेल्या भूभागावर आज 24% जंगले अस्तित्वात आहेत. भारतामध्ये जर बघितलं

0: घेतलं तर आपल्याला 31% जंगले असावेत हा क्रायटेरिया आहे. परंतु भारतामध्ये 21% भूभागावर जंगलांनी झाडे व्यापलेली आहेत. म्हणजे आपल्याला 31%पर्यंत जायचंय, म्हणजे प्रचंड वृक्षारोपण आपल्याला आज करणं गरजेचं आहे.
1: म्हणजे अजून 10% तफावत आहे,
0: आपल्याकडे खूप तफावत आहे. याच्यावर आपण हे प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे की किती झाडे लावली पाहिजेत. हे खूप गरजेच्या गोष्टी आहेत. आणि झाड हे सर्वांचं एक दैवत आहे. झाडे आपले मायबाप आहेत. झाडांच्या मुळे तयार झालेला ऑक्सिजन आपण फुकट घेतो. यावर मानवजातीबरोबर संपूर्ण जीवसृष्टीचे जीवन अवलंबून आहे असं मला वाटतं.
1: त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका सुद्धा वाढत चाललाय. निसर्गावर सुद्धा एक प्रकारे ते संकट आहे. तर पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे यावर आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आता जनतेने या पर्यावरण संरक्षणासाठी किंवा पर्यावरण जीवनशैली कसं असावी याबाबत आपण काय सांगू शकाल?
0: सर्वत्र धरतीवर ते तापमान वाढलेलं आहे. अलीकडेच आपण बघितलं या वर्षीच एक 1.5 महिना पाऊस उशिरा झाला. तर हे पाऊस उशिरा येणं, कधीतरी अवेळी पाऊस येणं, हवामानामध्ये बदल होणं हे ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याचेच एक सिग्नल म्हणावं लागेल. आपण प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. आणि जागतिक स्तरावर अनेक मुख्य संस्थेद्वारे पर्यावरण संबंधी महत्वाचे निर्णय घेतले जातात. याच्यात संयुक्त राष्ट्रसंघ मार्फत पर्यावरण विभाग काम करत असतोच. अशा अनेक वेगवेगळ्या देशात पर्यावरण परिषदा घेतल्या जातात. आपल्या देशाची भूमिका मांडताना भारताने क्लायमेट चेंज या विषयावर खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. आपण पूर्वी कोळशापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करत होतो, परंतु अलीकडे देशाचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सोलर वीज निर्मितीसाठी खूप भर दिलेला आहे. आणि खरं तर लोकांनी सोलर इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपण स्वतःहून ऑनेस्टी पुढे आलं पाहिजे. भारत सरकारने अलीकडे खूप त्याच्यावर सबसिडी दिलेली आहे. आता माझ्या घरामध्ये मी सोलर लावलेले आहे. मला इलेक्ट्रिसिटीचं बिल 100 रुपये येतं. जवळजवळ 8-10 रूम आहेत, फॅन आहेत, सगळं लाईट आहे. 100 रुपये बिल येतं मला. त्यामुळं सोलरचा फायदा हा तुम्हाला इकॉनॉमिकली स्वस्त आहे. आणि आपण देशाच्या पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी इनडायरेक्टली मदत करतो.
1: म्हणजे ह्या गोष्टी स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं.
0: मी पर्यावरणाचं काम करत असताना मी दरवर्षी झाडं लावतोच लावतो, पण सोलरचा वापर करण्यामुळे मला एक आनंद झाला की मी पर्यावरणासाठी अजून एक हातभार लावण्याचा प्रयत्न करतो.
1: अगदी बरोबर.
0: तर सर्व देशातील लोकांना माझं सांगणं आहे की प्रत्येकाने आपल्या घरावर सोलर लावा. आणि सरकार काय सबसिडी दिली याची वाट बघू नये. तुम्हाला 100 रुपये लाईट बिल येत असेल, तुमचे 4-4.5 हजार महिन्याला जर वाढत असतील, तुम्ही वर्षाचे पैसे किती वेस्ट घालवत होता, किती वाचले. तुम्ही 30-40 वर्ष बंगल्यामध्ये राहता, 50 वर्ष राहता, तुम्ही किती लाईट बिल वाचवता, पैसे वाचवता. म्हणून तुम्ही सरकार किती देते हे बघू नका. तुम्ही देशासाठी ऑनेस्टी व्हा आणि सोलरचा वापर चालू करा.
1: म्हणजे स्वतःच्या फायद्याबरोबरच पर्यावरणाचा सुद्धा फायदा त्यामुळे भरपूर होणार आहे.
0: एकदम बरोबर, एकदम बरोबर. तसंच आम्ही एक पर्यावरण संमेलन घेत असतो. आम्ही दिल्लीमध्ये दरवर्षाला 5 जूनला जागतिक पर्यावरणाचे काही कार्यक्रम घेतो. ते संपूर्ण कार्यक्रम इतर देशातले लोक तिथे येतात, पर्यावरण प्रेमी येतात, त्यांचे विषय ते मांडतात. सरकारची काय आम्ही केंद्र सरकारची काय मंत्र्यांना बोलवतो, अधिकाऱ्यांना बोलवतो, ते पर्यावरण संदर्भात नवीन पॉलिसी काय असतात ते मांडतात. अशा प्रकारे आम्ही गेले 29 वर्ष जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व देशभर साजरा करतो. आणि त्या दिवशी आम्ही कमीत कमी 10,000 झाडं एका जिल्ह्यामध्ये लावण्याचा आमचा एक तो प्रयोग आहे. आणि ही संस्था देशभर असल्यामुळं भरपूर प्रमाणात आम्ही कोट्यवधी झाडं दरवर्षाला 5 जूनच्या निमित्ताने लावतो. आणि माझा 15 ऑगस्ट एक जन्मदिवस आहे. देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला 47 ला मिळालं. माझे वडील शेतकरी आहेत पण क्रांतिकारी आहेत, ते स्वातंत्र्य सैनिकी होते. 15 ऑगस्टला माझा जन्म झाल्यामुळं माझं नाव विजय ठेवलंय. त्या नावामध्येच क्रांती असल्यामुळं पर्यावरणाची क्रांती करावी असं मला वाटलं, म्हणून मी या विषयामध्ये काम करतो.
1: म्हणजे झाडांची लागवड स्वतः करणं सगळं तुम्ही स्वतःपासून करता आणि मग समाजाला बाकीच्यांना सांगता, हे खूप कौतुकास्पद आहे.
0: स्वतः केल्यामुळं दुसऱ्याला सांगताना आपला कॉन्फिडन्स वाढतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्याबद्दल एक वृक्षारोपणाबद्दल देशाबद्दल प्रेम तयार होतो. कधी बघा, तुम्ही दुसऱ्याला सांगू नका झाडं लावा झाडं लावा, तुम्ही स्वतः घरात झाडं लावा. मी काल सातारला एका माझ्या पाहुणे एक वारले आणि त्यांचा 13वा होता. तर विधी 13 वेळेला सगळे काय 10व्यापासून पिंडदान वगैरे असतात. मला खूप चांगला उपक्रम बघायला मिळाला.

0: तर 13 वेळा त्यांनी 1000 झाडं लावली.
1: बरं.
0: त्यांचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये एक चिंदौली म्हणून आहे आणि त्या गावाच्या बाजूनी नदी जाती, कृष्णा नदी. नारळ, वडाची झाडं, पिंपळाची झाडं, कवटाची झाडं अशी ती झाडं आणली होती. आणि काही लोकप्रतिनिधी होते, मी होतो, पर्यावरण प्रेमी म्हणून आम्हाला ते आमच्या हस्ते झाडं लावण्याचं त्यांना ते म्हणून त्यांनी ती वाटली. तर अशा ठिकाणी दुःख व्यक्त करताना त्या माणसाची तुम्ही एक आठवण म्हणून 1000 झाडांच्या ऐवजी 500 लावा, 100 लावा.
1: बरोबर.
0: पण झाडं लावण्याचा उपक्रम पिंडदान हा इतकाच महत्वाचा आहे असं मला.
1: आणि हा खरंच अतिशय स्तुत्य असा उपक्रम आणि नाविन्यपूर्ण, म्हणजे सगळ्या समाजाने आदर्श घ्यावा असं हे तुम्ही छान उदाहरण.
0: तुम्हाला त्यांची एक जाणीव, झाड मोठं झाल्यावर जाणीव येईल की हे माझ्या आजोबा गेले होते त्या दिवशी हे झाड लावलं. तुमच्या घरी लग्न असेल तर सकाळी नवरा नवरीच्या तिकडं मांडवा जायच्या आधी झाडं लावत मांडवात जावा.
1: बरं. म्हणजे हे खरंच मरण
0: तुम्हाला वाटेल, तुम्ही लग्नाचा वाढदिवस दरवर्षाचा साजरा करता पण तिथं लक्षात ठेवा की हे झाड वाढत वाढत गेले, आज आंबे आले, जांभळं आली, माझी मी लग्नादिवशी लावली होती. खूप चांगले.
1: बरं. जंगलामुळे पावसावर सुद्धा परिणाम होतो. तर भारतात जो पाऊस पडतो त्यापैकी भारतातील सर्व धरणांमधून किती पाणी अडवलं जातं आणि भारतामध्ये सरासरी पाऊस दरवर्षी किती पडतो याविषयी आपण काय माहिती द्याल?
0: भारतामध्ये जो पाऊस पडतो आज केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 6600 पेक्षा जास्त लहान मोठी धरणं आहेत.
1: बरं.
0: आणि या लहान मोठी धरणामध्ये जवळजवळ 11493 TMC पाणी अडवले जाते. खरं तर जेवढा पाऊस पडतो त्याच्या आपण एक 15% ते 20% पाणी अडवतो. आणि अशी ही एवढीच धरणं म्हणजे 11493 TMC पाण्यामध्ये आपल्या भारतातील नागरिकांचा विकास, औद्योगिकरणाला लागणारं पाणी याच्यात भागवतो. म्हणून अजून 80% धरणं बांधणं गरजेचं आहे. कोकणमध्ये जेवढा पाऊस पडतो त्या पावसाचं अजून पाणी आपण सर्व प्रकारे अडवत नाही, कारण कोकणामधला पाणी पडणारा पाऊस त्याचं जर पाणी अडवलं तर सगळ्या महाराष्ट्राला पाणी पुरल एवढा पाऊस फक्त कोकणात होतो. म्हणून धरणं बांधली पाहिजेत, पाणी अडवलं पाहिजेत. तर असे पाऊस पडण्याचे जे काही भागांमध्ये म्हणजे आता राजस्थानला कधी जास्त पाऊस पडतो तर कधी दुष्काळ पडतो, पश्चिम भागाच्या वेस्टर्न घाटमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, पण जिथं जिकडं जंगलं नाहीत, झाडी नाहीत, तिकडं पाऊस खूप कमी आहे. खरं तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जंगलं आहेत, कोकण भागामध्ये जिथं प्रचंड पाऊस पडतो, हे पाणी अडवून आपण पश्चिम महाराष्ट्रात तसं पाणी एवढं काही शॉर्टेज नाही, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये पाणी कमी आहे. तर हे कोकणाचं पाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये घेऊन जाऊ. आज ब्रिटिशांनी मोठी पाईपलाईन करून आज ती तानसा वगैरे ही धरणं बांधून हे आज मुंबईसारख्या ठिकाणी पाणी आणलं. अशा पाईपलाईन जर कोकणला केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज एक पाईप दिली किंवा 5 जिल्ह्यामध्ये एक पाईप दिली तर कुठलाच भाग महाराष्ट्रातला दुष्काळी राहणार नाही. हे मुख्यमंत्र्याचं स्वप्न आहे की पुढील काही वर्षात हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ बघायला मिळणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की हे लवकर करावं.
1: बरं.
0: तर अशी मोठमोठी धरणं बांधली गरजेचं आहे आणि मोठमोठी जंगले असल्याशिवाय पाऊस पडणार नाही. आता भारतामध्ये मोठी धरणं आहेत काय झाडांच्या पाना फुलांच्या पासून, जसं आपण मगाशी विषय घेतलेला होता की निसर्गापासून निसर्गाचे काही चमत्कार आहेत की आपण झाडांच्या पासून त्यांच्या रसापासून औषधी वनस्पती औषधं तयार होतात. निसर्ग हा मानवाच्या आरोग्याची काळजीच घेतो असं मला म्हणायचं आहे. तर औषधे आजारांच्या गोळ्या ह्या झाडापासून तयार होतात. म्हणजे ज्यावेळेस राम रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मण हे मूर्छित पडले होते, बेशुद्ध पडले होते, त्यावेळेस संजीवनी वृक्षापासूनच त्यांना जीवदान मिळाले. त्या झाडाचे नाव आज सुद्धा संजीवनी बुटी म्हणून ओळखले जाते. तर पर्यावरणाचा हा सगळा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष ही आपले खरोखर दैवत आहेत आणि जी बायोडायव्हर्सिटी आहे ह्याचंही जपणूक करणं खूप गरजेचं आहे. कारण जंगलामध्ये सरपटणारे प्राणी असतात, साप असेल, आज सापाच्या विषापासून खूप चांगले मेडिसिन तयार होतात, इंजेक्शन तयार होतात. म्हणजे काय मध्ये आधी त्याच्यामध्ये एक ते पाल आपण बघतो, पाल इतकी विषारी की ती कशात पडली अन्नात तर 1000 वेळी जीव जातात. म्हणजे अशा प्रकारची काय जीवसृष्टीमध्ये काय च्या पासून आपण औषध तयार करतो, काही घातक आहे.

0: तर अशा पद्धतीने मी आपल्याला झाडांची निगा राखली पाहिजे. त्यात पिंपळ, वड, चिंच. आपण पिंपळामध्ये तर विष्णूचा अवतार बघतो, वडामध्ये आपण वड सावित्रीची पूजा केली जाते, महिला त्याच्यामध्ये परमेश्वराला बघतात. लिंब तर हे खूप प्रचंड औषधी वनस्पती आहे. तर तुकाराम महाराजांनी यावर सांगितलंय, वृक्षवली आम्हा सोयरे. सोयरे म्हणजे एक पाहुणा. झाडांना पाहुण्याचा दर्जा आपल्या ऋषीमुनी संतांनी दिलेला आहे. म्हणून माझी विनंती सर्व देश बांधवांना, विश्वामध्ये असलेल्या पर्यावरण प्रेमीला, आपण आयुष्यभर झाड भरपूर लावा. ते मोजू बी नका, कारण आपण ऑक्सिजन घेताना निसर्ग मोजत नाही तुम्ही आज किती किलो ऑक्सिजन घेतला.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: म्हणून तुम्ही झाड भरपूर लावा, जंगलं वाढवा, तर तुमचं निसर्ग खूप सुंदर दिसेल. तुम्हाला पावसाची अपेक्षा करायची गरजही नाही, भरपूर पाऊस पडेल, तुम्हाला भरपूर प्रमाणात फळे खायला मिळतील, आणि चांगल्या फळांचा आस्वाद घेतल्यानंतर तुमचं आरोग्यही स्वच्छ राहील, तुम्हाला स्वच्छ अन्न मिळेल, स्वच्छ पाणी मिळेल. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि मी आकाशवाणीच्या मी मनापासून धन्यवाद मानतो. भारतामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आहे. तर एवढ्या या माझ्या पर्यावरण मुलाखतीसाठी आपण मला वेळ दिला, त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी.
1: श्रोते हो, आता पर्यावरण पूरक जीवन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे, आणि निसर्गाशी जुळवून घेऊन जगणे म्हणजेच पर्यावरण पूरक जीवनशैली जगणे असे आहे. त्यामुळे निसर्ग हाच आपला खरा पालक आहे हे समजून घेऊन निसर्गाचं शोषण थांबवून त्याच्या संवर्धनासाठी पावलं उचलूया. मी आणि माझे पर्यावरण हा निश्चय आजपासून आपण करूया. खरंच विजयजी, तुम्हीही ह्या पर्यावरणाविषयीची ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आणि आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही जे आम्हाला ही छान मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: थँक्यू. नमस्कार.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: कंप्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरक्रियलाइफ, इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणी साठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. केंद्र शासनानं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे म्हणाले. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालाच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदतवाटपाचं नियोजन करण्याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाण्यासाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाण्यासाठा होता. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती जिल्हास्तरावरून आलेल्या अर्जांमधून पुरस्कार विजेत्यांची निवड करेल. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान केला जाईल. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वार्षिक अनुदानात राज्य सरकारनं वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, नागपूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 80,000 रुपये वार्षिक अनुदान मिळेल. इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही सरकारनं वाढ केली आहे. अनुसूचित जातीतल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 2,388 वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही सरकारनं वाढ केली आहे. शहरी भागातल्या वसतिगृहातल्या अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि सुरक्षा रक्षकांचं मानधन सरकारनं दुप्पट केलंय. पोलीस कोठडीत शारीरिक किंवा मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं तर मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. अशा व्यक्तीला अपंगत्व आल्यास 2 ते 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल. हा प्रस्तावही आज मंत्रिमंडळानं मंजूर केला. दगडफोडी आणि गौणखनिज उत्खनन करून उपजीविका करणाऱ्या वडार समाजाला स्वामित्व धनात वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. आता 500 ब्रासपर्यंत खनिज उत्खननावर रॉयल्टी बसणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास, उद्योग

0: लग्न उच्च शिक्षण उत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठ शासकीय महाविद्यालय संस्था आणि तंत्रनिकेतनमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी सीएम सृष्टी योजना अंमलात आणायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: प्रोफेशनली मॅनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सिलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
1: एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकावला आणि पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. त्यानंतर हे सगळे नेते आंदोलनस्थळी परत आले. इंडिया आघाडीचा भाग नसलेल्या बीजू जनता दलाच्या नेत्यांनीही मोर्चात भाग घेतला होता. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असं ते म्हणाले.
3: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
1: MPCच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. MPSCच्या कार्यपद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात 3 ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ही आंदोलनं बेकायदा असून परवानगी नाकारूनही ती सुरू ठेवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. राज्यातल्या आदिवासी वसतिगृहांमधल्या सुविधा आणि आश्रमशाळांमधल्या मृत्यूंची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नाशिकहून पायी मोर्चा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. आझाद मैदानावर जमण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे विद्यार्थी दादरमध्ये टिळक भवनात थांबले होते आणि राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. पक्षांतर करून घटनात्मक पाप केलं आहे अशा व्यक्तींसाठी पक्षचिन्हाबाबतची भावना लागू होते का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज केला. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल करताना मुख्यत्वे विधिमंडळातल्या संख्याबळा

0: मार्गावर अवलंबून राहण्याचा निर्णय योग्य होता का यावर शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद ऐकत असताना न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी हा प्रश्न विचारला. केवळ संघटनात्मक सदस्यांची मोजणी करून तळागाळातला पाठिंबा निश्चित करण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणी सुनावणी उद्याही सुरू राहील. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणीसाठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्ली इथं सोमवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीत व्यापार आणि गुंतवणुकीपासून विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि युवकांच्या संधीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान अनेक करार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या करारांचा भारताला नेमका काय फायदा होणार, भारत स्वित्झर्लंड संबंधांची पुढची दिशा काय असेल आणि इफ्टा टेपाच्या माध्यमातून भारतासाठी उघडणाऱ्या आर्थिक संधी किती मोठ्या आहेत, याचाच आढावा आजच्या वृत्तविशेषमधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील संबंधांना मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गेल्या काही वर्षात या संबंधांना आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळाली आहे. स्वित्झर्लंड हा EFTA अर्थात युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचा महत्वाचा सदस्य आहे. भारत आणि EFTA यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार म्हणजेच टेपा गेल्या वर्षी लागू झाला. या कराराअंतर्गत EFTA देशांनी पुढील 15 वर्षात भारताला 100 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याचं आणि त्यातून 10 लाख थेट रोजगार निर्माण करण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्यामुळे मोदी पार्मेलिन भेटीचं महत्व केवळ राजनैतिक संबंधांपुरतं मर्यादित नाही. व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार या सगळ्यांच्या दृष्टीनं या भेटीकडे पाहावं लागेल. स्वित्झर्लंडची तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषातील क्षमता आणि भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न या भागीदारीतून दिसतो. भारत स्वित्झर्लंड यांच्यातील राजनैतिक संबंध तसंच दोन्ही देशात झालेल्या करारांबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
1: भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामधली जी मैत्री आहे ती एका साध्या मैत्रीकडनं सामरिक भागीदारीच्या दिशेने हा प्रवास जो आहे हा चालू आहे आणि त्यामुळे हे संबंध आज एका अत्यंत परिपक्व अशा नव्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. 1948 भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये प्रामुख्याने जे मित्रत्वाचे संबंध आहेत त्याची सुरुवात झाली, मुहूर्तमेढ रोवली गेली. पण सुरुवातीला हे संबंध काही विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. भारतामध्ये विशेष म्हणजे स्विस मेड घड्याळ खूप भारतात प्रसिद्ध होते. बँकिंग सारखं सेक्टर असेल, स्विस बँकच्या दृष्टीने भारतामध्ये चर्चा होत होती, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चर्चा होत होती. या संदर्भामध्ये स्वित्झर्लंडची प्रामुख्याने भारताबरोबर चर्चा किंवा त्यांच्या मित्रत्वाचा परीघ हा तोपर्यंत मर्यादित होता. परंतु आता मात्र हे संबंध खूप विस्तारलेले आहेत. आता यामध्ये व्यापार आहे, गुंतवणूक आहे, तंत्रज्ञान आहे, संशोधन आहे, कौशल्य विकास आहे आणि लोकांची देखील ज्याला आपण गिव्ह अँड टेक असं म्हणतो हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. विशेष करून याला जो पाठबळ मिळालेला आहे मित्रत्वाचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून, ते सगळ्यात मोठं पाठबळ हे EFTA आणि TEPA म्हणजे EFTA हा जो एक करार आहे जो प्रामुख्याने भारताने 4 देशांबरोबर हा करार केलेला होता, ज्यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेटस्टाइन्स हे 4 देश होते. हे 4 देश युरोपियन युनियनचे सदस्य नाही आहेत, मात्र ते युरोपियन अर्थव्यवस्थेशी अतिशय घनिष्ठपणे जोडले गेले. आणि टेपा जो अग्रीमेंट आहे हा प्रामुख्याने भारताचा युरोपियन महासंघाबरोबर झालेला महत्वपूर्ण करार होता. 1 ऑक्टोबर 2025 हा जो EFTA आणि टेपा करार हा लागू झालेला आहे आणि त्यावेळेला स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन हे भारताच्या भेटीवरती आलेले होते आणि त्यावेळेला चर्चा ही प्रामुख्याने आर्थिक विकासाबरोबर सामरिक भागीदारी कशा पद्धतीने विकसित करता येईल या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने चर्चा झालेली होती. यावेळेला पार्मेलिन भारत भेटीवरती आलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये प्रामुख्याने 5 महत्वपूर्ण करार हे झालेले आहेत आणि हे जे 5 महत्वपूर्ण करार आहे त्यामध्ये स्थलांतर किंवा मोबिलिटीची भागीदारी हा एक अतिशय महत्वपूर्ण करार आहे. त्याचबरोबर तरुण व्यावसायिकांचा आदान प्रदान कार्यक्रम असेल, वाहतूक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा असतील, वैज्ञानिक संशोधन असेल, त्याचप्रमाणे नवोन्मेष आणि स्टार्टअप यांचा समावेश देखील याच्यामध्ये आहे. तसंच भारतीय निर्यातीला स्वित्झर्लंड मधली बाजारपेठ अधिकाधिक कशा पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, त्यानंतर या मित्रत्वाला किंवा द्विपक्षीय संबंधांना आणखीन जो एक नवीन आयाम मिळाला आहे तो प्रामुख्याने

0: त्याने अणुऊर्जा क्षेत्रातील व्यापार त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रातील व्यापार यावरतीही एकमत झालंय, चर्चा देखील झालेली आहे.
1: श्रोते हो, या भेटीतला महत्वाचा मुद्दा म्हणजे युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान यंग प्रोफेशनल अग्रीमेंट करण्यात आलं आहे, त्यामुळे दोन्ही देशातील युवकांना दुसऱ्या देशात कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. सुरुवातीला दरवर्षी प्रत्येकी 300 युवा व्यावसायिकांच्या देवाणघेवाणीची तरतूद असून ही संख्या पुढे 500 वाढवता येईल. याशिवाय स्थलांतर आणि मोबिलिटी बाबतही करार झालाय. कायदेशीर आणि सुरक्षित स्थलांतराला प्रोत्साहन देतानाच अनियमित स्थलांतर आणि मानवी तस्करी रोखण्यावर भर देण्यात आलाय. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातलं सहकार्यही या भेटीचा महत्वाचा भाग आहे. संशोधन आणि उच्च तंत्रज्ञानातलं स्वित्झर्लंडचं कौशल्य तसंच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भारताची वाढती क्षमता यांचा मेळ घालण्याची संधी यातून मिळू शकते. नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेलाही चालना देण्यावरती भर देण्यात आलाय. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या शक्यता आहेत. भारतानं यंदा AI परिषदेचं आयोजन केलं, तर पुढल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा AI परिषद होणार आहे. त्यामुळे AIच्या जबाबदार आणि मानवकेंद्री वापराबाबतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढू शकतं. या सर्वांमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख रोजगारांचं लक्ष प्रत्यक्षात कसं साध्य होणार याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
0: आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्याला प्रामुख्याने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या तरुणांना परदेशामध्ये नोकरीच्या आणि रोजगाराच्या मोठ्या संधी आता उपलब्ध आहेत. त्या दृष्टिकोनातून स्वित्झर्लंड बरोबर भारताचा जो करार झालेला आहे तो फार महत्वाचा आहे. विशेष करून मोबिलिटीच्या बाबतीमधला जो करार आहे तो फार महत्वपूर्ण आहे. हा जो करार आहे त्याच्यामध्ये स्थलांतर आणि तरुण व्यावसायिकांचे आपण म्हणजे भारत हा ह्युमन रिसोर्स एक्सपोर्ट करणारा महत्वाचा देश आहे आणि भारत सध्या जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड या देशांना आपला ह्युमन रिसोर्स जो आहे तो आपण एक्सपोर्ट करू शकतो. महत्वाचं म्हणजे अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आता ज्या पद्धतीने संबंध दोन्ही देशांचे विकसित होतो हा फार महत्वाचा भाग आहे. स्वित्झर्लंड हा एक न्यूट्रल देश म्हणून ओळखला जातो, परंतु अशा देशाबरोबर भारताचा संरक्षण संबंध विकसित होणं, सहकार्य विकसित होणं हे प्रामुख्याने विश्वासावरती विसंबून आहे. स्वित्झर्लंडचा भारतामधला वाढता विश्वास याच्या माध्यमातून अधोरेखित होतो आहे. या माध्यमातून आपण EFTA आणि TEPA हे दोन्ही अग्रीमेंटना परस्परांशी जोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकूणच स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेनस्टाईन हे जे 4 देश आहेत ज्यांच्याबरोबर आपण EFTA करार केलेला आहे आणि जवळपास युरोपियन महासंघाच्या 28 देशांबरोबर आपला TEPA करार झालेला आहे यांना जोडल्यामुळे एकूणच युरोपियन देशांबरोबर आपला जो व्यापार आहे हा भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. साधारणतः पुढच्या 15 वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख तरुणांना रोजगार अशा स्वरूपाच्या संधी या भारत आणि युरोपियन मध्ये येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने आपल्याला या संपूर्ण भेटीकडे बघणं हे गरजेचं आहे. ही जी भेट होती स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांची ही केवळ प्रतिकात्मक नाही तर याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले व्यापारी, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रामधले सहकार्य, अणुऊर्जा क्षेत्रातले सहकार्य घनिष्ठ होतील असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.
1: श्रोते हो, भारत अमेरिकेदरम्यान व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही, त्यामुळे भारताला नव्या बाजारपेठा शोधणं क्रमप्राप्त झालं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
0: आता ही जी भेट आहे ही भेट राष्ट्राध्यक्षांची स्वित्झर्लंडच्या ज्या पार्श्वभूमीवरती झालेली आहे ती पार्श्वभूमी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा टर्म, राष्ट्राध्यक्ष पदाचा दुसरा कार्यकाल हा सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आयात शुल्क धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे त्याचप्रमाणे भारताची जी निर्यात अमेरिकेला होती आहे त्यावरती काही निर्बंध हे येत्या काळामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतंच अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विधेयक मंजूर करण्यात आलं ज्याच्या राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी झाली आहे. जे देश रशियाकडनं तेल विकत घेतात त्यांच्यावरती 100% आयात शुल्क लावण्याचे अधिकार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिले गेलेले आहेत. अमेरिका भविष्यामध्ये भारताच्या विरुद्ध हे शस्त्र उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये एका मुक्त व्यापार करारावरती चर्चा चालू आहे, मात्र त्यामध्ये फारशी प्रगती सध्या तरी होताना दिसून येत नाही. अशा वेळेला भारताला पर्यायी बाजारपेठा शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून युरोपची बाजारपेठ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला स्वित्झर्लंडचं महत्व हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. स्वित्झर्लंड हा युरोप

0: मध्ये एक छोटा देश आहे पण तो प्रचंड श्रीमंत देश आहे, तंत्रज्ञानामध्ये फार पुढे गेलेला देश आहे, आणि अशा देशाची बाजारपेठ जर भारतातल्या वस्तूंसाठी, विशेष करून भारतामधले ऑटो पार्ट्स असतील, भारतामधले जेम्स आणि ज्वेलरीज असेल, भारतामधले लेदर गुड्स असतील म्हणजे चामड्याच्या वस्तू, भारतातले गारमेंट्स असतील, त्याचप्रमाणे आपल्याकडचे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत, फिशरीज आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स आहेत जे आपण प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात करत होतो, आणि आता जर आपल्याला अशा स्वरूपाची एक मोठी बाजारपेठ युरोपियन, विशेष करून पश्चिम युरोपीय देशांच्या माध्यमातून मिळाली, तर ते आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग राहणार आहे.
1: श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड मधील चर्चा केवळ आर्थिक विषयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. लोकशाही, कायद्याचं राज्य, संवाद आणि मुत्सद्देगिरी या मूल्यांवरही दोन्ही देशांनी भर दिलेला आहे. युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं शांतता आणि संवादाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचंही दोन्ही देशांचं मत आहे. म्हणूनच भारत स्वित्झर्लंड संबंधांना आर्थिक सहकार्याबरोबरच जागतिक प्रश्नांवरील संवादाचाही आयाम आहे. श्रोते हो, मोदी पारमिलिन भेटीचा विचार केला तर त्यातून भारत स्वित्झर्लंड संबंधांचा बदलता चेहरा स्पष्टपणे दिसतो. एकीकडं व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडं युवक, कौशल्य, विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यावरती भर आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्यापासून ते AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत ही सहकार्याची व्याप्ती आता मोठी होत आहे. भारतासाठी ही भागीदारी म्हणजे स्वित्झर्लंडच्या तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याचा फायदा घेण्याची संधी, तर स्वित्झर्लंडसाठी भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वाढती अर्थव्यवस्था ही महत्वाची संधी आहे. भारत आणि स्वित्झर्लंडची भागीदारी गुंतवणूक, कौशल्य, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भविष्यातील रोजगाराच्या दिशेनं पुढे जात आहे. याच नव्या पर्वाची सुरुवात म्हणून मोदी पारमिलिन भेटीकडे पाहता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
3: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: वाहिनीचे कार्यक्रम संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग। पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
0: है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांच्या योग्य वाढीसाठी आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो, पण हे करत असताना ती खतं आपल्या जमिनीसाठी पोषक आहेत का, आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील का, ती परवडणारी असतील का, आणि मुख्य म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे यांना।
5: नमस्कार।
4: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
5: मॅडम, कसं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं, पिकांच्या वाढीसाठी जे आपण अन्नद्रव्य देतो ते देत असताना सेंद्रिय रासायनिक यांचा समतोल राखणं हे महत्त्वाचं आहे, आणि यांचा समतोल जेव्हा राखला जातो त्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात। आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं 50% प्रमाणात, सेंद्रिय खतं 30% प्रमाणात आणि जैविक खतं 20% प्रमाणात, असं 50-30-20 असं जर संतुलित खतमात्रा दिली तर जमिनीचा पोत चांगला राहतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे पीक पोषणासाठी विविध संसाधनांचा वापर करून माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे। त्यामध्ये विशेषतः जी सेंद्रिय खतांची नावं सांगितली ती शेण खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर काही रासायनिक खतं आहेत, जैविक खते, पिकांचे अवशेष, एवढंच काय काळी कचरा, पालापाचोळा जो कुजले असेल ना तो सुद्धा शेतामध्ये टाकायचा, सोबत हिरवळीची खते आदी स्त्रोत वापरून पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्वच अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो। या सर्वांचा मिळून जेव्हा एकत्रित वापर करतो त्यांना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणत असतो।
4: बरं, याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
5: याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे मॅडम, जेव्हा हरित क्रांती झाली, कारण हरित क्रांतीच्या अगोदर दुष्काळामध्ये अक्षरशः म्हणजे परदेशाकडे आपल्या हात पसरून हे करावं लागलं, त्यावेळेस त्यांनी तिथे डुकरांना जो खाऊ घालतात मिलो गहू जो आहे तो आपल्याला आणून त्यांनी दिला, एवढी आपली वाईट परिस्थिती होती। त्यावेळेस मग आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, देशाचे नेतृत्व आहे, त्यांनी मग विचार केला की आपण पाश्चिमात्य देशांकडे का हात पसरायचा, मग याच्यामध्येच संशोधन करत गेलो, हरित क्रांती केली गेली, त्याच्यामध्ये गव्हाचे वाण, तांदळाचे वाण वेगवेगळे विकसित केले आणि उत्पादन वाढवले। ते उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय झालं की रासायनिक खतांचा वापर सांगितला त्याच्यामध्ये, रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की सोबत सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करा, सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं या दोघांचा संतुलित वापर केल्यानंतर उत्पादन चांगलंच वाढलं।

0: बरोबर.
1: पण कालांतराने काय झालं की शेतकरी बंधूंनी काही गैरसमजामुळे फक्त रासायनिक खतांचाच अधिक प्रमाणात वापर केला, त्यामुळे त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले. काय होऊ लागलं की उत्पादन क्षमता पिकांची कमी होऊ लागली, जमीन थोडीफार नापीक होऊ लागली. मग पुन्हा जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहोत, त्याच्याऐवजी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं असं दोघांचं मिळून मिश्रण करून जर वापरलं तर ते शेतजमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं आणि त्या उत्पादनाची प्रतवारीसुद्धा चांगली राहते.
0: बरं, सेंद्रिय खतांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न घटक कोणकोणते असतात? हां,
1: सेंद्रिय खतांमध्ये कसं आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर सेंद्रिय खतांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे भर खते, दुसरं म्हणजे जोर खते, तिसरं म्हणजे हिरवळीची खते आणि चौथं म्हणजे जीवाणू खते. तर याच्यामध्ये कसं आहे, भर खते म्हटलं की नुसती भरच टाकायचे, म्हणजे ते भरपूर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना भर खते म्हणतात.
0: मग त्यात कोणती येतात?
1: त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर शेणखत, कंपोस्ट खत, नंतर गांडूळ खत ही भर खतांची उदाहरणं आहेत. का? तर शेणखतामध्ये कसं असतं, नत्राचं प्रमाण साधारणपणे 0.5% असतं, स्फुरदचं प्रमाण 0.25% आणि पालाशचं प्रमाण 0.5% असतं. याच्यासोबतच बाकीचे म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात. पण जेव्हा मला एक हेक्टरसाठी समजा भात पिकाचा जर आपण विचार केला, एक हेक्टरला भात पिकाचं व्यवस्थित उत्पादन होण्यासाठी 100 किलो नत्र द्यावं लागतं आणि जर शेणखतामधून मला 100 किलो नत्र द्यायचं असेल तर साधारणपणे 20 टन शेणखत टाकावं लागेल. पण ही 20 टन म्हणजे खूप मात्रा जास्त होते. मग त्यासाठी काय करावं लागतं की ही मात्रा कमी करण्यासाठी, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण आपण एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला, रायगड जिल्हा पुरता जरी विचार केला तर हे खूप अति प्रमाणात म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर होईल तेवढं, कारण जनावरांचं सुद्धा संख्या तेवढी उपलब्ध नाही, कारण शेवटी आपल्याला शेणखत कुठून मिळणार,
0: जनावरांपासून. बरोबर,
1: मग ह्या थोड्याशा मर्यादा लक्षात घेतल्या तर सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे. कारण आपलं भारताचं जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या लोकसंख्येला सकस दर्जेदार अन्न सुद्धा देणं महत्वाचं आहे आणि सोबतच जमिनीचे आरोग्य सुद्धा राखणं महत्वाचं आहे. म्हणून हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ही आपण भर खताची काही उदाहरणं बघितली, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर याच्यामध्ये दुसरं सेंद्रिय खताचं उदाहरण आहे जोर खत. जोर खत म्हणजे याच्या नावामध्येच आहे की जोरदार किंवा जोमदार. याच्यामध्ये कसं, सेंद्रिय खतांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर जी पेंडी आहेत म्हणजे भुईमुख पेंड असेल, कडुनिंबाची पेंड असेल, सरकीची पेंड असेल म्हणजे कापसापासूनचे बिया असतं त्याचं तेल काढलं जातं आणि उरलेलं जे पेंड आहे यांच्यामध्ये साधारणपणे 5.5-8% नत्राचं प्रमाण असतं, पुरदचं प्रमाण 1% असतं आणि पालाशचं प्रमाण साधारणपणे 1.5% असतं. मग ह्या जोर खतांमध्ये कसं होतं, भर खतांच्या तुलनेमध्ये जोर खतांची मात्रा थोडी कमी लागते म्हणून त्यांना जोर खते म्हणतात. तिसरं महत्वाचं आहे हिरवळीची खते. हिरवळीच्या खतांचं जेव्हा वर्गीकरण आपण करतो तर त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांमध्ये मुख्यतः दोन प्रकार येतात. एक म्हणजे पहिलं पीक शेतामध्येच घ्यायचं, जसं की ताग असेल, दहीच असेल, हे पीक जमिनीमध्ये पेरायचं मुख्य पिकाच्या अगोदर आणि हे ताग किंवा दहीच्या फुलं येण्याच्या अवस्थेच्या अगोदर जमिनीमध्ये गाडून
0: टाकायचं.
1: त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे अन्नद्रव्य हे झालेलं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पुढील पिकाला मिळतं. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प काय करतात, शक्यतो शेताच्या बांधावरती लावतात आणि गिरीपुष्पाचा पाला गोळा करून तो जमिनीमध्ये टाकला जातो, कुजवला जातो. हा वेगळा प्रकार, म्हणजे इथे आपल्याला प्रत्यक्ष एक पीक द्यावं लागत नाही.
0: बरोबर, पण त्याचा वापर आपण आपल्या
1: शेतात करू शकतो. गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये कसं असतं, साधारणपणे 2.5% नत्रचं प्रमाण असतं. म्हणजे जर 20 टन आपण गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर त्याच्यामधून साधारणपणे 55 किलो नत्र मिळतं, 10 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश ह्या मात्रेमध्ये उपलब्ध होतं.
0: बरं,
1: नंतर तिसरं सांगितलं की जीवाणू संवर्धक खते. जीवाणू खतांमध्ये कसं होतं, जर आपण भुईमुग किंवा शेंगवर्गीय जर वनस्पती बघितल्या, भुईमुगाच्या याच्यावरती मुळावरती जर आपण बघितलं तर गाठी असतात.
0: बरोबर,
1: म्हणजे त्या गाठी म्हणजे काय असतात, दुसरं तिसरं काही नसून त्या एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, ते हवेतील नत्र शोषून घेतात, स्थिरीकरण करतात आणि ते नत्र जे स्थिरीकरण केले ते, कारण आपण भुईमुग काढल्यानंतर त्या मुळं थोडेफार प्रमाणात जमिनीत राहतात आणि ते नत्र जो शोषलेला आहे तो जमिनीमध्ये राहतो आणि भुईमुगाच्या नंतर म्हणजे कोकणामध्ये कशी अवस्था आहे की भुईमुग हा साधारणपणे रब्बीमध्ये घेतला जातो आणि खरीपमध्ये भात पीक घेतला जातं, तर जो काही नत्र शोषून घेतला जातो तो खरीपामधील भात पिकाला उपलब्ध होतो, त्याच्यामुळे जवळजवळ 20-25% नत्र खताची बचत होते.
0: बरोबर,
1: हे असं जीवाणू संवर्धक खत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, बायजनकी आहे, अझोस्पिरिलियम आहे, निळे हिरवे शेवाळ सुद्धा आहेत, असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत.
0: सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खतं देताना

0: त्याचं प्रमाण कसं असायला हवं?
1: साधारणपणे जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीसाठी जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर, म्हणजे जे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, आता अर्थात प्रत्येक जमिनीचं आरोग्य पत्रिका वेगवेगळी असते, तर त्या आरोग्य पत्रिका तपासल्यानंतर जी काही खत मात्रा आहे त्यानुसार देणं आवश्यक आहे. तर साधारणपणे भात पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाज देणं आवश्यक आहे. तर हे 100 किलो जेव्हा नत्राची मात्रा द्यायची, तर शेतकरी बंधू काय करतात की साधारणपणे युरिया टाकतात. अगोदर युरियाची गोण जी आहे ती 50 किलोची यायची, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावर सुद्धा हे केलं आहे की अतिवापर नको, कारण हे युरिया खत जे आहेत किंवा कुठलीही रासायनिक खतं आपल्याला परदेशामधून आयात करावी लागतात. त्याच्यासाठी आपली भारतीय गंगाजळी खर्च होते. ती गंगाजळी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं की हे जे अगोदर युरियाचं 50 किलोचं गोण होती ती 45 किलो केली. आज आपण जर बघितलं तर 45 किलोची गोण मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीम कोटेड युरिया म्हणून आहे. हा नीम कोटेड युरिया काय करतो की तो जमिनीमध्ये विरघळतो, हळूहळू पिकांना उपलब्ध होतं त्याच्यातनं अन्नद्रव्य. आता युरिया खत जर बघितलं त्याच्यामधनं नत्राची मात्रा साधारणपणे 46% असते, आणि 100 किलो नत्र जर जमा द्यायचं असतं तेव्हा साधारणपणे 217 किलो युरिया हा प्रति हेक्टरी लागतो. दुसरं म्हणजे हे नत्रयुक्त खतांची जर उदाहरणं द्यायची झाली, रासायनिक खतांमध्ये युरियामध्ये सगळ्यात जास्त नत्राचं प्रमाण असतं. दुसरं आहे अमोनियम सल्फेट, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 20.6% असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुय्यम अन्नद्रव्य मिळतं, गंधक किंवा ज्याला सल्फर म्हणतात, ते 24% असतं. अमोनियम क्लोराईडमध्ये नत्राची मात्रा 25% असते. ही सगळी नत्रयुक्त खतं आहेत. दुसरी आहेत स्फुरदयुक्त खतं. आता याच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे की जे आपण सेंद्रिय खतांचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये भले नत्र, स्फुरद, पालाज किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप अत्यल्प असतं, पण ही सगळीच्या सगळी अन्नद्रव्य मिळतात. पण रासायनिक खतांमधून जर आपण युरियाचं उदाहरण घेतलं तर फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं नत्र. नंतर दुसरं आहे सिंगल सुपरफॉस्फेट, त्याच्यामधून फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं ते म्हणजे स्फुरद. वनस्पतीच्या वाढीसाठी एकंदरीत 16 अन्नद्रव्य आवश्यक आहेत. नत्र, स्फुरद, पालाश, नंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फर, आयर्न, मॅग्नेज, झिंक, बोरॉन असेही एकूण 16 अन्नद्रव्य लागतात. त्यापैकी रासायनिक खतामधून फार 2 किंवा 3 अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत असतात, त्यामुळे एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्फुरदयुक्त खतं झाले. तिसरं म्हणजे पालाशयुक्त खते. पालाशयुक्त खतं जी आहेत त्याच्यामध्ये म्युरोटॉप पोटॅश, याच्यामधून पालाश साधारणपणे 60% उपलब्ध होतो, तर पोटॅशियम सल्फेटमध्ये 50% पालाश आणि 18% गंधकाची मात्रा उपलब्ध होते. काही संयुक्त खते सुद्धा आहेत. मोनोमोनियम फॉस्फेटमध्ये 11% नत्राचं प्रमाण असतं आणि 48% स्फुरदचं प्रमाण असतं, तर अमोनियम फॉस्फेटमध्ये 18% नत्राचं आणि 46% स्फुरदचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये आणखी एक मिश्र खत म्हणून प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंना जे खत माहिती आहे 15-15-15 सुफला म्हणतात, बरोबर. तर याच्यामध्ये 15-15-15 म्हणजे काय, तर 15% नत्राची मात्रा, 15% स्फुरदची मात्रा आणि 15% पालाशची मात्रा उपलब्ध होते. म्हणजे जर मी समजा 100 किलो सुफला टाकला तर त्याच्यामधून मला 15 किलो नत्र मिळेल, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश जमिनीला उपलब्ध होईल. याच्यामध्ये आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युरिया हे खत काय आमच्या शेतकरी बंधूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. युरिया खताला कधी कधी साखर खत सुद्धा म्हटलं जातं, कारण दिसायला युरिया आणि साखर जवळजवळ सारखंच असतं. म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं साखरचं जे ग्रेन किंवा दाणे आहेत हे चौकोनी असतात आणि युरियाचे गोल असतात.
0: बरं,
1: पण शेतकरी बंधू त्यांना पांढरा शुभ्र दिसतो म्हणून कधी कधी साखरेचं खत सुद्धा म्हणतात. तर ही वाहतूक करायला खूप सोपं आहे, इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. याच्यामध्ये जोपर्यंत आपण ती पिशवी किंवा गोण फाडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा जात नाही, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट इझिली होऊ शकतं. समजा आम्ही युरियाची पिशवी फाडली आणि उघडी करून जर ठेवली तर ते हवेतील बाष्पाचा त्याच्यासोबत संयोग होऊन ते ओलं होतं आणि त्याच्यातलं नत्राचं प्रमाण घटू शकतं. त्याच्यामुळे ते शक्यतो पिशवी बंदच ठेवून हे करायचे, आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो प्रत्यक्ष शेतामध्ये त्यावेळेस ती गोण फोडायची आणि शेतामध्ये खत टाकायचं.
0: बरं,
1: दुसरं महत्वाचं खत आहे सुपरफॉस्फेट. सुपरफॉस्फेट काय आहे, हा जमिनीला देताना त्याचं रूपांतर मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्रायकॅल्शियम फॉस्फेट या कमी विरघळणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होतं. सिंगल सुपरफॉस्फेट जो आहे तो आम्लयुक्त जमिनीमध्ये काय होतं, फॉस्फेटचं स्थिरीकरण होतं. म्हणजे जरी तो आपण आपल्याला वाटतं की आम्ही खत दिलेलं आहे जमिनीमध्ये सिंगल सुपरफॉस्फेट, पण तो प्रत्यक्षात त्या जमिनीला किंवा पिकांना उपलब्ध होत नाही, स्थिर होऊन जातो. विम्लयुक्त जमिनीत सुपरफॉस्फेट डायकॅल्शियमचे फॉस्फेटमध्ये रूपांतर होते. शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याच्या क्रियेमध्ये कधी कधी सिंगल सुपरफॉस्फेट वापरतात, का त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, दर्जा वाढतो, सुधारतो म्हणून. म्हणजे स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यासंबंधी काही दक्षता आहेत ते म्हणजे कसं, हा सुपर फॉस्फेट जो आहे तो पेरणी

0: पूर्वी किंवा लागवणीपूर्वी वापरावे, जमिनीमध्ये मुळांच्या सानिध्यामध्ये पडेल असं वापरावं, कारण सिंगल सुपर फॉस्फेटमुळे काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, जमदार होते.
1: बरं, तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना भातास हेक्टरी 100 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालक द्यायचं. याच्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो चिकलणीच्या वेळेस दिला जातो आणि नत्राची मात्रा 40 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. मी शेतकरी बंधूंसाठी पुन्हा एकदा सांगतो, 40 किलो नत्र म्हणजे किती, साधारणपणे 88 किलो युरिया द्यायचा, 50 किलो स्फुरद म्हणजे 300 किलो सिंगल सुपरफॉस्फेट द्यायचा आणि 50 किलो पालाश म्हणजे साधारणपणे 85 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा.
1: बरं,
0: आता राहिलेला 60 किलो नत्र जो आहे तो म्हणजे त्याचा दुसरा हप्ता, 40 किलोचा जो असतो तो विभागणी करायचा, 40 किलो दुसरा हप्ता फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यायचा, साधारणपणे चिखलणी केल्यानंतर 1 महिन्याने, आणि तिसरा हप्ता युरियाचा साधारणपणे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये येतं, ते लावणीनंतर साधारणपणे 70 ते 80 दिवसानंतर येतं, त्यावेळेस राहिलेला 20 किलो नत्राची मात्रा द्यायची. नत्रखताची मात्रा विभागून का द्यायची, कारण नत्रखत एकदाच दिलं तर काय होतं, पिकाने जर जास्त प्रमाणात नत्र किंवा नायट्रोजन शोषण घेतला त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला वाटतं भात शेती खूप हिरवीगार दिसते, पण अति वापर जर नत्राचा झाला तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ते भात पिकाची जी पानं आहेत ती लुसलुशीत होतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता असते, किंवा कधी कधी पीक एकदम लोळतं जास्त वाढ झाल्यामुळे. त्याच्यामुळे हे नत्र खत देत असताना त्याची विभागणी करून द्यायची.
1: बरं,
0: यासोबतच हेक्टरी 5 टन गिरपुष्पाचा पाला सुद्धा चिखलींच्या वेळेस दिल्यास नत्र खताची 50% बचत होते. म्हणजे जिथे आम्ही 50% सुरुवातीला सांगितलं की 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाच द्यायचा, त्यासोबत जर आम्ही गिरपुष्पाचा पाला 5 टन चिखलींच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर नत्र खताची सुद्धा बचत होते.
1: बरं, नत्र आपण टप्प्याटप्प्याने देत असतो, तर ते कोणत्या टप्प्यात रासायनिक द्यायला हवं, की आता पहिल्यांदा जर आपण गिरीपुष्पाचा पाला गाडलेला आहे तर रासायनिक खताचा मारा कधी करायचा?
0: बरोबर, तुमचा प्रश्न खूप छान विचारला. आपण गिरीपुष्पाचा 5 टन पाला टाकल्यानंतर त्याच्यासोबत युरिया जो आहे तो 217 किलो लागतो, त्याची विभागणी आपण म्हणजे 100 किलो जर नत्र बघितला तर त्यापैकी 40 किलो नत्र सुरुवातीत चिखलणीच्या वेळेस देणं आवश्यक आहे, नंतर राहिलेला 40% तो 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणपणे फुटवे येण्याच्या अवस्थेत आणि राहिलेला 20 किलो नत्र आहे तो शेवटच्या अवस्थेत म्हणजे पीक फुलोऱ्यात येईल त्या अवस्थेत देणं आवश्यक आहे. म्हणजे असं रासायनिक आणि सेंद्रिय खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
1: बरं, म्हणजे आता समजा सुरुवातीच्या वेळेला नत्र आपण गिरीपुष्पाच्या माध्यमातून जर दिला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण रासायनिक खत दिलं नत्राचं, तर चालतं का?
0: कसं आहे, गिरीपुष्प सुरुवातीला टाकायचं, पण गिरीपुष्पामधून जो नत्र आहे तो उपलब्ध व्हायला साधारणपणे 1 महिना लागतो. तो पालक कुजला पाहिजे, कुजणार कधी, त्याच्यावरती बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खाणार, कंझ्युम करणार, तोपर्यंत मुख्य पीक आहे ते उपाशी राहील ना, म्हणून हे रासायनिक खत त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे. काय हे सुरुवातीला रासायनिक खत दिल्यानंतर काय होतं, कुठलंही रासायनिक खत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर युरिया, हे सांपाने जमिनीमध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतं. सिंगल सुपर फॉस्फेट हा जो आहे तो सांपाने 7-8 दिवसानंतर उपलब्ध होतो आणि म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये उपलब्ध होतो. त्याच्यामुळं सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतं देणं आवश्यक आहे. का सेंद्रिय खतं कुजायला मुळात वेळ लागतो, कुजल्यानंतर ती 10 ते 15 दिवसानंतर हळूहळू उपलब्ध होतात. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतांवरती बॅक्टेरिया किंवा जे मायक्रोब्स आहेत जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, ते मायक्रोब त्यांची उपजीविका पूर्ण करतात आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर मायक्रोब मरतात आणि ते मायक्रोब जे मेले त्यांच्या डेड बॉडीपासून वनस्पतींची मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषण घेतात.
1: बरं,
0: त्याच्यामुळे हे एकात्मिक अन्नद्रव्य महत्वाचं आहे.
1: बरं, कडधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
0: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवा वाल, चवळी, कुळीथ ही येतात. कडवा वाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो. त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाड्यांच्या पाबरीने पेरून द्यावे, सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल. जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे.
1: बरं,
0: आणि इकडे कडवा वाल जो आहे तो जिरा आहेत, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात, किंवा 20 ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये साधारणपणे जर आपण कडवा वाल पेरला आणि सोबत ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, म्हणजे गिरीपुष्पाचा पाला किंवा शेणखत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळेल.
1: बरं, गळीत पिकांसाठी कसं असायला हवं व्यवस्थापन?
0: गळीत पिकांसाठी

0: ते मॅडम कसं आहे सांगताना, भुईमुगाच्या पिकाला सेंद्रिय खतांचं अधिक महत्त्व आहे. भुईमुगाचे पीक सेंद्रिय खतात चांगला प्रतिसाद देतो, त्यामुळे पेरणी करत असताना भुईमुगाची गादी वाफ्यावरती करावी. प्रति हेक्टरी साधारणपणे 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत गादी वाफ्यावर मिसळावं. याच्यामुळे काय होतं, पिकांच्या मुळावरील गाठी जे जीवाणू असतात ते या पिकांची वाढ चांगली होते आणि जीवाणूसुद्धा वाढतात. त्याच्यामुळे काय होतं, पुढील पिकाला नत्र मिळतो. आणि रासायनिक खताचा मात्रा जी आहे भुईमुगासाठी, 20 किलो नत्र 40 किलो स्फुरद पुरेसं आहे. अर्थात ही रासायनिक खतांची मात्रा देत असताना जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी, असं
1: बरं.
0: मी शेतकरी बंधूंना विनंती करतो.
1: भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करता येतं का?
0: हो, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापन केलेलं चांगलंच आहे. साधारणपणे जर आपण बघितलं, इकडे वांगी, मिरची आणि टोमॅटो होतात, तर वांगी या पिकासाठी साधारणपणे 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. मिरची या पिकासाठी 15 टन शेणखत सोबत 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. तर टोमॅटो या पिकासाठी शेणखताची मात्रा 20 किलो, नत्र 150 किलो, स्फुरद 75 किलो आणि पालाश 50 किलो वापरावा. पण इथे एक महत्त्वाचं आहे की नत्र खत आहे तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये देणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलो द्यायचं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 आणि 25 असं दिलं तर उत्पादन चांगलं मिळतं आणि भाजीपाल्याची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
1: बरं, आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा एकत्रीकरण करतो त्यावेळेस जमिनीचा पोत सुधारतो का किंवा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो का, काय सांगाल?
0: जमिनीचा पोत सगळ्यात महत्त्वाचा आहे. जमिनीचा पोत जो आहे तो सेंद्रिय खतांमुळे व्यवस्थित राहतो. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतं वापरली म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, नंतर हवा खेळती राहते आणि त्यामुळे काय होतं, जी मुख्य पिकं आहेत त्यांची मुळं व्यवस्थित वाढू शकतात हवा खेळती असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं वाढल्यामुळे अप्रत्यक्षरित्या खोड आणि पान वाढतं आणि मुख्य आपल्याला पीक किंवा उत्पादन चांगलं मिळतं. दुसरं म्हणजे रासायनिक खतं सुद्धा योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात देणं आवश्यक आहे. जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा देणं आवश्यक आहे.
1: भविष्यात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
0: माझं तर असं प्रांजळ मत आहे की शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम म्हणजे आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आमचं स्वतःचं आरोग्य तपासतो ना, तसं जमिनीचं आरोग्य पत्रिका म्हणून एक मान्य आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चालू केलेली आहे, ती सॉइल हेल्थ कार्ड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे जमिनीचं पृथक्करण करणं आवश्यक आहे आणि जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा शेतामध्ये देणं आवश्यक आहे.
1: शेतकरी बंधूंनो, जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढीस लागेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता। हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा। संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका। इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन। यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार।

0: पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
1: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
0: तसंच एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. केंद्र सरकारनं हवाई दलाचे 29वे प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. 31 तारखेला ते हा पदभार स्वीकारतील. विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग सेवानिवृत्त होत असल्यानं ही नेमणूक झाली आहे. एअर मार्शल दीक्षित यांना 3,500 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत विविध महत्वपूर्ण कार्यान्वयन आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. भारतीय रेल्वेनं 40 तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या 11 लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या स्वच्छतेवर अधिक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे सुपौल एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, राजगीर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधली स्वच्छता, शौचालयं, कचरा व्यवस्थापन आणि डब्यातल्या कमतरता प्रवासादरम्यान त्वरित दूर केल्या जातील. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाबाबत अहवाल सादर करावा असं आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अधिकार प्रदत्त समितीला सांगितलं. तसंच बेसुमार बेकायदा वाळू उपशाचा मोठा उपद्रव असलेल्या राष्ट्रीय चंबळ घडियाळ अभयारण्याच्या आणि आसपासच्या परिसरात पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं काय पावलं उचलली आहेत याबाबतची प्रतिज्ञापत्र 2 आठवड्यांच्या आत सादर करावीत असंही न्यायालयानं राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकार सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकवला आणि पोलिसांना हुलकावणी देत आकाशवाणी भवनात प्रवेश करून ठिय्या मांडला. त्यांच्यासोबत खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आकाशवाणी परिसरातून हटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षड्यंत्र आहे असंही ते म्हणाले.
2: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या राष्ट्रीय

बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्ज वाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालांच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे म्हणाले. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. पाकिस्तानात पदच्युत प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचा पक्ष तेहरीके इन्साफने पुकारलेला लाँग मार्च स्थगित करावा आणि चर्चेला यावं असं आवाहन तिथले प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी केलं आहे. चर्चेनं प्रश्न सोडवावा, अन्यथा बळाचा वापर करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान 2023 पासून तुरुंगात असून त्यांच्याशी बोलू द्यावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हाल्झेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. $12,00,000 अशी या पुरस्काराची रक्कम आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज लखनौमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडीजच्या 14व्या षटकात 6 बाद 121 धावा झाल्या होत्या. भारताबरोबरच एकंदर 7 देश 2036 ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. नोव्हेंबर महिन्यात या देशांना आयोजनाच्या संदर्भातल्या सादरीकरणासाठी बोलावलं जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पाय उतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संगीत आज या कार्यक्रमात धनगरी ओव्या आपण ऐकणार आहोत. सादर केला आहे सायप्पा बणगर आणि सहकारी यांनी.

0: स्वतः मानव खंडाला मधल्या तळाला ह्या जंगल झाडीला दैत्य माजले होते हे बरे का?
1: दैत्य माजले दैत्य मारला कुणी बाबा?
0: दैत्य मारण्याकरता भोळ्या शंकरांना खंडेरायाचा अवतार धरून बरे का?
1: अवतार धरून त्या मानव खंडाला
0: जेजुरी गडाजवळ येऊन दैत्य मारलं आणि त्या वेळेला
1: काय केले या
0: माळसा राणीला घेऊन त्या काळ जेजुरी गडा आला बरे का?
1: अगदी आनंदाच्या भरात जेजुरी गडाला लालू ते राजी करायला
0: एवढ्यात गावची लोक जमा गोळा होऊन जाऊन लागली होती बोलायला
1: बाबा जाऊन काय लाल ते सांगायला
0: वाघ जंगलात न सुटल्यात वाघ आम्हाला खायला लागल्यात आमचे जनावर मारतो ही बरे का?
1: हे जे बंदोबस्त काय तर तुम्ही करायला पाहिजे बाबा
0: एवढं म्हणताना खंडेरायानं आपला प्रधान संगतीला घेतला
1: आणि निघून

0: खंडेराया लायोन लो जन लोक लागरी विधि सांगायला वाघ सुटल्यात वाघ दमुत्यात बरे का
1: परदानाला घेतला ऐकून घेऊन बघा समच्या जंगला मध्ये
0: बानवा तुडा संगती घेतला परदानाला घेऊन बरे का
1: आणि काही केलं
0: वाघ मारू लागला बरे का
1: वाघ मरताना त्या वेळेला परदानाला लालता बोलायला
0: धान लागली आम्हाला ह्या वेळेला पाणी पाहिजे ही बाबा
1: पाण्याचं नाव घेताना गेला होता निघून बाबा
0: परदानाने झारी घेतली हाताला निघून लांब दूर पडल्याला
1: ह्या बानूच्या जवळ
0: एवढ्यात बानून काय करायला
1: काय केले बाबा
0: झारी बघून झारी घेतली हातात वाड्यामध्ये जाऊन बघते तर झारीचा लकलकाट उजड पडलेला बघून बरे
1: काय केले त्या बानून
0: मनाध्यानाचा विचार केला ही झारी असली तर पाणी पिणार कसला असेल
1: म्हणून विचार केला
0: म्हणून झारी आठून घेतली दुसऱ्या झारीत पाणी दिलं
1: पाणी

0: त्या भानून दुसऱ्या झारी मध्ये पाणी दिया ना,
1: ती झारी प्रधानाने घेतली आणि निघून
0: अगदी मात्र या खंडीरायाच्या जवळी अंगाला
1: जाऊन लागला होता। खंडीरायाला पाणी दे हिला,
0: खंडीरायाचा बाबा पाणी देताना
1: झारी ओळखली, झारी आपली नवू झारी कोणाची आणलास बाबा?
0: आपली झारी नवू म्हणलाय?
1: मला काय माहित नाही, मला झारी आपली आत नेली आणि भरून दिली हा बरे का
0: म्हणताना मी पाणी घेऊन आलो म्हणलं, मला काय ओळखलं नाही तर
1: एवढं म्हणताना खंडीरायाला एवढंच पाहिजे होत।
0: खंडीरायाला काय केलं त्या वेळेला?
1: प्रधानाला सांगितलं जा जेजुरीगडाला बानू माणसाचा सांभाळ कर जा बरे का,
0: सांभाळ कर जा
1: म्हणून मी जातो झारीच्या स्वतःला म्हणून
0: म्हणून। खंडीराया बघा प्रधान गेला त्या माणसाजवळ,
1: खंडीरायाने काय करा

0: खंडेरायानं सांगितल्या परमानं निघून परदान जी गेला. खंडेरायानं मनाचा विचार केला हा बरिका
1: म्हाताऱ्याचं रूप धरून निघून कुठं
0: निघून माळसाच्या वाड्याला त्या धनगराच्या वाड्याला गेला. माळसाला जाऊन काय लागला होता बोलाहिला
1: भूक लागल्या मला जेवायला वाड.
0: जेवणाचं नाव घेताना माळसा काय लागेल ते बोलायला
1: काय बोलतो
0: बाबा तू काम काय करणार बरे का
1: जेवाय वाढते घरी धंदा काय करणार
0: एवढं म्हणताना
1: खंडेरायानं विचार केला
0: आणि लागला होता बोलायला मी तुम्ही सांगेल ती काम करीन बरे का
1: कोणतं मी सांगा मी सोडत नाही काम करणारच
0: एवढं म्हणताना
1: काय केलं
0: खंडेरायाला काय काम सांगा हिला
1: काय

0: करकिया लाने लागला उता वाड़ा लोटाइला
1: काम सांगले में लापन वाड़ा ता लोटुया
0: मनु लागला उता वाड़ा लोटाई त्यावेला
1: एक त्यावेला ता कहीं दाला पर कर त्या ठिकाने ला
0: लग जालगी वाड़ा लोटुर बांडला मंडला मला वाड़ा ला पाई जी हिब्रिका
1: काम धंधा केला मंडला मला भूख लगलिया
0: बानो ने काय करनी करायला
1: काय केलो
0: कुत्री अंचनला जी दूध घालू दूती बत्ताक भात घालू दूती ब्रिका
1: ती बागा ताटक
0: ती आणून त्या गाडग्या मध्ये वतल देवान बानू साठी आनंदात ती खाल्ले हे ब्रिका
1: आला असू दे म्हणला कसलं तर भूक लागल्या पोटाला
0: बानून विचार केला चार बाया लावल्या तरी चार गडी लावलं तर वाडा इळवर लोटायचा होत नाही
1: एका तासात वाडा लोटून टाकला
0: काहीतरी चमत्कार म्हातारा म्हणून त्याला परत काय काम सांगायला
1: काय सांगितले बाबा
0: माझी मेंढरे धुरांचा नदीला म्हणताना
1: अगदी बरं का मेंढ

0: फिर उन कटका और आपटा इस जीवरी का
1: चला का वह कपड़े धोए जन मेंढर धोए लगा लाजी
0: बाजुला वालों का कपड़े धो दूते त्यो बगून जैसे कपड़ वाला उचलो ना पट्टा दी तसे आप रमान मरी का
1: मिंडी पाने ते बुढ़वाई जा खड़का मंदे आप टाई जा
0: ये उड़ियत बानो ने विचार केला सकल दरने मेंढ का मेंढर धोतू या
1: आसुन तेजी मेंढर धोए जो मेंढ जमला
0: मनो ने भाकरी क्यों ने भाकरी ने जाय हला
1: बानो निको ने गेली ना दीला
0: ते उड़ियत काय लागला होता खंडराया बोला हिला तू माझी मेंढर सगळी मारलीस बरी का
1: अर पाग मेंढरा आपटून पाग मारून टाकला
0: एवढं म्हणता ना बानू का काय लागलता खंडीराया बोला हिला
1: काही बरं
0: मला करून घेटा असेल तर तुझी मेंढर सगळी उठवतो
1: सगळं जिवंत करून देतो
0: हो जिवंत करून देतो
1: एवढे म्हणता ना
0: बानू कबूल झाली त्या वेळेला तर ते लग्न लावा हिला
1: अगदी आज खंडीरायाचं बानूचं लग्न लागलं
0: बानूला घेऊन जेजुरगडाला येऊन लागला राज्य करायला
1: अगदी आनंदाच्या भरात बाबा राजलालचा करायला
0: एवढ्यात काय नवरपरी घडायला पाहुणे
1: काय घडले बाबा।

लोकसंगीत या कार्यक्रमात धनगरी ओव्या आपण ऐकल्या, सादर केल्या होत्या सायप्पा बणगर आणि सहकारी यांनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

शुभदा देशपांडे यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकत आहोत आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 9:09 आता रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

रात्रीचे 10 वाजले आहेत. शास्त्रीय संगीत नादब्रह्म. आज या कार्यक्रमात विभावरी बांधवकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग गोरख कल्याण. विलंबित ख्यालाची बंदी एक तालात, धन धन भाग. द्रुत ख्याल 3 तालात, पायल बाजे. तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी अनंत केमकर. राग गोरख कल्याण, कलाकार विभावरी बांधवकर.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विभावरी बांधवकर यांचं गायन आपण ऐकलं, राग गोरख कल्याण. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली, संवादिनी साथ होती अनंत केमकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य मोगरा फुलला. लेखक शंकर वैद्य, सादरकर्ते बाळ कुडतरकर.

0: ज्ञानदेव फार वेगळ्या वाटेने निघालाय. तो तीर्थयात्रेला गेला त्याच्या अगोदर त्याला तू बारकाईनं पाहिलंयस?
1: त्याचं कशातच मन नव्हतं. एकदा माझ्याजवळ आला, सोपाना अशी हाक मारली आणि नुसताच उभा राहिला. मुक्तीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तसाच उभा राहिला. नंतर एकटा बसला आणि काहीतरी गुणगुणत होता. घनू वाजे खुण खुणा, वारा वाहे ऋण झुणा, दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मजायसे केले.
0: सोपाना, आणखी त्या दुसऱ्या वेळी आठवतात तुला?
1: पहिले तोगे काऊ कोकत आहे.
0: बरोबर बरोबर, त्याच त्याच्या शेवटी म्हटलंय. शेवटी ज्ञान देवो म्हणे जाणीजे खुणे, भेटती पंढरी राणे शकुन सांगे. माझ्या मनाला पूर्वीचे जाणवलं होतं, पण आता स्पष्ट झालं. या वेलाला आता पृथ्वीचा मांडव पुरणार नाही.
1: म्हणजे ज्ञानदेव आता परत येणार नाही?
0: असा व्याकुल होऊ नकोस, तो आजच परत येईल. अरे मलाही माझ्या कावळ्यानं शकून सांगितलंय, तो आजच येईल. पण तो आत्ता नुसता ज्ञाना नसेल, तो ज्ञानदेव झाला असेल. तुझ्या माझ्यासाठी, निदान या मुक्तीसाठी तरी माया ममतेचा एक पोहरा त्यानं भरलेला ठेवला असेल, तेवढाच. सुपाना, जवळ ये. हे डोळे पुन्हा ओले करायचे नाहीत. तू काय अभंग लिहिलास? मन आधी मुंडी वासनेसी खंडी, विठ्ठल ब्रह्मांडी एक आत्मा. आणि तू असं करायला लागलास तर त्या मुक्तीनं काय करायचं? हे बघ, आपण ते बोललो ना, त्याचं वास सुद्धा तिला येऊ देऊ नकोस. बघ कुठे आहे ती?
1: ती आवळीच्या झाडाखाली एकटी बसले.
0: का?
1: दुपारची वेळ झाली ना की ती रोज एकटी तिथे जाऊन बसते. बोललं तर नुसती हसते, पुन्हा विचारात गढून जाते.
0: मुक्ते, ए मुक्ते, बाळ आत ये ना. बघ बघ, तिचं लक्ष नाही. जा तिच्याकडे बघ आणि तिला घेऊन ये.
1: मुक्ते, खरं चल ना. मी काय म्हटलं ऐकलंस का? मुक्ते चल उठ. अरे बाप रे, एक दोन तीन चार पन्नास साठ शंभर चारशे पाचशे सातशे सातशे तीन आठशे हजार एक हजार एक. अरे बाप रे,
2: काय रे, काय एक हजार एक?
1: आवळे ग.
2: मला वाटलं विष्णू सहस्र नाम.
1: माशी व्याली घर झाली, देखो ना मुक्ताई हासली. चल घरात चल बघ.
2: सोपाना, ज्ञाना कधी येणार रे?
1: अगं आजच येणार आहे.
2: रोजच तुम्ही असं म्हणता, मला अगदी करमत नाही. घर कसं रिकाम वाटत.
1: मग मला किती वाटत असेल?
0: मुक्ता, ए मुक्ता.
1: ज्ञानदेव नाही आणि तूही नाही. अगं ते बघ, दादा हाक मारतात. चल चल.
0: मुक्ता आत ये बाई, तुम्ही आज असे जवळ असा पाहू.
2: का दादा?
0: मला काहीतरी दुसरंच विचारायचं होतं. सोपान, माशी व्याली घार झाली असं काही ते मगाशी म्हणत होतास ना?
1: तुम्ही ऐकलं ते? तो मुक्तीचा अभंग आहे.
0: म्हण म्हण, ऐकू दे पुन्हा एकदा. म्हण.
1: मुंगी उडाली आकाशी,
0: बर
1: तिने गिळिले सूर्याशी.
0: अब अब अब, बरीच मोठी मुंगी आहे की. पुढ
1: थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला.
0: अघटितच. पुढ
1: पुढे पुढे पुढे पुढे एक विंचू आहे. काय बर?
2: विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय.
1: माशी व्याली घार झाली आणि देखोन मुक्ताई हासले.
0: मुक्ते, याचा अर्थ तरी सांगा मला.
2: दादा तुम्हीच आमचे गुरु, मी काय अर्थ सांगणार?
0: अग पण जो लिहितो त्याच्या तोंडून ऐकण्यात मौज आहे की नाही?
2: अशक्य ते शक्य झालं. दुर्बलाला ही प्रचंड शक्ती आली हे मला सांगायचंय.
1: दुर्बलाला अशी शक्ती येते?
2: हो येते. आपण कोण हे कळलं की शक्ती येते.
0: खरंय खरंय, ज्ञान हीच शक्ती आहे. सोपान, अरे ही मुक्ती साधी नाही, ती चोरून पाना प्यायलेली आहे.
2: दादा मला आता कळलं हा विषय तुम्ही का काढला. या मुंगीनही सूर्य गिळावा म्हणून, माया ममतेच्या पार जावं म्हणून. पण काय करू, ज्ञानाची सारखी आठवण येते, कसली तरी हुरहुर लागते.
0: येईल ग, येईल तो आज. मला सारखे शकून होत आहे. आज सकाळपासून दाराशी कावळा ओरडतोय. मुक्ते, मला पण त्याची आठवण येते. त्याचं ते परवाचं गाणं म्हणणं कोणतं रे सोपान?

0: पहिले तोगे काऊ कोकत आहे म्हणा.
1: पहिले तोगे काऊ कोकत आहे शकून गे माय. दादा दादा मला आवरत नाही. मला सारखं असं वाटतंय की उगाच यात्रेला गेला ज्ञाना. त्याच्या मनात काहीतरी चाललंय. जाताना तुम्ही पाहिलं त्याचं मन ठिकाणार नव्हतं. माझ्याजवळ यायचा सोपानाजवळ जायचा आणि नुसता उभा राहायचा. त्याला आम्हाला पोटाशी घ्यायचं होतं. त्यानं तसंच मन आवरलं. दादा तुम्ही म्हणताना मुंगीनं सूर्य गिळावा, या ज्ञानानं कोटी सूर्य गिळले आहेत. जायच्या आदल्या रात्री आपण सगळेजण झोपलो होतो तेव्हा एकटाच उठला होता. तुमच्या पायाशी बसला, सोपानाच्या पायाशी बसला, माझ्या पायाशी बसला, तिघांना नमस्कार केला आणि पुन्हा जाऊन अंथरुणावर पडला. नामदेवाला एकट्याला त्यानं बरोबर नेलं तेव्हाच मी जाणलं.
2: मुक्ते, ज्ञानदेवाचं सामर्थ्य तू जाणतेस. तो ठरवील ते चूक कसा असेल. अगं, तो प्रत्यक्ष ज्ञानाचा सागर आहे. तो नसला की दुःख होतं, कारण प्रत्यक्ष ज्ञानच दूर गेलेलं असतं आणि अज्ञान मागं उरतं, तेच दुःख राहतं. त्याच्या दूर जाण्यात आणखी हेतू असेल. आपण आपल्या पायावर उभं राहावं. आठवतं तुला, आपण सारेजण होतो, गोरोबा होते आणि नामदेवही होते. गोरोबानी प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारून मडकं कच्च की पक्क याची परीक्षा केली आणि गोरो काका म्हणाले या नामदेवाचं मडकं कच्चच आहे. आठवतं?
1: आठवतं.
2: तू सांगितलं होतं ना गोरोबांना परीक्षा घ्यायला.
1: हो.
2: आणि नामदेवाच्या मानानं आपण सगळे पक्के ठरलो होतो. त्याच नामदेवाला ज्ञानदेवानं तीर्थयात्रेसाठी बरोबर नेलं. पंढरी जाऊन विठ्ठलाला भीड घालून नामदेवाला आपल्या संगतीसाठी मागून घेतलं. का बरं, यातून काय ध्यानात येतं सांगतो सोपा ना.
0: नामदेवांनी तो अधिकार प्राप्त करवून घेतला.
2: त्यांनी आपलं कच्चेपण नाहीसं केलं. तो या संकल्पाविकल्पाच्या माया ममतेच्या पार गेला. तो स्वतः स्वतःला सापडला. नामसंकीर्तन करता करताच तो फुलत गेला. तो ब्रह्माकार झाला. ज्ञानदेवानं त्याला बरोबर घेतलं. त्यांची एकमेकांची खूण एकमेकांना पटली. मुक्ते, आपल्याला ही खूण कळायला हवी.
1: दादा तुम्ही बोलू लागलात की मन शांत व्हायला लागतं आणि वेगळंच दिसायला लागतं. ज्ञानदेवानं नामदेवाला एकट्यालाच बरोबर घेतलं तेव्हा मला दोघांचाही राग आला होता. आता ते दोघंही यात्रा करून येताना मला दिसत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत.
2: काय बोलतायत, काय बोलतायत तू सांग सोपाना.
0: ज्ञानदेव म्हणतोय
3: नामा, अरे तू खंत करू नकोस. विठ्ठलाचं खरं प्रेम तुझ्या मनात दाटलेलं आहे. तुझा सुखानंद तुझ्या जवळच आहे.
1: आणि नामदेव म्हणतात,
4: ज्ञानदेवा मला ज्ञान माहीत नाही, मला योग येत नाही. त्या विठ्ठला वाचून माझ्या मनाला विश्रांती नाही. तो तेवढा दाखव, मला दुसरं काही नको.
0: आणि ज्ञानदेव म्हणतोय,
3: अरे नामा तो विठ्ठल सर्वत्र आहे. तू जरा मायेच्या बाहेर ये, तुला दिसेल. अरे तू त्या विठ्ठलात आहेस आणि तो विठ्ठल तुझ्यातच आहे.
1: यावर नामदेव म्हणतात,
4: ज्ञानदेवा तू सांगतोस तर ते खोट कसं असेल, पण मनाची तडफड तर खरी आहे ना. माझं मन रात्रंदिन त्या विठ्ठलासाठीच तडफडत आहे. ज्ञानदेवा ही तडफड तुलाच कळेल. तूच नाही का लिहित चंदनाची चुळी माझ सर्व अंग पोळी, कानो बनमाळी पिणी भेटवाका.
2: आता मी सांगतो ज्ञाना काय म्हणाला असेल ते.
1: काय?
2: ज्ञानदेव म्हणाला असेल,
3: नामा विठ्ठलावर तुझी अनन्य भक्ती आहे, तिला तोड नाही. तुझ्या मनातच भक्तीचा झरा आहे, तुला पांडित्याची गरजच नाही. या भक्तीनंच तू तरुण जाशील नामदेवा.

0: तू धन्य धन्य आहेस.
1: सोपाना, कुणीतरी आलेलं दिसतंय.
2: अरे कोण कोण आला?
3: दादा, नामदेवांची मुलं आलेत.
1: विठा, महादा.
3: होय.
1: अरे आणखी बरेच वारकरी दिसतायत. वा, विसोबा आले, नरहरी सोनार आले, सावता माळी आले. या या मंडळी, या बसा बसा. आज आपण पंढरीतच आहोत असं वाटू लागलंय. काय नवल विशेष?
4: हे विठा महादा नामदेवाला आले का बघायला आले, आणि आम्ही आपल्याच दर्शनाला आलो. म्हटलं ज्ञानदेवही आले असतील, सगळ्यांचीच भेट होईल. ज्ञानदेव नाही, नामदेव नाही, तर मग कसं सुन सुन वाटतंय. सगळीकडे वार्ता फुटली की ते आले म्हणून.
5: खरं?
1: येतील येतील, आज नक्की येतील.
5: कधी?
1: तो पा दिंडीचा आवाज येतोय वेशीच्या बाजूनं.
4: हो खरंच येतोय की? लांबूनच येतोय.
1: मुक्ते मुक्ते दहीबात घेऊन ये, दारात उभी राहा. ज्ञान आला बघ. ऐक, ज्ञानदेवाचाच अभंग. मी पुढे जातो. हा

0: ज्ञाना सुखी आहेस ना?
1: दादा दादा तुमची कृपा।
0: नामदेवा दिंडी घराकडेच घ्या, मुक्ताई दाराशी वाट पाहत आहे।

0: महादेवा घराकडे बघा, ते लेकरू हातात दैवात घेऊन उभाय. वा पुढं वा.
1: नाही नामदेवा, तू ही चल, मी मुक्तीला ओळखतो. तिनं दही भाताची दोन पानं आणली असणार. मुक्ते, मी आलो.
2: ज्ञानदेवा, असा उभा राहा. नामदेवा, तुम्ही पण.
0: ज्ञानदेवा, तू म्हणालास ते तर खरंच, पण तिने तुझ्यावरही कडी केली. दही भाताची पानं आणली दोन, पण ठेवली एकावर एक आणि दोघांनाही एकत्र वाळलं.
2: ज्ञाना, आता पुन्हा नाही ना एकटं सोडून जाणार?
1: मुक्ते, आपण जात असतो का आणि एकटे कधीतरी असतो का? तू आम्हाला एकत्र ओवाळलंस, पण यात तूही आलीच आहेस की नाही?
0: बघा आता कशी आत पळाली.
1: नामदेवा, या इंद्रायणी काठी बसलं की यात्रेतल्या तीर्थस्नानांची आठवण येते. प्रयागाचा संगम आठवतो. आई वडिलांनी तिथंच जलसमाधी घेतली. ती यमुना आठवते. तो गंगेचा विशाल आणि शांत प्रवाह डोळ्यासमोर उभा राहतो आणि मनातूनही व्हायला लागतो.
0: ज्ञानदेवा, आई वडिलांच्या नावाचा उच्चार तू प्रयागलाही किंवा केला नाहीस. आज कशी ही काय की आठवण झाली?
1: एकाएकी नाही नामदेवा, माझ्या भोवतालच्या दिशा मावळू लागल्या आहेत. तुझ्याशी बोलता बोलता मध्येच माझ्या ध्यानात येतं. मी माझ्याशीच बोलत आहे आणि मी बोलतही नाही असं वाटू लागतं. नामा, माझं जीवित काय? कशाला अडवतोस नामदेवा? तुला मनातून माहीत आहे माझं जीवित कार्य संपलं आहे. आठवते पर्वाचं गीतेवरलं प्रवचन. आत्मसुखाची गोडी कळली की विषयाला मन विटून जातं. इंद्रियांची प्रतिष्ठा उरत नाही. ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झालं की शांतीचा अंकुर फुटतो. जिकडे तिकडे शांतीच दिसते. मनातला आप परभाव संपून जातो.

0: तेच तुझं झालंय.
1: यात्रेतच माझ्या मनाचा निर्णय झाला होता, पण या मुक्तीसाठी मी परत आलो. तुझ्या बघण्याचा अर्थ कळला मला. अरे पिळा कितीही पिळा तरी वस्त्रात थोडी ओल राहते, तशीच माझ्या मनाची अवस्था होती. तुझ्या भक्तीनं ती ओल टिकवून ठेवली. नामा तू आमच्याहून वडील, सगळ्यांच्याकडे लक्ष दे.
0: मुक्तीचीच तुला काळजी ना?
1: नाही रे, तिची मुळीच नाही. ती माझ्या भेटीसाठीच फक्त थांबली होती. ती आता बदलली आहे. तिनं दहीभात ओवाळताना दोन पानं एकावर एक ठेवून ओवाळलं, त्याला काही अर्थ होता. तिच्या ठाई सगुण निर्गुण एक झाले होते. नामदेवा, ही अलकापुरी हे शिवाचं पुरातन पीठ आहे. इथे ब्रह्मादिकाने तप केली, इंद्राने यज्ञयाग केले. या भूमीखालून गंगा सिंधू सरस्वती गुप्त रूपानं वाहतात. नामा, असं अवघड वाटून घेऊ नकोस. भक्ताचा जो महिमा तुला कळला तो तुला दशदिशात पोचवायचा आहे. आता तूच या भक्त मंडळाचा आधार आहेस. उठ, घरी जा, सगळ्यांना सांग. मी येथच जरा ध्यान करीत बसतो.
2: या नामदेवा, बसा. बोला, काय झालं दोघांचंही तगूज? का बोलत नाहीस? आणि हे काय डोळ्यात पाणी?
0: निवृत्ती दादा, काय सांगू आणि कसं सांगू?
2: ज्ञानदेवाच्या समाधीचं सांगणार ना तू?
0: तुम्हाला कसं कळलं? आणि मोठ्याने नका बोलू, ती पोर ऐकेल.
2: नामदेवा, अरे तो यात्रेला निघाला तेव्हाच मी ओळख सोपान यांनाही मी हळूहळू सांगितलं होतं.
0: निवृत्तीनाथा, ते जुनं झालं. ज्ञानदेवाचा आज निर्णय झालाय.
2: तुम्ही आता इंद्रायणीच्या घाटावर बोललात तेच ना.
0: तुम्हाला कसं कळलं?
2: ज्ञानदेव तुला म्हणाला, माझा अपपर भाव नाहीसा झालाय तेव्हाच कळलं. निवृत्तीपासून चोरून ठेवण्याजोगं ज्ञानदेवाजवळ आता काहीच राहिलेलं नाही. त्याच्यातच मी सामावला गेलोय. त्यानंच म्हटलंय, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले.
0: आणि मुक्ता?
2: नामा, तिला माझ्या अगोदर कळलंय समज. ती आज सगळ्यांची आई झाली. तिनं आईचं जुनं ठेवणीतलं लुगडं काढलं आणि ते नेसून स्वयंपाक केला. तिला आज अंगत पंगत करायची आहे. तुला रायतं आवडतं ना, तेही तिनं आज केलंय.
0: निवृत्तीनाथ, मी काय पाहतोय, काय ऐकतोय? देवा मी धन्य. विठ्ठल भेटावा मी भजन करतो. ही विठ्ठलाचीच रूप माझ्या आवची भूती फिरतात.
2: नामा, समाधीसाठी मी जागा निवडली, तिन्हीच नेटकी करून घे. ते काम तुझ्याकडं.
0: तो पहा ज्ञानदेव आला.
3: दादा, दादा ज्ञान आला. हातपाय धुवायला पाणी ठेवलंय, पानं वाढते मी.
2: कोणाकोणाची पानं ही? मी, नामदेव, ज्ञानदेव, सोपान, आणि हे पाचवं पान कोणाचं? ग
3: माझ.
2: ते ठीक आहे, पण हे सहावं?
3: कोणी आलं तर त्याच, देवाच.
2: बसा बसा बसा. बस नामदेवा, तू इथं बस. ये सोपान, सोपान ये.
3: दादा, मला ज्ञानदेवाचा एक अभंग ऐकायचा आहे, मग जेवायला सुरुवात करू.
2: कोणता ग?
3: कोणताही.

0: अमृताची पाटी
1: दादा निवृत्तीनाथ नमस्कार करतो आशीर्वाद द्या तुम्ही माझं पालन पोषण केलं तुमच्यामुळेच माया नाहीशी झाली
2: ज्ञाना आता जवळ ये तुझ्या तोंडावर हात फिरवू दे रे ज्ञाना ज्ञाना ज्ञानदेवा
1: नामदेवा सोपाना मुक्ते या अशी जवळ या मंडळीनो येतो
2: ज्ञानदेवा मनाचं कसं समाधान करू दे अरे अरे मनाचा बांधच फुटलाय अरे या पोरांसाठी मन हावरून बसलो होतो ज्ञाना ज्ञाना आई वडिलांनी सोडलं तेव्हाही असं झालं नव्हतं आता आम्ही काय करायचं कशासाठी जगायचं ज्ञाना ज्ञाना जीवात नुसती आग पेटले रे आग
1: दादा तुम्हाला सगळं कळतंय ती मुक्ती पहा कशी शांत आहे तुम्हीच मला ज्ञान द्या मी काय सांगू तुम्हाला तुम्हीच मला नेऊन बसवा आसनावर तुमच्या हाताची सोबत असू द्या चला चला ना
2: चल ज्ञाना चल बस हे आसन आह काय तेज दाटलंय तुझ्या मुखावर तुझ्या डोळ्यात सार ब्रह्मांड एक वाटलंय कसला तरी गंध दरवळतोय हे सूर कुठले बासरीचे ज्ञाना ज्ञाना
3: निवृत्तीनाथ ज्ञानदेवाची समाधी लागली आहे तू आता ओत येणार नाही देवा तू आता हाकेच्या पार गेला आहे मन घट्ट करा आणि लावा ती शिळा
2: नामदेवा मुक्ताई कुठे रे
3: ही पहा त्या अजान वृक्षाखाली काहीतरी म्हणते

0: आताच आपण मोगरा फुल्ला हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते शंकर वैद्य, सादर करते बाळ कुर्तरकर. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात नभोनाट्य मोगरा फुलला.

0: आताच आपण मोगरा फुल्ला हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते शंकर वैद्य, सादरकर्ते बाळ कुर्तरकर. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात नभोनाट्य मोगरा फुलला.

आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

श्रोतो, आपण ऐकत आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.